नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 25 आषाढ शके 1948 अर्थात 16 जुलै 2026. सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी.

भक्तिसंगीतावर आधारित अमृतधारा या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातल्या मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या या भोपाळीनं.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली भूपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कवी सुधांशू यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे विठ्ठल शिंदे यांनी आणि गायक कलाकार आर्यन पराडकर.

आर एन पराडकर यांच्या आवाजातली ही भक्तिरचना आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात भक्तिसंगीतावर आधारित अमृतधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरातली ही रचना.

बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना. संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकलीत. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांची ही रचना. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

संत तुकाराम महाराज यांच्या या रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली रचना. संगीत पथक केली आहे मधुकर पाठक यांनी.

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली हिंदी भक्ती रचना.

समूह स्वरातील इंदिरा कुलकर्णी यांची ही देशभक्तीपर रचना संगीतबद्ध केली होती दत्ताराम गाडेकर यांनी. श्रोतेहो, याचबरोबर आजचा अमृतधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात मत्स्य बीज वाहतूक नियोजन याविषयीची माहिती. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचा विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती चौथा भाग आज आपण ऐकू शकाल 6:45. 6:50 पावसाळा आणि गाणी परिसर याअंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. लेखन आणि निवेदन केलंय प्राध्यापक बापूराव आंधळे आणि सादरकर्ते सदानंद कांबळी. 7:00 ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात पावसाळा दीप्ती कुलकर्णी लिखित ललितबंध. 7:25 दिलखुला 7:40 अनुरूप विवाह संस्था 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम. 8:15 कोल्हापूर दर्पण प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी या कार्यक्रमाची वेळ 8:40. 9:00 हिंदी चित्रपट संगीत गीतबहार. NCERTचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम 9:30. 10:00 मित्रसंगीत 10:30 मराठी चित्रपट संगीत. हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल 11:00. ते हो 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आरोग्य संवाद याअंतर्गत मन जिंका जग जिंका अर्चना नासरे यांची मुलाखत. त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण डॉक्टर तेजस्विनी परळकर यांची मुलाखत. सादरकर्त्या संगीता रसपुरे.

0: दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, सायंकाळी 5:20 जितेंद्र घोडके सराफ प्रायोजित कार्यक्रम, 5:30 युवावाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अनुभवाचे बोल कीर्तन. या विषयावर कीर्तनकार मृणमयी कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार यांनी घेतलेली मुलाखत. 6:35 कामगार सभा या अंतर्गत सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात हॅलो किसान अंतर्गत पावसाळ्यात जनावरांचं लसीकरण याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद. सहभाग डॉ पुष्पनाथ चौगुले. कार्यक्रमाचा आज असेल दुसरा भाग. 8:15 श्री जगन्नाथ रथयात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता.
4: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया मत्स्यबीज वाहतूक करतानाचं नियोजन याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. मंडळी, वाहतुकीची पूर्वतयारी करत असताना वाहतूक करण्यापूर्वी मत्स्यबीजाला योग्यरित्या तयार केला तर ताण कमी होतो. वाहतुकीदरम्यान मरतुकीचं प्रमाण कमी करणं शक्य होतं. पूर्वतयारी करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे मत्स्यबीजाला वाहतुकीदरम्यान नवीन वातावरणाला जुळवून घेण्यासाठी तयार करणं. मंडळी, मत्स्यबीज पकडण्यासाठी मुख्यतः ओढ जाळे किंवा हापानेटचा वापर केला जातो. मत्स्यबीजांच्या आकारानुसार जसे मत्स्यजिरे किंवा मत्स्यबीज अर्धबोटुकली पकडायची असेल तर विशिष्ट मेश साईजच्या ओढ जाळ्यांचा वापर केला जातो. मत्स्यबीज पकडताना योग्य हाताळणी करणं महत्वाचं असतं. पकडलेल्या मत्स्यबीजाला तलावामध्ये बांबूच्या सहाय्यानं हापा बांधून त्यामध्ये सोडलं जातं. बोटुकली किंवा मोठ्या आकाराच्या बीजांना वाहतुकीपूर्वी किमान 10 ते 15 तास या प्रकारे हापामध्ये ठेवणं गरजेचं असतं. हापामध्ये संचयित केलेल्या बीजांना कोणत्याही प्रकारचं खाद्य दिलं जात नाही, जेणेकरून त्यांचं पोट आणि अन्ननलिका साफ असावी. यामुळं वाहतुकीदरम्यान बीजांची विष्ठा वाहतूक करण्यात येणाऱ्या पॉलिथिन बॅगमध्ये असलेल्या पाण्यात जमा होणार नाही. पाण्याची गुणवत्ता योग्य राखायला यामुळे मदत होऊ शकते. विष्ठेमुळे उत्पादित होणारे हानिकारक वायू जसे की अमोनिया, हायड्रोजन सल्फाइड हे तयार होत नाहीत. पूर्वतयारीदरम्यान हापानेटमध्ये माशाची घनता जास्त असेल तर पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण वाढवण्यासाठी इरिएशन पद्धतीचा वापर करायला हवा. मत्स्यबीज पकडण्याआधी मत्स्यबीज पॅकिंगसाठी आवश्यक साहित्य जसं की मत्स्यबीज मोजमाप साहित्य, ऑक्सिजन सिलेंडर, पॅकिंग प्लॅस्टिक पिशवी, पॅकिंग बॉक्स यांची व्यवस्था करून ठेवणे, जेणेकरून आवश्यकतेनुसार वेळेमध्ये पॅकिंग करणं शक्य होतं. बीजावर येणारा ताण यामुळे कमी करता येऊ शकतो. मत्स्यबीजांच्या आकारमानानुसार विभाजन आवश्यक आहे. प्रजाती, आकारमान आणि वजनानुसार विभाजन करायला हवं. असं केल्यास पॅकिंग दरम्यान होणारी दिरंगाई आपण टाळू शकतो. अशक्त कमजोर मत्स्यबीज निदर्शनाला आले तर त्याला सुदृढ बीजापासून वेगळं करावं. कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण मत्स्यबीज वाहतूक करतानाचं नियोजन याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। परिसर
3: द्या जरा डोक्याला ताण,
4: पटकन ओळखा हुमान,
3: पत्र लिहा छान छान,
4: शनिवारची वेळ विसरू नका,
3: किसान वाणीत जरूर भेटा
4: आपल्या आवडत्या रामराम पाहुणे या कार्यक्रमासाठी।
3: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
4: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर।
3: तेव्हा जरूर ऐका
4: रामराम पाहुणे।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स ऍक्ने हे काय असतं. ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नावं आहेत. कोणी ऍक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोडं म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षांनंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात. पण हे जे पिंपल्स असतात, ऍक्ने असतात, याचे वेगवेगळे कारण असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कुणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या. स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालंय की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे, हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य काय आहे हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल. प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऍक्ने हे येतात कशामुळे, तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. पीसीओडीमुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला पीसीओडी आहे म्हणून मला पिंपल्स येतात. तर पीसीओडीचे पिंपल्स हे जनरली नसतात. याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ऍक्ने हा प्रकार जनरली पीसीओडीमध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षांनंतर येतात, आणि मुलींमध्ये जेव्हा पहिली पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की 35 नंतर तुमचे हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार, पण त्याचे जे मार्क झाले ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला, त्याला खड्डा झाला तर तो भरून कसा येणार. तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमनी कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला. कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ऍडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा घरचे किंवा मेडिकलच्या क्रीमचे त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा. त्याची

प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 नंतर त्याला पस्ता होऊ नये की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत, योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या, तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांना.

श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह.

0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, 6:10 झाली आहेत, माफ करा, 6:50 झाली आहेत.
2: परिसर.
0: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं, ऐकूयात ही माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, कडक उन्हाच्या 10 मनाला पावसाच्या सरींनी थंडगार करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या नाले प्रभावित होतात. धरणं, ओहळ, धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेतशिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु पक्षी आणि इथल्या सर्व जड जीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगर दऱ्यातून हरिण, सांबर, ससा, वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावग होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी, पोवाडा, भारूड, ओवी, अभंग आणि कोळीगीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे चरायला निघतात. तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी, अगाध सृष्टी जीवनदानी, तृप्त करीतसे रानो राणी न मने हीन. हा थोर संत, तसेच संत तुकाराम महाराजसुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, आपल्या दैवे पिके भूमी. प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंधणी. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, किंवा राजा ललकारी दे अशी साथ दिली साध मला दे, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात. पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली सुखदुःख झेलत जगतो. आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात. सर्व सृष्टी हिरवा शालू नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते, त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं, सादरकर्ते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे आहेत. 7:25 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 कोल्हापूर आकाशवाणीवरून प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आणि 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
3: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
2: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 9404408000.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: श्रोतेहो, आजचे काही ठळक दिनविशेष. स्वातंत्र्य सेनानी अरुणा आसफ अली यांचा आज जन्मदिन आहे. आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. सन होतं 1909. आधुनिक हिंदी नाटककार जगदीश चंद्र माथुर यांचा जन्म आजच्याच दिवशीचा. सन 1917. मराठी साहित्यिक बा क्रू चोरघडे यांचा आज जन्मदिन. अमेरिकेनं चंद्रावर अपोलो 11 हे समानव अवकाशयान पाठवलं तो आजचाच दिवस. काही दिनविशेष आपण जाणून घेतलेत.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

आशा भोसले यांच्या स्वरातली संत जनाबाई यांची ही रचना आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रम. याअंतर्गत आज ऐकणार आहोत पावसाळा हा दीप्ती कुलकर्णी लिखित ललितबंध.

श्रोते हो, पावसाळा हा वर्षातला एक महत्वाचा ऋतू. पावसाळ्याला वर्षा ऋतू असंही म्हणतात. पावसाळा म्हणल्याबरोबरच मनात गारवा निर्माण होतो आणि नजरेसमोर सृष्टीला न्हाऊ घालणाऱ्या जलधारा येतात, त्याचबरोबर दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या देखील आठवतात. तसंच छत्र्या किंवा रेनकोट सावरत सावरत शाळेला जाणाऱ्या मुलांची लगबग, हिरवेगार झालेले डोंगर, जलधारा आणि पेरणी करत असलेले शेतकरी, तसंच तजेलदार झालेली झाडं आणि पर्णसंभार हे दृश्य सुद्धा समोर येतं. पण मंडळी, नेमेची येतो मग पावसाळा असं जरी म्हणलं तरी सुद्धा अलीकडं निर्माण झालेला पावसाचा हा अनिश्चितपणा जाणवला की माणूस चिंताग्रस्त हा होतोच. जीवन हे पाण्याशिवाय नाही, म्हणूनच पाण्याला जीवन असंही म्हणलं जातं. सर्व सजीव सृष्टी पहिल्यांदा पाण्यात निर्माण झाली आहे. हवा, पाणी आणि अन्न या सर्वच सजीवांच्या जीवनावश्यक गरजा आहेत. पावसाळा हा खरं तर वर्षातला महत्वाचा ऋतू, परंतु काही वेळा तो ओढ लावतो, बरसत नाही आणि कोरड्या दुष्काळाची समस्या निर्माण होते. या उलट तो काही वेळा असा धुवाधार बरसतो की सगळीकडं पाणीच पाणी होतं, नद्यांना महापूर येतात, घरं गुरं वासरं वाहून जातात, पिकांची हानी होते आणि ओल्या दुष्काळाचं चित्र दिसू लागतं. या पूर परिस्थितीमुळं प्राणहानी, वित्तहानीच्या भयंकर बातम्या देखील कानी पडतात. आज विचार केला तर पूर परिस्थितीला मानवच काही अंशी जबाबदार आहे हेच दिसतं. कारण लोकसंख्येच्या प्रस्फोटामुळं वाढत्या अशा लोकसंख्येला जागेचा प्रश्न सतावतो आहे आणि त्यामुळं माणसानं नदीच्या जलक्षेत्रातही इमारती उभ्या केलेल्या आहेत. भारतात अतिपाऊस पडणारी चेरापुंजीसारखी काही ठिकाणं आहेत, तसाच वाळवंटी किंवा डोंगराळ भागही आहे. त्यामुळं सर्व ठिकाणी सारखाच पाऊस पडतो असं नाही. हे वास्तव थोडंसं बाजूला ठेवलं तरीसुद्धा पावसाळ्यातलं हे जलधारांचं नादमय संगीत आपल्या सर्वांच्याच मनाला भुरळ घालतं की त्यामुळं पहिल्या पावसात भिजायचा मोह आवरत नाही. अंगावर सरी घेण्याचा मोह होतोच होतो प्रत्येकाला. पहिल्या पावसानं आपली धरती माता अगदी तृप्त होते आणि मातीचा सुगंध सुखावतो, नाही का? तृणांकुराची पाती जमिनीतून डोकी वर काढतात तर वृक्षवल्ली भिजून चिंब होतात. ग्रीष्मातला रखरखीतपणा संपतो आणि हवेत सुखद गारवा निर्माण होतो. चातकाला तरी जीवनदान मिळतं, नद्या नाले भरून जातात. जिथं पाण्याचा प्रश्न आहे तिथं पावसाचं आगमन सुखकारक ठरतं. सर्व शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग उडते. कोकणात पाऊस अधिक जोरात पडतो, पण तरीही भात रोपांच्या लावणीसाठी स्त्री पुरुष नेटानं पुढं होतात. पाऊस गाणी म्हणत म्हणत ते भात रोपांची लावण करतात. गड्यांनो या, तुम्ही बायांनो या, इरली सावरत नेटानं या, असं म्हणत मृगाचा आशीर्वाद घेण्यासाठी ते नेहमीच सरसावत असतात. भात शेती

साठी या पावसाच्या येण्यानं ते सारेच जण खुश होत असतात. पाऊस पुरेसा झाला की सर्वांचाच जीव भांड्यात पडतो, कारण पाण्याचे साठे उदंड भरल्यानं वर्षभराची पाण्याची सोय होते. या झिम्मड पावसाकडे पाहत लेखक कवी यांच्यातली सृजनक्षमता वाढते आणि नवीन आशांचा नव्या स्वप्नांचा झुलास त्यांच्या मनी झुलू लागतो. म्हणूनच आपण सर्वजणच पावसाची आणि पावसाळा या ऋतूची वाट पाहत असतो. अन्नधान्याची निर्मिती ज्या पावसावर निर्भर आहे तो पावसाळा हा आपल्या सर्वांसाठीच जीवनदायीच आहे, बरोबर ना?

0: पावसाळा हा दीप्ती कुलकर्णी लिखित ललितबंध आताच आपण ऐकलात. वाचन स्वर होता अमृता कुलकर्णी यांचा. सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: पाहुणे जरा थांबा, हा गुर काय म्हणतात ती बघतो.
2: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. यानंतर काही जाहिराती, माहिती, संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत युके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू। मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना। देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा। आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषीमंत्र्यांची माहिती। आता सविस्तर बातम्या। भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार कालपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही। या कराराच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानिमित्त काल मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते। या कराराअंतर्गत निर्यात मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली। रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक अशा विविध 7 प्रकारच्या निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला। हा करार लागू झाल्याच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारतातून एकंदर $14 कोटी किमतीचा माल ब्रिटनमध्ये पाठवण्यात आला। या मुक्त व्यापार कराराचं विविध क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे। भारत आणि युके यांच्यातला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याबरोबरच यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवीन दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला। देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सेमिकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 7.5 अश्वशक्तीपर्यंतचं वीज बिल यापूर्वीच माफ करण्यात आलं आहे, मात्र त्यांची 48,000 कोटींची जुनी थकबाकी ही आता माफ केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला। या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते।
1: एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे, आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे, प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलंय, कधीतरी वसुलीला येऊ शकतं। आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला। आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत।
0: सध्या कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, निकृष्ट अथवा बनावट

0: बियाण्यांमुळे त्यांचं नुकसान होऊ नये, त्याचबरोबर बियाणं उत्पादन, साठवणूक, तपासणी आणि विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे असं भरणे यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. मुंबईतल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या अत्याधुनिक बोईंग विंगनानं काल पहाटे या विमानतळावरून अबुधाबीकडे प्रयाण केलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली होती. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. ऐकूया जिल्ह्यातील पाऊस पाणी आणि पीक लागवडीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पालघर जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने दमदार हजेरी लावली. वसई, पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्यानं धरणं, नद्या आणि जलसाठ्यांमध्ये पाणी साठा वाढला आहे, त्यामुळे शेतीलाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र 6 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने काही भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 92.6 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यात 719 शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पालघर तालुक्याला बसला असून भात, बागायती आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी 29 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण करून शासनाच्या निकषानुसार मदत वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. अयोध्येतल्या राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी विरोधी पक्षांच्या वतीनं राज्यात काल विविध मार्गांनी निषेध करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं, तर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. आळंदीहून निघालेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातल्या वाल्हे इथला मुक्काम आटोपून काल सातारा जिल्ह्यातल्या पाडेगाव इथं पोहोचली. माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवरांनी स्वागत केलं. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आल्यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. ओमानच्या किनारपट्टीजवळ सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर इराणनं केलेल्या हल्ल्यात बेपत्ता झालेल्या हेरंब करमरकर या पुण्याच्या मरीन इंजिनियरचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधल्या सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुणे, सोलापूर, सांगलीसह राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली, तर गडचिरोलीत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

0: भारत युके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: गवाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून छान प्यावं.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवते ना?
2: हाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: वाचन म्हणजे समृद्धी.
5: पत्रोत्तरांची खुमारी,
6: अनुभवांची शिदोरी,
5: हिंदी मराठी गाणी,
6: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी।
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
5: झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंदर।
6: अरे काय चाललंय काय झटपट पटापट?
5: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं।
6: कसलं?
5: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात।
6: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास, आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास।
7: श्रोते हो 7:25 दिलखुला, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद, 7:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम। हे आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम।
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
7: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र। श्रोते हो 7:25 होत आहेत। दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत।

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि समतेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या श्रद्धेच्या प्रवासात प्रत्येक वारकरी निरोगी आणि सुरक्षित राहावा यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अत्यंत व्यापक नियोजनासह सज्ज झाला आहे. भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या संकल्पनेतून शासनाने आरोग्य सेवेला सेवाभावाची जोड दिली आहे. या उपक्रमामागील भूमिका, नियोजन आणि आरोग्य सुविधांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर.
1: नमस्कार.
0: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची, लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या साऱ्या संदर्भात संपूर्ण जी आपली यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, या सर्व व्यापक जे काम आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
1: सर्वप्रथम मी विठोराय चरणी माझा दंडवत घालतो. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या वारीत श्रद्धेनं सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाही मी दंडवत घालतो. मी जेव्हा केव्हा माझ्या संवर्गाचा विचार करतो, माझा संवर्ग आहे भारतीय प्रशासकीय सेवा, आणि असेच संवर्ग म्हणजे भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी सेवा, असे सेवा हा शब्द असणारे आमचे संवर्ग आहेत. आणि जेव्हा या वारीचा सेवेकरी होण्याचा मला मान मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला या सेवा या शब्दाचा व्यापक खरा अर्थ माझ्या लक्षात आला. आणि म्हणूनच मी त्या अर्थानं जे ज्या सेवेसाठी मला मोबदला मिळतो, पण कदाचित तो सेवाभाव माझ्या कामात येतो किंवा येत नाही याचं मोजमाप करण्याचा कुठला मापदंड नाही, पण विना मोबदला विठुराच्या सेवा करण्यासाठी, त्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावी जागोजागी जेव्हा श्रद्धेनं लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की आरोग्य

0: विभागाने जो या व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे की यांना सेवाभावाने जर या लोकांना सेवा दिली तर काय होऊ शकतं. आणि ही जी काय परंपरा आहे, जी वारीची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.
1: अगदी.
0: वारीला जर मी एका नजरेतून आणखीन वेगळ्या नजरेतून पाहतो, आमच्या सेवेमध्ये हायरार्की आहे, एक रचना आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे बॉटमला समजा आमचा जर आरोग्य विभाग पकडला तर पी एस सी आहेत, वर ग्रामीण रुग्णालय, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट रुग्णालय आणि राज्यस्तरावरचे काही रुग्णालय, आणि हे मॅनेज करणारी एक सिस्टम आहे. पण वारीकडे मी जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे वारीकडे पाहतो तेव्हा मला काय जाणवतं की वारीमध्ये कोणी प्रमुख नाही, कोणी छोटा नाही, कोण मोठा नाही, कधी एकत्र यायचं, काय एकत्र यायचं, याचे कुठले सर्क्युलर परिपत्रक निघत नाही, शासन निर्णय निघत नाहीत, कोणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागू नये, याचे कुठलेही मापदंड निश्चित नाहीत. परंतु शेकडो वर्ष लाखो नागरिक, लाखो वारकरी एका श्रद्धेनं एकत्र येतात, विठू नामाचा गजर घेऊन पुढं जातात. आणि सर्वात महत्त्वाचं मला त्यांचं जाणवतं काय, की त्यांच्या एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय आहे? ती श्रद्धा ही आहे की मी या वारीला जाईल, विठुरायाच्या चरणी लीन होईल, आणि हे होत असताना या प्रवासामध्ये मला जे अडथळे येतील, मग अडथळे कोणते असू शकतात, ऊन असू शकते, वारा असू शकतो, मान्सून असल्यामुळे पाऊस असू शकतो, या सर्वापासून विठुराया माझं संरक्षण करेल, ही श्रद्धा. आणि सर्वात शेवटी, कारण मीही दोनदा वारीत सहभागी झालो आणि दोनदा आषाढी एकादशीला गेलेलो आहे, तर मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं की एवढा दिवस प्रवास करूनही शेवटच्या दिवशी खूप सारे लोक कळसाचं दर्शन किंवा पायरीचं दर्शन घेऊन समाधानानं परत जातात. तर मानवी आयुष्यामध्ये मला असं वाटतं की श्रद्धा आणि समाधान जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वारीकडे पाहिलं पाहिजे, मॅनेजमेंटच्या अंगानं पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल या सगळ्या वारीबद्दल की ज्या पद्धतीनं आज तरुण यात सहभागी होतो आहे, म्हणजे एक सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधला एक महत्त्वाचा घटक जो ही परंपरा पुढे चालणार आहे तोही या वारीमध्ये सहभागी होतो आहे. आणि या सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनं सज्ज आहे. 8 मानाच्या दिंड्या आहेत.
1: बरोबर.
0: या आठही मार्गावर आमचे उपसंचालक, आमचे सिव्हिल सर्जन, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्याच्या अधीनस्थ असलेले डॉक्टर्स, परिचारिका, ॲम्ब्युलन्स या माध्यमातून या 8ही मार्गावर आम्ही अव्याहतपणे सेवा देतो आहे. ही सेवा देत असताना मला एक गोष्ट फार स्ट्रॉंगली जाणवली, याचं रिपोर्टिंग पण फार प्रॉपर चालू आहे आमचं.
1: बरं.
0: आणि ही सेवा देणाऱ्याची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं मला तर आमचे 363 तात्पुरते दवाखाने आहेत, आमचे 43 ICU आरोग्य कक्षा आहेत.
1: बरं.
0: आमच्या 215 मोबाईल व्हॅन्स आहेत ज्यामध्ये आमचे डॉक्टर्स बसून आहेत, 353 रुग्णवाहिका आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत, आणि 4343 स्टाफ आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, अन्य स्टाफ आहे.
1: सर्व सेवा वारीच्या मार्गावर
0: फक्त वारकऱ्यांसाठी,
1: विशेष त्यासाठीच या सेवा केलेल्या आहेत. अगदीच. वारीला निघणारा जो माणूस असतो त्याला मोहाची काहीच हाव नसते आणि मागचं सारं काही बाजूला सारून तो पुढे चाललेला असतो, कारण त्याच्यासोबत असतो त्याचा सहवारकरी, त्यांचा संवादच त्यांना बळ देत असतो. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना, हा एक संवाद उपक्रम शासनाच्या वतीने सुद्धा आता राबवण्यात येतोय, यामागची काय संकल्पना आहे?
0: मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माऊली हा जो शब्द आहे ना हा अतिशय आदरार्थी शब्द आहे.
1: अगदी.
0: आणि सहज बोलण्यात माणसं रोजच्या जगण्यात, प्रवासात, वारीमध्ये माऊली नमस्कार, माऊली राम राम, माऊली बरं आहे का, मग शासन म्हणून मी फक्त प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे का? तर मला असं वाटतं की मी प्रमाण भाषेत कायम नाही बोललं पाहिजे.
1: बरोबर.
0: मला वाटतं की लोकांना जी भाषा लोकांच्या मनाला हृदयाला भिडते त्या भाषेत मी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच कसं काय माऊली बरं आहे का, बरं या अर्थ याचा अर्थ असा आहे की सगळ्या अर्थानं बरं आहे का, कुटुंब बरं आहे का, तुम्ही बरे आहात का, आरोग्य बरं आहे का, आणि विचारणारा कोण आहे? तर विचारणारा माझा एक आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी आहे. मी असं म्हणलं की तो आरोग्य सेवक आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळेच मग आम्ही लोकांशी कनेक्ट होत असताना, लोकांशी जोडल्या जात असताना कसं काय माऊली बरं आहे का ही संकल्पना घेऊन आमचा विभाग काम करतो.
1: बरं. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करत आहेत. यंदाच्या वारीत सुद्धा

0: आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
1: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
0: बरोबर.
1: ती अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या इन्क्वायरीत दडलेलं आहे.
0: बरं.
1: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप, ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, ह्याला आम्ही आता भारत विस्तार करू.
0: बरं.
1: वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक. त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन. आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहीत धरलंय की 10 पैकी 1 तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
0: हे बरोबर आहे.
1: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडं आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
0: त्यांना याबद्दल सांगायचं,
1: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
0: बरं.
1: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
0: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यशसुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेलं जे नियोजन आहे, भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेची आणि वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती आयुक्त श्री संजय काटकर सर यांच्याकडून जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता ही चर्चा पुढील भागात देखील अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

0: प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली रचना आपण ऐकलीत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंटही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो धारवाड असो या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
2: अगदी.
3: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
2: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
3: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी

0: त्यांना लग्न करायचं आहे, त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
1: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
0: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचंय. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचंय. त्यामुळे कोणी आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
1: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेद ही एक महान प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये प्रत्येक आजारावर आणि आजार न होण्यासाठी सुद्धा अनेक घरगुती साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्याविषयीचीच माहिती आपण या भागामध्ये देत असतो आणि ही माहिती देण्यासाठी येत असतात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, गेले 5 भाग आपण डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलतोय. खूप महत्वाचा असा विषय आहे, कारण ती नुसती सूज नाही तर ती अगदी अंधत्वाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. तर त्याची आपण कारणं बघितली, परिणाम बघितले, आता त्याचे आपण उपचार सुद्धा ऐकत होतो. काही उपचार आपण गेल्या भागात ऐकले, अजूनही काही उपचार सांगता येतील का?
6: खरं तर प्रामुख्यानं मूळ आजार, मोठ्या आजारांचं कायमस्वरूपी आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला अजिबात हरकत नाही, पण त्याचं मूळ निदान करून ट्रीटमेंट केली गेली की हे मुळात दुष्परिणाम टाळता येतात. हे सांगायचं म्हणता बऱ्याचदा मला येऊन म्हणतात आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायला आल्यानंतर डॉक्टर, जसं ऍलोपॅथी डॉक्टर सांगतात की शुगर बीपी बरा होत नाही, तसं आयुर्वेदातली बरीचशी मंडळी म्हणतात की शुगर बरी होते, बीपी बरी होते. तर त्याचं कारण ते सांगतात ते बरोबर आहे, सगळेच पेशंट बरे होतील असे नाहीत. आयुर्वेदात त्याचे प्रकार सांगून ठेवलेत, कुठला बरा होणार आणि कुठला बरा नाही होणार सांगून ठेवलेत. काही पेशंटच्या बाबतीत बरे होतील, काही पेशंट बरे नाही होणार, पण तरी आयुर्वेद घेण्याचा हट्ट असायचा हे कारण असं असावं, कारण आयुर्वेदात त्या मूळ आजाराचं म्हणजे आयुर्वेदात आता मधुमेह हा वातच प्रकार आहे, तो बरा होत नाही. प्रमेह नावाचा जो विकार आहे त्यातला मधुमेह हा म्हणजे जे असाध्य प्रकारांमध्ये मोडणार आहे तो बरा होत नाही, त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. पण आधुनिक आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या ट्रीटमेंट मधला मेन गाभा असा आहे, मधुमेहाची ट्रीटमेंट करायला लागलो तर मधुमेह आपला कंट्रोल तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम जे मी मागापासून किंवा बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतोय की दोष साठायला लागतात, आपण लाक्षणिक चिकित्सा करतो असं न होता मूळ आजारावर मूळ दोषावरच ट्रीटमेंट गेल्यामुळे तो आवाक्यात तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे ट्रीटमेंटचा पार्ट असा होऊ नये, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ते ह्याचसाठी की जर एखादा विकार कायमचा बरा होणारा नसेल, असा मोठा विकार असेल आणि त्यात आयुर्वेदाची ट्रीटमेंट असेल, तर मग एवढी पत्ते पाळून का करायचं, एवढी औषधं का घ्यायची, त्याचं त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर एखादं औषध घेऊन जर कंट्रोल ठेवत असाल, भविष्यात अंधत्वासारखे आजारपण येणार त्याच्याऐवजी सुरुवातीपासूनच जर लाईफस्टाईल सेट केली पण आयुर्वेदाची कास धरली तर तुम्हाला ते दोष साठणं आणि त्याचे पर्यवसन अंधत्वात होणं हे होत नाही. हे जसं मोठ्या आजारांच्या बाबतीत झालं, तसे छोट्या छोट्या आजारांच्या बाबतीत कोणताही विकार, म्हणजे हे लक्षात घ्या, कोणताही विकार शरीरात जास्त काळ राहू देऊ नका, तो समूळ काढा. हे त्याचं गमक आहे, ते जर केलं तर त्या छोट्या छोट्या आजारातनं उत्पन्न होणारे मोठे मोठे डोळ्यांच्या पडद्याला येणारे वारंवार सुजेसारखे आजार आपल्याला घालवता येऊ शकते.
5: बरोबर. तर काही उपचार सांगितले डॉक्टर तुम्ही, अजूनही काही उपचार आपल्याला ऐकायचे आहेत, ते ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या

0: काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर अजून काय उपचार आहेत, म्हणजे डोळ्याच्या पडद्याला जर सूज आली तर काय काय आपल्याला करता येऊ शकेल?
1: ह्याच्यात बरेच, जसं मी सांगतोय की मूळ कारणांच्या हिशोबाने तो वाताचा आहे, पित्ताचा आहे, कफ जो आहे तो विकार तो बघितला पाहिजे. हे डोळ्याचा विकार आहे पण तो वातामुळे आहे, पित्तामुळे, कफामुळे आहे, कोणत्या अवयवामुळे आहे, त्याची शुद्धी चिकित्सा कुठून करणार आहे? म्हणजे जर कफाचे आजार असतील तर त्याला वमन लागतं, पित्ताचे विकार असतील तर त्याला विरेचन लागतं, वाताचे विकार असतील त्याला बस्ती लागतं. हे झाले शरीर देहशुद्धीचे प्रकार. ह्याच्यात नस्य रक्तमोक्षण आलेलेच आहे. रक्तमोक्षण हे रक्तदृष्टीसाठी नस्य हे

0: 8225261998 98225261998 98225261998 तर डॉक्टर अजून काय उपचार आहेत म्हणजे डोळ्याच्या पडद्याला जर सूज आली तर काय काय आपल्याला करता येऊ शकेल?
1: ह्याच्यात बरेच जसं मी सांगतोय की मूळ कारणांच्या हिशोबाने तो वाताचा आहे, पित्तचा आहे, कफचा आहे, तो विकार तो बघितला पाहिजे. हे डोळ्याचा विकार आहे पण तो वातामुळे आहे, पित्तामुळे, कफामुळे आहे, कोणत्या अवयवामुळे आहे, त्याची शुद्धी चिकित्सा कुठून करणार आहे. म्हणजे जर कफाचे आजार असतील तर त्याला वमन लागतं, पित्ताचे विकार असतील तर त्याला विरेचन लागतं, वाताचे विकार असतील त्याला बस्ती लागतं. हे झाले शरीर देहशुद्धीचे प्रकार. ह्याच्यात नस्य रक्तमोक्षण आलेलेच आहे. रक्तमोक्षण हे रक्तदृष्टीसाठी, नस्य हे उर्दू चतुर्गत म्हणजे गळ्याच्या वरच्या विकारांसाठी. मग त्यात शमन, शोधन, ब्रुहन असे वेगळे प्रकार त्याच्यातही आलेत. म्हणजे काय क्षयात्मक विकार आहे तर त्याला ब्रुहन आहे, जर दोष खूप वाढलेले आहेत आपल्याला ते काढून टाकायचे तर ते शोधन आहे, कारण दोष आल पाहिजे आपल्याला ते औषधानं पचवता येणार तर त्याला शमन नसे, असे त्यात प्रकारही सांगून ठेवलेत. थोडक्यात पंचकर्मात ही प्रोसिजर त्याच असल्या तर विकार काय आहे, दोष काय आहे, त्यानुसार औषध वेगळी वापरून आपण आधी शरीर शुद्धी करायला पाहिजे. शरीर शुद्धी ही कोणताही मोठा विकार टाळण्याची खूप मोठी गुरुकिल्ली आहे जी आयुर्वेदानं सांगून ठेवली. आयुर्वेदात शरीर शुद्धी, देहशुद्धीला फार अनन्य साधारण महत्व याच्यासाठी ते पचवण्यापेक्षा काढूनच टाकलं कोठ्यातून, शरीरातून, रक्तातून, धातूतून, तर मग मोठे विकार बळावत नाहीत किंवा आजार होत नाहीत. त्यामुळं आजार असणाऱ्यांसाठी पंचकर्म आहे, आजार नसणाऱ्यांसाठी पंचकर्म आयुर्वेदानं त्यासाठी सांगून ठेवलं. कारण पंचकर्म केलं, देहशुद्धी केली, विकार कोणता आहे तो बघितला, त्यानुसार शरीर शुद्धी केली तर देहातले दोष निघून जातात. आणि मग पर्यायानं आता येणारे डोळ्यांच्या सुजीचे संबंध, जर शरीर शुद्धी, शरीरातल्या दोषांमुळे डोळ्याला सूज आली आणि शरीर शुद्धी करून शरीरातले दोष काढून टाकले, आता नेत्रशुद्धी किंवा नेत्राशी संबंधित प्रोसेस करताना मग मात्र डोळ्यासाठी, डोळ्याच्या विकारांसाठी, पडद्याच्या सुजीसाठी आयुर्वेदात खूप चांगल्या वेगळ्या प्रोसेस सांगून ठेवल्या, ज्या कोणत्याही शास्त्रात आयुर्वेदाशिवाय वर्णित नाही, ते म्हणजे क्रियाकल्प. थोड्या वेळात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सांगतो.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 98225261998 98225261998. तर डॉक्टर, आयुर्वेदाचं जे खास वैशिष्ट्य आहे की मुळापासून आधी उपचार आपण बरा करत आणायचा तर मग आपोआपच तो जो झालेला उपचार आहे तो बरा होऊ शकतो, तर त्यातली जी क्रियाकर्म ही पद्धती खूप महत्वाची आहे ती आता तुम्ही सांगणार आहात, तर त्याबद्दल सांगा.
1: क्रियाकल्प म्हणजे डोळ्यांसाठी उपक्रम केले जातात ते, मग ते एक पिंडी म्हणून आहे, ओल्या वनस्पतीचं वाटण करून वाटण लावतो, सुक्या वनस्पतींचं चूर्ण करून लावतो त्याला बिडालक म्हणतात, डोळ्यात ड्रॉप टाकतो त्याला अच्छोतन म्हणतात, डोळ्यात काजळासारखे औषध घालतो त्याला अंजन म्हणतो, डोळ्यावरती धार सोडली जाते डोळे बंद करून त्याला नेत्रसेक म्हणतात, डोळे उघडे करून धार सोडली जाते त्याला नेत्र प्रक्षालन म्हटलं जातं, डोळ्याच्या विकारांमध्ये बऱ्याचदा मुखलेप केले जातात, जळू लावली जाते. आयुर्वेदात पाद प्रक्षालन, पाय धुणे जे म्हणतो आपण सद्गुरूंचं किंवा मोठ्या व्यक्तीचं, जे आपण पाद प्रक्षालन करतो म्हणजे औषधी काढ्याने, औषधी तेलानं, औषधी तुपानं, औषधी दुधानं पायांचं म्हणजे आपण प्रक्षालन करायला लागलो एखाद्या ठराविक कालापर्यंत तरी त्याच्यावर डोळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीने परिणाम घेत आहे. तो पाद लेप सांगून ठेवलेत, वेगवेगळ्या औषधांच्या वीर्यानं डोळ्यावरती काम करत असतं, तर ती औषधी वीर्यवान औषधांचा लेप डोळ्यावर आपल्याला पायावरती करायला लागतो. डोळ्यावरती तर होतोच पण पायावरती करायला लागतो. तर ह्या पद्धतीची जी क्रियाकल्प आहे जर ती वापरली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याच्या सुजेवरती, जसे शरीर शुद्धी एका बाजूला झाली तशी ही डोळ्याची सूज कमी करायला खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतात. पित्तातनं सूज आहे तर त्या अनुषंगानं नेत्रसेकाचं म्हणजे डोळ्याच्या वेगळ्या प्रोसिजरचे औषध निवडायला लागतात. वाताचा विकार आणि त्याची सूज आहे तर त्या अनुषंगानं प्रोसिजर त्याच पण औषध वेगळं. त्यामुळं विकार काय, दोष काय, बाधित धातू कोणता, कधीपासून आहे, हेरिडिटरी आहे की नाही, ह्या सगळ्याचा सारासार विचार केस टेकिंग करून मग आपण औषधांची निवड करतो. आणि ह्या सगळ्या क्रियाकल्पांचा वापर डोळ्याचे सर्क्युलेशन सुधारण्यासाठी, डोळ्यातील रक्तदृष्टी कमी करण्यासाठी, डोळ्यातील वातपित्त कफाचा प्रकोप कमी करण्यासाठी वापरतो. आणि कायम स्वरूपी आपल्याला पडद्याला येणारी, वारंवार येणारी सूज आहे ती घालवायला ह्या सगळ्या प्रोसिजरची मदत होते. आणि ही सूज घालून आपले डोळे निर्दोष करता येऊ शकतात. त्यामुळं योग्य वेळी, दरवेळी हेच वाक्य सांगतोय, योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं आपण योग्य ट्रीटमेंट चालू केली तर डोळ्यातले अगदी मोठ्यातले मोठे विकार

0: सुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येतात आणि बरे करता येतात हे लक्षात घ्या.
1: गेल्या 5-6 भागामध्ये डॉक्टर आपण सूज आणि मग डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, इतर अवयवांच्या सुजेचा त्यावर होणारा, डोळ्यावर होणारा परिणाम याविषयीची खूप विस्तृत अशी माहिती दिलीत आणि नुसते परिणाम कारण नाही तर त्याच्यावर जे उपचार सुद्धा सांगितलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या समस्येविषयी डोळ्यांच्या विकारांबद्दलच्या माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
4: तो दाड लय दुखालिया मंजन लावून बसलोय.
3: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
4: वय दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
8: खरीप हंगाम 2026.
9: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
9: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
10: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ। महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन

0: आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो 8 वाजतात, समाचार प्रभात। यासाठी जाऊया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राच्या स्टुडिओकडे।

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, विश्वपंढरी आणि श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानतर्फे पंढरपूर पायी सुगंधी दिंडीचं प्रस्थान भक्तिमय वातावरणात झालं. यावेळी धर्मादायचे पदाधिकारी उपस्थित होते. 16 ते 23 जुलै या कालावधीत असणाऱ्या या दिंडीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वारी मार्गावरील वडगाव, औदुंबर, चिंचणी, करंजे, भिंगेवाडी, दिघंची आणि पंढरपूर या मुक्कामाच्या ठिकाणी विश्ववती हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य शिबिरं आणि औषधोपचार केले जातात. वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास अशी व्याख्यानं घेऊन सामाजिकता सुद्धा जपली जाते. सुशिक्षित तरुण साधकांचा सहभाग असलेल्या या दिंडीत साधना, स्वच्छता, सुगंध या ब्रीदवाक्याचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल माझा हा कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या हौशी कलाकारांनी आयोजित केला आहे. नंदवाळ इथं या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. विठ्ठल माझाचा दुसरा कार्यक्रम जरकनगर इथं आणि तिसरा रविवारी करवीरनगर वाचन मंदिरच्या सभागृहात होणार आहे. तर मंगळवारी 21 तारखेला क्वेस्ट टूर्स राजारामपुरी इथं चौथा, तर आषाढीच्या पूर्वसंध्येला म्हणजे शुक्रवारी 24 तारखेला मंगलधाम इथं हा कार्यक्रम होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल माझा हा कार्यक्रम. प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये मोफत दंत चिकित्सा आणि नेत्र तपासणी शिबिर झालं. दातांचं आरोग्य या विषयावर डॉक्टर आशुतोष देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं. दंत आरोग्याचं महत्व, दात आणि हिरड्या निरोगी मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक सवयी उदाहरणासह विद्यार्थिनींना त्यांनी माहिती दिली. खांद्यावर सॅक, हातात पुस्तकं, चेहऱ्यावर भविष्यातील स्वप्नांची चमक अशा उत्साहपूर्ण वातावरणात 11वीच्या वर्गांना सुरुवात झाली. 2 महिन्यांपासून प्रवेश प्रक्रियेमुळे शांत असलेला कॉलेज कॅम्पस विद्यार्थ्यांच्या गर्दीनं फुलून गेला. यावेळी काही महाविद्यालयांनी परिचय सत्र, करिअर मार्गदर्शन, ग्रंथालय, प्रयोगशाळांची माहिती अशा विविध मंडळांची ओळख करून देण्याचा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यात नव्या या वातावरणाची कमालीची उत्सुकता होती. अनेक जण शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करत असल्यानं सुरुवातीला थोडा संकोच होता, मात्र शिक्षकांनी संवाद साधत विद्यार्थ्यांचं स्वागत केल्यानं त्यांच्यावरचा तणाव निवळला. 11वीचे वर्ग आता भरलेत आणि कॉलेज कॅम्पस फुलायला लागलाय. दहा दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातील वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. ज्ञानोबा तुकारामच्या गजरात जिल्ह्याच्या विविध भागातून पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ होत आहेत. गावोगावी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भगवी पताका, टाळमृदुंगाचा निनाद, अभंगाचा गजर, विठ्ठलनामाच्या अखंड जपानं संपूर्ण दिंडी मार्गावरील वातावरण भक्तिमय झालंय. करवीर, हातकळंगले, शिरोळ, कागल, गडिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेनं रवाना होत आहेत. काही दिंड्या जिल्ह्याबाहेरील मुख्य पालखी मार्गावर जाऊन सहभागी होणार आहेत. प्रशासनाकडून वाहतूक नियोजन, पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथकं, आपत्कालीन सेवांची तयारी सुद्धा करण्यात आली आहे.

ठिकठिकाणी स्वागत कमानी, विठ्ठल रुक्माईंची आकर्षक सजावट, पिण्याचं पाणी, चहा, मोफत फराळाची व्यवस्था, महाप्रसाद, वारकऱ्यांच्या मुक्कामांसाठी शाळा मंदिरं सज्ज झाली आहेत. त्याचप्रमाणे वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका व्यवस्थासुद्धा दिंडी मार्गात करण्यात आली आहे.

हातात भगव्या पताका, ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर करत, आकाशाकडे पावसाची प्रतीक्षा करत विठुरायाच्या दर्शनाला आषाढी एकादशी निमित्त निघालेले वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत. एकीकडे विठुरायाच्या दर्शनाशी तर आस आहेच, आणि दुसरीकडे गेले काही दिवस पावसानं ओढ दिल्यानं वरुण राजाची सुद्धा आस सगळ्यांना लागून राहिली आहे.

आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आरती प्रभू यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात कोल्हापूर दर्पण.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोते हो, उद्या इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन याविषयी डॉक्टर मधुकर येवलुजे यांची मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका उद्या सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
3: श्रोते हो, प्रत्येक महिन्याच्या 3 सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येतो। या अनुषंगानं तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या 3 सोमवारी म्हणजे 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अनुक्रमे तहसील कार्यालय कागल आणि चंदगड इथं लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे। नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधीच्या तक्रारी लेखी स्वरूपात 2 प्रती साजऱ्या कराव्यात असं आवाहन करवीर आणि आजरा तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले। देशातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून त्यांच्या नेतृत्व गुणांना चालना देण्यासाठी युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानाला प्रारंभ झालाय। दिनांक 1 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे। याच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक युवक युवतींना माय भारत पोर्टलशी जोडून स्वयंसेवा, नेतृत्व विकास, कौशल्य विकास, अनुभवाधारित शिक्षण तसंच विविध शासकीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। युवकांना www.myBharat.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक अथवा QR कोडच्या माध्यमातून या पोर्टलवर सहज नोंदणी करता येणार आहे। माय भारत हा केवळ नोंदणीचा उपक्रम नसून युवकांच्या व्यक्तिमत्व विकासाला दिशा देणारा आणि समाजसेवेची संधी उपलब्ध करून देणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे। जिल्ह्यातील युवक युवती, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, शैक्षणिक संस्था, युवक संघटनांनी विशेष नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग होऊन अधिकाधिक युवकांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मेरा युवा भारत कोल्हापूर यांच्या वतीनं करण्यात आलंय।
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: श्रोते हो, तुम्ही केलेल्या पंढरपूर वारीबद्दल आमच्याशी तुम्ही बोलायचंय। गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये म्हणजेच 18 जुलै शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमचा फोन नंबर 02312626224। श्रोते हो, आषाढ महिना सुरू झाला आणि त्र्यंबोली यात्रेचे वेध लागलेत। टिंबलाईच्या नावाने चांगभल्याचा गजर, पीठ, ढबकचा सूर अशा वातावरणात आषाढीतील त्र्यंबोली यात्रेचा माहोल शुक्रवारी दिनांक 17 पासून सुरू होणार आहे। पेठापेठातील तालीम संस्थांसह त्र्यंबोली यात्रांना आता सुरुवात होईल, त्यासाठी गल्ल्यांमध्ये फलक सुद्धा लावले जात आहेत। आषाढ महिन्याला 15 जुलैपासून सुरुवात झाली। श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज असल्यानं आषाढ महिन्यात जत्रा यात्रांच्या निमित्तानं मांसाहारी जेवणावर ताव मारला जातो। पावसाळा सुरू झाल्यावर त्र्यंबोली देवीला नव्या पाण्याचा अभिषेक करून गल्ल्यांमध्ये सार्वजनिक जत्रेचं नियोजन केलं जातं। दर मंगळवारी आणि शुक्रवारी पंचगंगा नदीवर पीठ भाग हा पारंपरिक सूर घुमतो। यंदासुद्धा आषाढी जत्रेचे वेध लागलेत। यावर्षी 17, 24, 31 जुलैचा शुक्रवार, 7 ऑगस्टला आषाढीतील शुक्रवार, तर 21, 28 ऑगस्टला शुक्रवार आणि 4 आणि 11 ऑगस्टला मंगळवार आहे। त्यामुळे यंदा 4 शुक्रवार आणि 4 मंगळवार असे 8 दिवस या यात्रेसाठी मिळणार आहेत। श्रोते हो, याचबरोबर आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत।

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 वाजतायत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू. पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार कालपासून अंमलात आला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. जागतिक स्तरावर एकात्मिक लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. कराराच्या पहिल्या दिवशी भारतातून युकेमध्ये $14 कोटी किमतीच्या मालाची खेप मुंबईतील न्हावाशिवा इथून करण्यात आली. औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला. हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमिकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान

हिरवा झेंडा दाखवतील, तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत, असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत, असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉप्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्री मंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं. होर्मुज समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएक्स गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं, तर गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण, तर नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार

0: पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मानवी शरीर हसतं, खेळतं, बोलतं, चालतं, विचार करतं, योजना आखतं, किंबहुना अगणित गोष्टी ते करत असतं। या शरीराची अंतर्बाह्य रचना विलक्षण गुंतागुंतीची असून सुद्धा तिथं कुठल्याही प्रकारचा गुंता नाही। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे शरीराचं शिल्प तयार करणारा शिल्पकार गुप्त आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे। इतकंच नव्हे तर ते शिल्प तयार करण्यासाठी कसलीही उपकरणं आणि कसलीही साधनं अस्तित्वात नाहीत आणि त्यासाठी शिल्पकाराची कसल्याही प्रकारची धावाधाव किंवा पळापळ नाही। शरीराची मांडणी पाहता ते अत्यंत आखीव आणि रेखीव असून तिथं रचना आहे, योजना आहे, प्रमाण आहे, सहजता आहे, व्यवस्थितपणा आहे आणि कौशल्य आहे। एवढं उत्कृष्ट मानवी शिल्प तयार करून सुद्धा ते अद्भुत शिल्प साकार करणाऱ्या परमेश्वरानं हे शिल्प मी केलं असं आत्तापर्यंत कधीही कुठेही आणि कोणालाही सांगितलेलं नाही। या शिल्पकारालाच परमेश्वर असं म्हणतात आणि या शरीराच्या शिल्पाला परमेश्वराची मूर्ती असं म्हटलं जातं। या अद्भुत मूर्तीची उपासना करणं म्हणजे त्याची जोपासना।

करणं आणि ही विलक्षण विस्मयकारक मूर्ती निर्माण करणाऱ्या त्या अलौकिक परमेश्वराचं अत्यंत प्रेमानं, निष्ठेनं आणि कृतज्ञतेनं स्मरण करणं हीच परमेश्वराची खरी उपासना किंवा खरी पूजा होय. या संदर्भात तुकाराम महाराजांचं हे वचन बोधप्रद आहे. ते म्हणतात, करावी हे पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की मूर्तीपूजेचं वर्म न समजल्यामुळं खरी मूर्तीपूजा करण्याऐवजी तथाकथित मूर्तीपूजेमध्ये लोक गुंतून गेले. वास्तविक तथाकथित मूर्तीपूजा करणं ही खऱ्या मूर्तीपूजेसाठीच असते. परमेश्वर निर्मित मानवी शरीर ही परमेश्वराची मूर्ती आहे याचं स्मरण करून देण्यासाठीच तथाकथित पाषाणाची मूर्तीपूजा करायची असते. हा मुद्दा नीट समजण्यासाठी आपण ही मूर्तीपूजा कशी करतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पूजा करण्याच्या प्रक्रियेत आपण देवाला गंध लावतो आणि तेच गंध आपण आपल्या कपाळाला लावतो. आपण देवाला धूप उदबत्ती वाहतो आणि तोच सुगंध आपण सेवन करतो. आपण देवाला दीप दाखवतो किंवा ओवाळतो आणि त्याच दीपाचं आपण डोळे भरून दर्शन घेतो. देवाला नैवेद्य दाखवतो आणि तोच नैवेद्य आपण ग्रहण करतो. याचाच अर्थ असा की तथाकथित मूर्तीपूजा ही खऱ्या मूर्तीपूजेसाठीच असते. एकदा का हे सत्य उमगलं की मग खऱ्या मूर्तीपूजेला सुरुवात होते. शरीराची राख करण्यात परमार्थ नसून त्याची राखण करण्यात परमार्थ आहे हे लक्षात येतं. शरीर ही परमेश्वराची मूर्ती आहे हे लक्षात आल्यामुळं त्याची निगा, त्याची स्वच्छता राखणं, त्याची काळजी घेणं, त्याचं योग्य ते पालन पोषण करून त्याला कार्यक्षम आणि सुस्थितीत ठेवणं हाच परमेश्वराला प्रसन्न ठेवण्याचा मार्ग ठरतो. त्याचप्रमाणे पोट भरण्यासाठी आपण जो समाज उपयुक्त असा व्यवसाय करतो तो व्यवसाय सुद्धा प्रत्यक्षात परमेश्वराची उपासना, भक्ती किंवा पूजा असते. आणि म्हणूनच आपल्या वाट्याला आलेला समाज उपयुक्त व्यवसाय प्रामाणिकपणे, आवडीनं आणि मनापासून करणं प्रत्येक माणसाचा कर्तव्य धर्म ठरतो. म्हणूनच जीवनविद्या सांगते, लव वर्क अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र विपरीत असलेली दिसून येते. बहुतेक लोक कामाचा पगार घेण्यास जेवढे उत्सुक असतात तेवढं ते काम करायला मात्र उत्सुक नसतात. कामचुकारपणा हा माणसाचा जवळजवळ स्थायी भाव झालेला आहे. काम अधिक उत्कृष्टपणे कसं करता येईल याचा विचार करण्याऐवजी काम कसं टाळता येईल याचा माणसं अधिक विचार करतात. भ्रष्टाचार हा तर शिष्टाचार होऊन बसलेला आहे. समाज जीवनाला लागलेली ही कीड म्हणजे मूर्तिमंत महाभयंकर पाप असून अखिल समाज जीवन या किडीमुळे किडत आणि सडत चाललेलं आहे ही मोठी दुर्दैवाची गोष्ट. त्याचप्रमाणे कित्येक माणसं दारू, गर्द, गांजा, तंबाखू वगैरे अनिष्ट व्यसनांच्या आहारी जाऊन शरीराचं पार मातेर करून सोडतात. वास्तविक व्यसनाधीन होणं म्हणजे जाणून बुजून परमेश्वराचा अपमान करणं असून ते फार मोठं पाप करणं होय. असं करणं म्हणजे प्रत्यक्षात अधर्म आणि मूर्तीभंजन असून परमेश्वराची प्रतारणा करणं होय. असं करण्यानं निसर्ग नियमाप्रमाणे परमेश्वराचा कोप होऊन ही व्यसनी माणसं अनेक अनिष्ट प्रसंगांना, अडचणींना, रोगांना आणि दुःखांना आमंत्रण देऊन पार रसातळाला जातात. दुसरा मुद्दा असा की असूया, अहंकार, द्वेष आणि मत्सर यांच्या आहारी जाऊन माणसं इतरांची चेष्टा कुचेष्टा करतात, दुसऱ्यांना टोमणे मारतात, इतरांचा हेवा दावा, निंदा नालस्ती करतात,

एकमेकांशी भांडतात, झगडतात, कोर्ट कचेऱ्याही करतात. हे सर्व प्रकार म्हणजे दुःख निर्माण करणारं फार मोठं पाप असून प्रत्यक्षात परमेश्वराच्या मूर्तीचं भंजन करणंच होय. त्याचप्रमाणे कृत्रिम टंचाई निर्माण करून वस्तूंचा आणि अन्नधान्याचा काळाबाजार करणारे नराधम, भोळ्या भाबड्या भक्त भाविकांना लुबाडणारे आणि फसवणारे बुवा, बाबा, भगत, फकीर, देवऋषी वगैरे लोकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना चुकीचं मार्गदर्शन करणारे धर्मांध धर्ममार्तंड आणि जीवनदायक औषधांमध्ये भेसळ करून आणि त्यांची विक्री करून अमाप पैसा मिळवणारे नरराक्षस, स्मगलिंग करून आणि काळा पैसा निर्माण करून अर्थव्यवस्थेला तडे देणारे नरपशु, ही सर्व अधर्म करणारी पापी माणसं असून लोकांच्या

0: नावा पैसा मिळवणारे नरराक्षस स्मगलिंग करून आणि काळा पैसा निर्माण करून अर्थव्यवस्थेला तडे देणारे नरपशु ही सर्व अधर्म करणारी पापी माणसं असून लोकांच्या दुःखाला क्लेशांना आणि रोगांना कारणीभूत ठरणारे मूर्तिभंजक होत. अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पापाचा शापित पैसा तो पैसा मिळवणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच, पण त्यांच्या बायका मुलांना आणि पुढील काही पिढ्यांना सुद्धा वारसा हक्कानं आणि निसर्ग नियमानुसार अत्यंत क्लेशकारक, हानिकारक आणि दुःखदायक ठरतो. त्याचप्रमाणे एखाद्या शिल्पकारानं साकार केलेलं सुंदर शिल्प जर का दुसऱ्या एखाद्या माणसानं तोडलं, मोडलं किंवा विद्रूप केलं तर त्या शिल्पकाराला किती यातना होतील, त्याला किती दुःख होईल याची कल्पनाच केलेली बरी. तद्वत मानवी शरीराची निर्माण केलेली चालती बोलती मूर्ती हे परमेश्वर रूपी शिल्पकारानं साकार केलेलं एक सुंदर, सुरेख आणि उत्कृष्ट असं शिल्प आहे. अशा या मानवी शरीराच्या सुंदर शिल्पाचं किंवा मूर्तीचं माणसं केवळ धन, मान, सत्ता, संपत्ती यांच्या पायी किंवा अंधश्रद्धा, क्रोध, द्वेष यांच्या आहारी जाऊन आपापसात दंगेधोपे करून किंवा खून मारामाऱ्या करून किंवा युद्ध लढाया करून भंजन करतात, एकमेकांना ठार मारतात किंवा त्यांच्या शरीरांची मोडतोड करून त्यांना अपंग विद्रूप करतात, तेव्हा त्या परमेश्वराला अत्यंत दुःख, क्लेश आणि यातना होत असतात. असल्या अनिष्ट प्रकार करणाऱ्या माणसांनी देवाधर्माच्या नावाखाली कितीही तथाकथित दानधर्म केला, पूजा अर्चा केली किंवा यज्ञयाग केले, यजन भजन केलं किंवा देवळात, मशिदीत, चर्च, गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केल्या तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. असल्या गोष्टीने परमेश्वराला आपण फसवू आणि त्याचा आशीर्वाद मिळवू असं समजणं म्हणजे मूर्खपणा. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर.
2: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
1: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
2: कसलं?
1: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
2: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या मिशाला बळी पडला असतास ना, तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: ही यादी ब्याडगी संगेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
2: काय
3: अगं रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी।
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
8: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
9: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव। तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता।
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
10: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
11: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत।
10: श्रोते हो शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
11: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी।
10: सोमवार ते शनिवार 5:30 वाजता फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। किसान वाणी, किसान वाणी।
9: श्रोते हो आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात हॅलो किसान अंतर्गत पावसाळ्यात जनावरांचं लसीकरण याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद भाग दुसरा। सहभाग डॉ पुष्पनाथ चौगुले। आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र। श्रोते हो 9 वाजलेत।
12: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।

मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांच्या आवाजातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन आणि चित्रपट प्यार का मौसम. गीतबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. संगीतकार आहेत एस टी बर्मन, लता मंगेशकर आणि मनहर यांच्या आवाजातलं हे गीत अभिमान या चित्रपटातलं.

0: अभिमान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआय

0: च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोते हो, उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30. गीतबहार या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत मदन मोहन आणि चित्रपट मौसम.

0: मौसम या चित्रपटासाठी गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या TV अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची DD फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 जास्त TV चॅनल्स. याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. DD फ्री डिश.
4: श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz वर संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.

0: हम किसी से कम नहीं या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीत बहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 9:30 झाली आहेत.

0: दशरथ पुजारी यांच्या आवाजातलं भक्तिगीत आपण ऐकलं. मराठी मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
2: तात्या दाढ लय दुखाल्या मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
4: बदला बदला सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का.
4: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
8: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी भुईमूग ज्वारी भात आणि सोयाबीन.
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
8: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. हे बालगीत संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची.
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
5: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
4: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.
6: बदला बदला सवय बदला.
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
6: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: बेला शेंडे यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: पाहुणे जरा थांबा हा, गुरु काय म्हणतात ते बघतो.
4: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती?
5: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.

0: शाहीर पुंडलिक फरांडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत संगीत पथकेला होतं मधुकर पाठक यांनी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, आपण ऐकत आहात मिश्र संगीत.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: देव अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: ययाती देवयानी या नाटकातलं अर्चना कान्हेरे यांच्या स्वरातलं पद आपण ऐकलं. संगीतकार होते जितेंद्र अभिषेकी आणि हे पद होतं विवा शिरवाडकर यांचं.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची आता वेळ संपली आहे, तेव्हा निरोप द्या.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके आणि चित्रपट होता शापित. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं पिंजरा या चित्रपटातलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं पुन्हा एकदा जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: थापाड्या या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन ए

श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी पंढरपूरला निघालेत. त्या पांडुरंगाच्या दर्शनाची एकच आज सगळ्यांच्या डोळ्यात आहे. श्रोते हो, तुम्ही पण कधी पांडुरंगी वारी केली आहे का? या पंढरपूरच्या वारीबद्दल तुम्ही आम्हाला सांगायचंय, ते सुद्धा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी 18 जुलै शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आणि हो, याचबरोबर तुमच्या आवडीचं गाणं सुद्धा तुम्ही सांगायचंय. आमचा फोन नंबर 02132566224, 02132566224. जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी शनिवारी 18 जुलैला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. श्रोते हो,

0: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांच्या आवाजातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं.
1: लाजरा नुसाजरा मुखडा चंद्र

उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोतेहो, याचबरोबर कार्यक्रमांची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा निवेदिका ईशा वायकुळला निरोप द्या. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात FM कोल्हापूर।
1: श्रोतेहो 11 वाजले तर प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत।

गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. नमस्ते लंडन, एक था टायगर, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, धूम थ्री, एक था टायगर अशा एकाहून एका सरस आणि हिट चित्रपट देणाऱ्या बॉलिवूडच्या आघाडी अभिनेत्रीपैकी एक असणारी सुपरस्टार म्हणजे कॅटरीना कैफ. त्यांचा आज वाढदिवस आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत त्यांच्यावर चित्रित हे गीत.

0: सिंग इज किंग या चित्रपटासाठी कॅटरीना कैफ यांच्यावर चित्रित हे गीत आपण ऐकलं. आज त्यांचा वाढदिवस आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं त्यांच्यावर चित्रित हे गीत.
1: श्रोते हो, उद्या इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन याविषयी डॉक्टर मधुकर येवलुजे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका उद्या सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

कसूर या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भैरव अरुण यांचं हे गीत. संगीतकार आहेत जतीन ललित. अनुराधा पडवाल आणि बाबूल सुप्रियो यांच्या आवाजातलं हे गीत आहे ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातलं.

ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.

दिल्ली सेक्स या चित्रपटासाठी रेखा भारद्वाज आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: गुप्त या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते विजू शाह आणि गायक कलाकार होते अलका याज्ञिक आणि उदित नारायण.
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

दिल चाहता है या चित्रपटासाठी शान आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांचं हे गीत होतं. संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकोड.

श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AI

हम तुम या चित्रपटासाठी प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित आणि गायक कलाकार सोनू निगम, साधना सरगम आणि सहकारी. गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

बिच्छू या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं. आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध हे केलेलं हे गीत गायलं होतं हॅरी आनंद आणि जसपिंदर नरुला यांनी. श्रोतेहो, याचबरोबर आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. निवेदिका ईशा वायकुळला निरोपत्या. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. स्वागत करते मी तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता अर्धा जुलै महिना संपला देखील. प्रत्येक ऋतू, येणारे महिने आणि सण उत्सव आपल्या आनंदात भर घालतात. आषाढ महिना म्हणजे निसर्गाच्या मनात उमटलेली हिरवी स्वप्नच जणू. उन्हाळ्याच्या तळपत्या झळा मागे पडतात आणि काळे भोर ढग आकाशात दाटू लागतात. पावसाच्या सरी आणि मातीचा दरवळ मनाला नव्या आशेचा सुगंध देऊन जातो. सगळीकडे कशी लगबग सुरू होते बघा. घरात पदार्थांची वेगळीच लिस्ट तयार होते. बाजार हिरव्यागार भाज्यांनी फुलू लागतो. निसर्ग आपलं पावसाचं रूप दाखवतो तर इकडे शेतकरी शेतीच्या कामांना लागतो. पावसाच्या धारा आपल्याला जुन्या नव्या आठवणीत घेऊन जातात. पावसाच्या प्रत्येक थेंबात कष्ट, आशा आणि समृद्धीची चाहूल दडलेली असते. ही सगळी जादू असते आषाढ महिन्याची.

0: मुलांच्या टापांचा आवाज आणि शेतात सुरू झालेली पेरणी हे ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्र उभं करते. बघा मैत्रिणींनो, आषाढ भक्तीचा महिना, या काळात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. भक्ती, समता, प्रेम, सेवाभाव याचा संदेश देणारी वारी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच. पावसाच्या सरींनी धुतलेली झाडांची पानं, मोरांचा नृत्याविष्कार, धुक्याने वेढलेले डोंगर, हे सारं आषाढाचं सौंदर्य मनाला भरवून टाकतं. बघा आणि लेखकाच्या लेखणीलाही नवी दिशा मिळते. चला, आषाढावर इतकं छान बोललोय, ऐकूया छानसं गीत.
1: आषाढाला पाणकळा सृष्टीला

0: मैत्रिणींनो, मुक्ता या चित्रपटातील हे सुंदरसे गीत आपण ऐकलं. आता वळूया आपल्या मालिकेकडे. आरोग्य संवाद ही एक महत्वपूर्ण मालिका. आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आजचा विषय देखील खूप महत्वाचा. आपलं मन बघा कसं चंचल असतं. आपल्या सोबत दुसऱ्यांचं मन बोलून वागून जर जिंकता आलं तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता मिळणार. मैत्रिणींनो, विषय घेतला आहे मन जिंका जग जिंका, आणि याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अर्चना नासरे यांच्याकडून. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मन जिंका जग जिंका. मैत्रिणींनो, जीवन जगताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण आपल्या मनाचाच विचार कधी करत नाही. आणि खरं तर आपल्या आयुष्यातलं यश अपयश हे ठरत असतं ते आपल्या मनातूनच. कारण मनात तुम्ही एखादी गोष्ट पक्की ठरवली की ती प्रत्यक्षात नक्कीच आणता येते. आपल्याला यशाकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपल्या मनाला जिंकणं, त्यात त्या गोष्टी पक्क्या करणं हे महत्वाचं असतं. तर आज याच छानशा विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया अर्चना नासरे यांच्याकडून. तर अर्चना नासरे, आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल.
1: अर्चनाताई, आजचा जो

0: आपला विषय आहे मन जिंका जग जिंका. हा खरंच खूप छान विषय आहे, कारण आपल्या स्वतःच्या मनावर जर आपण प्रेम करू तरच स्वतःसाठी इतरांसाठी काही चांगलं करू शकू, कारण आपण आनंदी असू. तर आज मन जिंका जग जिंका हा जो आपला विषय आहे याचा अर्थ नेमका काय सांगता येईल?
1: खरं तर आपण बाहेर जी परिस्थिती आपण हाताळतो, ती परिस्थिती जेव्हा हाताळत असतो तेव्हा आपलं मन कसं त्या परिस्थितीला बघतो, त्या परिस्थितीला कसं समोर जातो. कारण मन हे आपल्या जीवनाचं संचालन करणारं केंद्र आहे. आपण काय विचार करतो, आपण कसे अनुभव करतो आणि मग त्या अनुभवानुसार आपण कसं वागतो याप्रमाणे आपल्या मनाची भूमिका होत असते. बाहेर जी परिस्थिती आहे ती नेमकी आपल्या नियंत्रणात नसते, पण त्या परिस्थितीवर आपल्याला कशी मात करायची आहे हे कोण ठरवतं? तर हे मन ठरवतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मन सुदृढ असेल तर आपण त्या मनाच्या सुदृढतेनुसार बाहेरची परिस्थिती हँडल करू शकतो, बाहेरच्या परिस्थितीवरती मात करू शकतो.
0: अगदी बरोबर. म्हणजे आपल्या स्वतःच्या यशामागे मनाचा खूप मोठा हात असतो हे मात्र नक्की खरं आहे.
1: कारण मनावर प्रभुत्व जर मिळवलं तर आपल्या जीवनावरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो.
0: खरंच आहे. पण बरेचदा काय होतं ना की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, काय घालावं त्याचा विचार करतो, आपल्याला काय हवं आहे याचा विचार करतो, पण आपल्या मनाला काय हवं आहे नेमकं याचाच विचार आपण कधी करत नाही.
1: अगदी बरोबर.
0: तर नेमकं मन म्हणजे काय सांगता येईल अर्चना ताई, आणि ते जिंकणं म्हणजे नेमकं काय?
1: बघा, आपण मोबाईल वापरतो तो झाला हार्डवेअर, आणि त्याच्यामध्ये जे ऍप्स काम करतात तो म्हणजे सॉफ्टवेअर. सेम तसंच आपल्या शरीराबद्दल, आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आहे. मग या शरीराला कोण चालवतं? तर या शरीराला चालवतं मन. मन म्हणजे आपल्या शरीराचं सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर जर आपण अपडेट नाही केलं तर आपला मोबाईल हँग होतो. तसंच असतं मनाचं. जर आपण मनाला अपडेट केलं तर आपण परिस्थिती, कारण परिस्थिती ही बदलत असते, काळानुसार बदलते. आधी जशा सवयी होत्या, आधी जसं वागणूक होती, आता ती बदललेली आहे, कारण आता डिजिटल युग आलेलं आहे. मग आपण आपल्या मनाला अपडेट केलंय का, या सॉफ्टवेअरला अपडेट केलं का? तर मन म्हणजे आपलं सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरनुसार आपलं जीवन हे चालत असतं, आपल्या शरीराची हालचाल होत असते, आपल्या विचारांची हालचाल होत असते. तर मन जर आपलं शांत असेल तर आपण निर्णय योग्य घेऊ शकतो, आणि जर ते अस्थिर असेल तर मात्र छोट्या छोट्या समस्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्याला कसं हँडल करायचं, त्या समस्यांना कसं ओव्हरकम करायचं हे सुद्धा आपल्याला कठीण होतं. आणि परिस्थितीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. म्हणून मनाला अपडेट करत राहणं हे खूप जरुरी आहे.
0: खरंच. तसंच अर्चनाताई, आता तुम्ही म्हणाले की मनाला अपडेट करत राहणं हे खूप गरजेचं आहे, तर मन जिंकण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी आपलं मन कुठली कौशल्य असू शकतात यासाठी, आपलं मन जिंकण्यासाठी स्वतःचं?
1: अगदी बरोबर. तर बघा, आपल्या भावना असतात, त्या भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवायला लागलो तर आपण आपल्या मनाला जिंकू शकतो. मनावरती नियंत्रण कसा ठेवायचा? जर आपण प्रेझेंट मोमेंट म्हणजे अगदी या क्षणाला राहिलो तर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. समजा आता आपल्याला एखादं कुणीतरी बोललं, कुणीतरी एखादी चापट मारली, तर आपण लगेच भावना व्यक्त करतो की आपल्याला राग येणं, कारण ती तर कुणीतरी मारलेलं आहे आपल्याला. पण ते जर आपण घेऊन बसलो, त्याचा विचार वारंवार करत बसलो, तर ते दुःख आपण कितीतरी दिवस आपण बाळगू शकू. पण जर आपण त्या भावनांवर नियंत्रण आणलं की ठीक आहे, परिस्थिती आली माझ्यासोबत, पण आता मला काय करायचंय किंवा यातनं मला काय शिकायचंय, हे झालं भावनांवर नियंत्रण ठेवणं. दुसरं म्हणजे की नकारात्मक विचार ओळखणे. आपण काय करतो की साधा चहाचा कप जरी हातात घेतला आणि तो आपण चहा पीत असलो आणि तो चहाचा कप संपेपर्यंत कितीतरी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात. जर आपण जागरूक असलो आणि काय सुरू आहे माझ्या मनामध्ये, हा विचार नकारात्मक आहे का हे जर आपण ओळखलं आणि त्यालाच तिथे थांब, आता मी काय विचार करते आहे, नकारात्मक करते आहे, ओके मला हे बदलवायचं आहे, मला याला सकारात्मकतेकडे वळवायचं आहे, तर ही जेव्हा आपण प्रक्रिया करतो तेव्हा आपण आपलं मनावरती ताबा मिळवतो, त्याला जिंकतो. त्यानंतर परिस्थितीचा स्वीकार करणे. कशीही परिस्थिती असो, बरेच जण आपण बघतोय की म्हणजे सगळं काही असतं त्यांच्याकडे, पण जे नाही त्याच्याकडे त्यांचा फोकस असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आणि जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो की ठीक आहे माझ्यासोबत तसं झालंय, पण ते स्वीकारून जेव्हा आपण त्याच्यावरती काम करतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या मनावरती नियंत्रण करतो.
0: बरोबर.
1: जसं की समजा एखाद्याला आपण बघतो ना की कुणाचा हात ऍक्सिडेंटमध्ये जातो, पण तो जर रडत बसला की नाही मला हात नाही, आणि त्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये तो जगला, तर तो त्याचं आयुष्य खराब करेल. पण जर तो म्हणेल की ठीक आहे मला एक हात नाहीये, पण एक हात आहे, दोन पाय आहे, डोळे आहे,

0: त्याच्यानुसार मी काय करू शकतो म्हणजे तो परिस्थितीवरती विजय मिळवणे झाले. त्यानंतर स्वतःला समजून घेणे की मी काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, माझी स्वप्न काय आहे. दुसऱ्यांची तुलना न करता स्वतःची स्वतःला समजून घेऊन काहीतरी करायचं, त्याला पण आपण मन जिंकण्याची एक प्रक्रिया म्हणू. आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेणे, कारण योग्य निर्णय हा खूप जरुरी असतो. परिस्थिती वाईट आहे, चांगली आहे, त्यात तुम्ही काय निर्णय घेता. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती एखाद्या गड्ड्यामध्ये पडली, आता तिथनं त्याला रडत बसायचंय की कोणीतरी येईल मला बाहेर काढेल, की आपल्याला स्वतः प्रयत्न करून निघण्याचा निर्णय घ्यायचा. हे जर आपण केलं तर आपण आपल्या मनावरती मनाला जिंकू शकतो, मनावरती कंट्रोल करू शकतो.
1: खरंच खूप छान सांगितलं अर्चना ते तुम्ही. आणि मला असं वाटतं हे सगळ्यांच्याच कामाचं आहे, म्हणजे प्रत्येकाने या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात नक्की आणायला पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: तर अर्चना ताई, आयुष्य जगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मनाची स्थिती ही बदलत असते आणि त्यानुसार आपल्याला कसं वागायचं हे पण तुम्ही आता सांगितलं. तर मन मजबूत करण्यासाठी व्यवहारिक उपाय कुठले असू शकतात?
0: हा, हे अगदी बरोबर. कारण जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षणाला जर आपण काही उपाय केले तर आपण आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतो, मनाला जिंकू शकतो. मग त्यासाठी काय करायचं? तर तुम्ही रोज स्वतःसाठी वेळ द्या. आपण सगळ्या कामाला वेळ देतो, मुलांकडे लक्ष देतो, परिवाराकडे देतो, आपली जर जॉब असेल तिथे पण देतो, पण कधी आपण स्वतःकडे लक्ष देतो का, स्वतःला चार्ज करतो का आपण? मग काय करायचं? तर रोज सकाळी 10 मिनिट श्वासांवर लक्ष ठेवणे म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान, आणि सोबतच आपली श्वसन क्रिया कशी आहे यावरती लक्ष देणे अतिशय जरुरी आहे.
1: कारण म्हणजे आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडे
0: बघत राहायचं.
1: अच्छा, डोळे बंद करून.
0: डोळे बंद करून त्यामुळे काय होतं की आपली अवेअरनेस, आपली जागरूकता त्याकडे होते. आपला ब्रीदिंग पॅटर्न, जो आपला श्वास येतो जातो आहे, तुम्ही बघा ना, तुम्ही धावपळ करत येता तेव्हा तुमचा श्वास बघा कसा फुललेला असतो आणि अगदी छोटा झालेला असतो. आता हा मेसेज काय करतो, ब्रेनला जातो की ही व्यक्ती तणावामध्ये आहे. बघा तुम्ही तणावात असलं की आपला श्वास कसा खूप जोराचा होतो, खूप फास्ट ब्रीदिंग वाढतो. तर तुम्ही जर श्वासाकडे लक्ष ठेवलं तर आपोआप मन शांत व्हायला लागतं. श्वास आपला अगदी बेली ब्रीदिंग ज्याला म्हणतात, नाभीपासून जो श्वास आहे तो यायला लागतो, यालाच आपण दीर्घ श्वसन प्रक्रिया सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जर आपण उपाय बघितला तर तो आहे कृतज्ञता. अगदी मी माझी जीवनाची सकाळ या कृतज्ञतेपासून करते, म्हणजे धन्यवादची शक्ती की आपल्याकडे काय आहे. पण जर आपल्याकडे काय आहे याकडे जर लक्ष ठेवलं आणि तो सराव केला, जीवनात जर तो सराव केला तर आपलं मन मजबूत करायला खूप काही मदत होते. आता ही कृतज्ञता करायची कशी? बरेच जण म्हणतात की माझ्याकडे गाडी नाही, घर नाही. आपल्याला श्वास मिळालेला आहे, हा श्वासाची किंमत किती आहे ही केव्हा कळेल आपल्याला? जेव्हा आयसीयू मध्ये एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल, त्याला ऑक्सिजन लागलेलं असेल, तेव्हा त्याची किंमत कळते. पण निसर्गाने आपल्याला हा श्वास मोफत दिलेला आहे, याची किंमत आपण करत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की धन्यवाद मला हा श्वास दिल्याबद्दल, या निसर्गाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, आपले एवढे सुंदर डोळे दिलेले आहे. आज जर एखादी व्यक्ती म्हणतील की करोडो रुपये देतो तुम्ही मला तुमचा डोळा द्या, आपण देऊ का? नाही. मग ह्या डोळ्यांची किती किंमत आहे? पण आपण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही. आपले हात, आपलं हृदय, आपली किडनी, कितीतरी अशा वस्तू आहे की जे आपण कृतज्ञता आपण त्यासाठी करू शकतो. सर्वच शरीरातले अवयव झाले, प्रत्येक क्षण तुम्हाला जेवायला मिळत आहे, 2 वेळेस जेवण मिळत आहे, डोक्यावरती छत आहे तुमच्या, पाणी मिळत आहे. शेतकरी एवढं धान्य पिकवतो ते आपल्यापर्यंत यायला कितीतरी प्रक्रियेमधनं जावं लागतं, पण आपल्याला ते अगदी साधं आणि सोपं मिळतं, अगदी सहज मिळतं. पण आपण कृतज्ञ राहत नाही, ती कृतज्ञता ठेवायला पाहिजे. आज मी देखील खूप कृतज्ञ आहे की या माध्यमातनं मला श्रोत्यांपर्यंत माझा आवाज जाण्याची संधी मला मिळाली. तर ही कृतज्ञता आपण अगदी प्रत्येक क्षणाला बाळगू शकतो. मी माझ्या जीवनात याचा सराव सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत की मला झोप छान दिली. कारण कितीतरी लोक असतात की जे रात्री झोपतात आणि सकाळी उठतच नाही. आपल्याला दुसरा दिवस बघायला मिळतो, तो सूर्य अगदी सतत आपल्याला ऊर्जा देत असतो. खूप गोष्टी आहेत कृतज्ञतेच्या. त्यानंतर आपल्या शरीराची काळजी घेणे, याला आपण सेल्फ लव्ह पण म्हणू. स्वतःवरती प्रेम करणे. कधी स्वतःला आपण आय लव्ह यू म्हटलंय का? म्हणायला पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतःसाठी सजायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला जातो आपण सजतो, पण घरी कधी बघतो का की माझे गाल किती छान आहे, माझे डोळे किती छान आहे? तर स्वतःकडे जर आपण लक्ष दिलं तरी आपण आपलं मन मजबूत करू शकतो.
1: खरंच एक एक गोष्ट आपल्या स्वार्थातली आपल्याला आवडायला
0: लागते.

0: हे खूप जास्त गरजेचं आहे की स्वतःमधल्या प्रत्येक गोष्टी आवडणं आणि आपल्या मनाला त्या चांगल्या आहेत हे भासवून देणं प्रत्येक वेळेस.
1: आणि जेव्हा हे भासवतं तेव्हा मन आनंदी होतं आणि जीवनाचा शेवटचा जो काही एम आहे तो आहे आपल्याला आनंद खुश राहणे हाच आहे. त्यानंतर आपल्या मनाशी संवाद करणे, स्वतःशीच बोलणे, त्याला आपण अफर्मेशन सुद्धा म्हणू शकतो की मी खूप छान आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप हेल्दी आहे, माझ्यासोबत सगळं छान होत आहे, अशा गोष्टी मनाला वारंवार बोलणे. कारण जेव्हा आपण वारंवार त्या गोष्टी बोलतो तेव्हा आपले न्यूरॉन्स प्रोग्राम होत जातात. कारण आपण नेहमी बघा माझ्यासोबत हे चांगलं होतच नाही, माझ्या जीवनात नेहमी दुःखच आहे. बघा तुम्ही बरेच लोक स्वतःशी निगेटिव्ह टॉक नकारात्मक संवाद करत असतात, पण जेव्हा आपण हा संवाद सकारात्मकतेकडे वळवतो की मी खूप छान आहे, मी खूप यंग दिसते, मी खूप सुंदर दिसते, माझ्या जीवनात सगळं काही अगदी इझिली मिळतं, अगदी सहज मिळतं, आणि बघा तेव्हा आयुष्य कसं सुंदर होतं, आपलं मन आपल्या ताब्यात यायला लागतं.
0: बरोबर.
1: आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे डिजिटल डिटॉक्स. कारण आजच्या युगामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे की तुम्ही दिवसातला एक तास, दोन तास, आठवड्यातला एक दिवस तुम्ही मोबाईलशी किंवा डिजिटली तुम्ही दूर राहायला पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनावरती कंट्रोल करू शकता, मनाला मजबूत करू शकता आणि हे जग सुद्धा तुम्ही जिंकू शकता.
0: नक्की. म्हणजे माणसाच्या यशामध्ये मनाची भूमिका ही खूप महत्वाची आहे, आता जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर अर्चनाताई, आपले विचार आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण कसं मिळवता येतं?
1: विचार हे एखाद्या, जसं आपण सीड बीज जेव्हा आपण एखाद्या मातीमध्ये टाकतो तेव्हा त्यातनं कुठनं झाड येणार? जे आपण टाकलं, जर आपण एखादं कारल्याचं बी पेरलं, आपण म्हणतो ना की जसं तुम्ही पेराल तसं ते उगवेल, तर जर आपण कारल्याचं बी पेरलं तर त्यातनं कारलेच येणार आणि तो त्याचा स्वाद जो आहे तो कडू आहे, तर तो कडूपणाच देणार. तसंच आपल्या विचारांचं असतं. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादा नकारात्मक विचार टाकतो मग आता त्याचं झाड कुठलं येणार? नकारात्मकतेचं. तसंच आपण जर एखादं सकारात्मकतेचं बीज टाकलं तर आपल्याला सकारात्मकच विचार येणार, त्यापासून त्या भावना तयार होणार आणि मग जशा आपल्या भावना असतील तसं आपलं वर्तन राहील. म्हणजे समजा मी म्हटलं की मी सगळ्यांची मदत करते, हा विचार किंवा हे विचारांचं बीज मी माझ्या मनामध्ये टाकलं, आता काय झालं की माझ्या भावना कशा होतील? तर मी दुसऱ्यांना मदत करते म्हणजे दुसऱ्यांबद्दल प्रेम आदर या भावना माझ्यामध्ये आल्या, मग माझं वर्तन कसं असेल? मी तशाच पद्धतीने माझं वर्तन करेल. म्हणजे विचार हा आपल्या जीवनावर किती प्रमाणात काम करतो हे यातनं आपल्याला लक्षात येतं.
0: बरोबर.
1: जर आपण यशाचा विचार आपल्या मनामध्ये पेरला की मला यश अगदी सहज मिळतं आणि त्यासाठी काय काय करावं लागतं हे सुद्धा मी सहज करू शकते, जेव्हा आपण असं विचारांचं बीज आपल्या मनामध्ये टाकू तर आपल्याला तसंच आपल्या जीवनामध्ये होईल आणि आपल्याला ते यश सुद्धा मिळेल.
0: अर्चनाताई, तुम्ही एक समुपदेशक आहात, तर आपल्या मनाला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मजबूत करायचं असेल, तर समुपदेशकाकडे जाणं हे किती आवश्यक असतं?
1: अतिशय गरजेचं. कारण की आपल्याला ताप आला, सर्दी खोकला झाला, आपण डॉक्टरकडे जातो, पण कधी मन दुखलं म्हणून आपण कधी डॉक्टरकडे जातो का? कारण याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. पण जर आपण मनाचे घाव असेच सहन करत राहिलो मात्र त्यातनं आपल्याला मानसिक आजार व्हायला सुरुवात होते, ज्याला सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतात. त्यामध्ये ताणतणाव म्हणजे स्ट्रेस. आता माझ्याकडे एक 27 वर्षाचा युवक आला, तर त्याला मनावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. इल्युजन डिसऑर्डर हा प्रकार त्याला होता. मग त्यामध्ये काय होतं की मनावरती नियंत्रण ठेवता येत नाही, मन वेगवेगळे विचार तयार करून वेगवेगळे दृश्य तयार करायला लागतो आणि मग ती व्यक्ती त्याच प्रकारे वागायला लागते. तर हे का बरं झालं? तर हे त्याच्या मनावरती त्याचा ताबा नव्हता, कंट्रोल नव्हता, म्हणून झालं. तर तो माझ्याकडे आला समुपदेशनासाठी. मग मी त्याला त्याच्या मनावर कसं कंट्रोल करायचं, त्यांना कसे विचार करायचे, दिवसभर काय अफर्मेशन करायचे हे त्याला मी सांगितलं आणि 8 ते 10 दिवसांमध्ये तो अगदी सुरळीत झाला. तर समुपदेशन हे अगदी गरजेचं असतं आणि हे जर आपण पहिल्या टप्प्यामध्ये घेतलं तर त्याचे फायदे आपल्याला 100% मिळतात. म्हणून कुठलाही मनाची जर अवस्था खराब असेल, मन निगेटिव्ह विचार करत असेल, तर समुपदेशन करणे हे खूप गरजेचे आहे. जसं डॉक्टर औषध देतात तसंच समुपदेशक त्यांना मनाला कसं चालवायचं हे त्यांना शिकवतं.
0: बरोबर.
1: कारण एक असं बोलतात की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीवरून त्यातून तुम्हाला निघायचं आहे, ती त्याच्यावरची परिस्थिती आहे, तिथे तुम्ही जाऊ शकत नाही.
0: बरोबर.
1: तिथे जायसाठी तुम्हाला ती समोरची परिस्थिती ज्याच्याकडे तो समजू शकतो त्याच्याकडेच तुम्हाला जावं लागेल.
0: खरंच. आणि खरंच या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला निघायला एक समुपदेशक अगदी योग्य पद्धतीने आपल्याला मदत करू शकतो ना.
1: बरोबर.
0: तर

0: ती तुम्ही बऱ्याच दिवसांपासून या क्षेत्रात काम करताय, कौन्सिलर म्हणून काम करताय, तर तुम्हाला पण आलेले काही अनुभव असतील की आपल्या आजच्या या विषयाप्रमाणे मन जिंका जग जिंका, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यातले.
1: माझ्या तर अतिशय आहे, कारण मी खूप ओव्हर थिंकिंग करायची. सुरुवातीला काही प्रसंग काही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या, पण मी जेव्हा याचा अभ्यास सुरू केला मन कसं जिंकायचं, कारण मन जिंकल्याशिवाय त्या कमजोर मनाने आपण काहीच करू शकत नाही. मी माझ्या मनावरती काम केलं आणि मनाला इतकं स्ट्रॉंग केलं. आधी तर मी विचार कसे बदलवायचे, जसं मी मगाशी बोलले ना की सीड, जेव्हा आपण एखादं बीज रोवतो, मी सुरुवातीला ते बीज रोवण्याचं काम केलं आणि मग मी या क्षेत्राकडे वळले, मनाला स्ट्रॉंग करून. माझं मन इतकं पक्क झालेलं आहे की मी दुसऱ्यांच्या मनाला सावरण्याचं काम करत आहे. त्या परिस्थितीला मला कसं समोर जायचं आहे, त्यातनं मला काय शिकायचं आहे आणि कसे अनुभव घ्यायचे आहे की जे अनुभव मला दुसऱ्यांना सुद्धा देता येईल. तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की याच अनुभवातून निघून मी माझं एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे.
0: अच्छा.
1: त्याचं नाव आहे द हिलिंग सोल आणि त्याच्यामध्ये आहे की स्वतःला भेटण्याची यात्रा, असं त्याचा अर्थ आहे. आणि ते आपल्या मनाकडे कसं वळायचं, मनाला कसं भेटायचं, अगदी सुंदर पद्धतीने त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मी स्वतःला ओळखण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो म्हणजे मन जिंकण्याचा आणि मग जग जिंकण्याचा. तर मनाला जिंका, तुम्ही जगाला नक्की जिंकू शकाल.
0: खरंच खूप छान. अर्चना ताई, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगता येतील का?
1: हो, माझ्याकडे असे बरेच क्लायंट येतात की जे मनाने कमकुवत असतात. तर त्यामध्ये एक 26 वर्षांचा एक मुलगा ज्याची जॉब गेलेली होती, परत त्याच्याकडे काही असं परिस्थिती होती घरी, पैशांचे काही इश्यूज चालू होते, तो डिप्रेशन मध्ये गेला होता आणि बस मला जीवन संपवायचं आहे या मनस्थितीमध्ये होता. आणि एक प्रसंग असा झाला होता की अगदी ते टोकाला पोहोचलेलं होतं आणि तसंच मग मला त्याच्या आईने कॉल केला की अशी अशी कंडिशन आहे, तर तुम्ही आता सांभाळा. तर मग मी त्या मुलाशी बोलले, त्याला सांगितलं की जीवनात असे प्रसंग घडणारच, आज एक घडला उद्या दुसरा घडेल, मग जर तू असे मार्ग शोधशील तर ते तुझ्या जीवनाला खराब करणारे असेल, आज तुझं आयुष्य खूप आहे. मग मी त्याच्या मनाला मजबूत करण्यासाठी त्याची काउन्सिलिंग केली, माइंड प्रोग्रामिंग केलं, माझ्याकडे काही थेरपीज आहेत त्या मी त्याच्यावरती केल्या आणि सुरुवातीला त्याला मी मनाला मजबूत करणं शिकवलं. त्याचे वारंवार सेशन झाले आणि आज तो मुलगा चांगल्या कंपनीमध्ये जॉब वरती आहे. शिवाय त्याचे त्याच्या आईशी आणि बहिणीशी अतिशय संबंध खराब झालेले होते, अगदी भांडणं व्हायची, म्हणजे आपण म्हणतो ना ब्लेम गेम खेळणं, बस त्या प्रकारे की तुझ्यामुळे असं झालं, मग तुझ्यामुळे असं झालं. तर यातनं तो निघाला. आज त्याच्या आईशी त्याचे संबंध सुधारले, त्याच्या बहिणीशी त्याचं चांगलं नातं झालं, चांगल्या जॉब वरती पण आहे, शिवाय तो खूप आनंदी आहे आणि आता समाजासाठी सुद्धा मला काही करायचं आहे ही वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे जेव्हा त्यांनी मनावरती ताबा मिळवला तेव्हा तो आज दुसऱ्यांसाठी सुद्धा एक प्रेरणादायी ठरला.
0: खरंच. अर्चनाताई, आता जाता जाता आपल्या मैत्रिणींना आनंदी जीवनाचं रहस्य काय सांगणार?
1: मनाला जिंकायचंय, जीवन आनंदी करायचंय, तर सर्वप्रथम स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात, तुमच्यासोबत जेही होत आहे तुम्ही स्वीकारा. मी सुद्धा हेच केलं. आधी मी स्वतःला स्वीकारलं की मी अशी आहे, कारण जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा सुरुवात होते. त्यानंतर आपण वर्तमान क्षणामध्ये राहणे, जसं मी सुरुवातीला बरंच बोलले या विषयावर की तुम्ही आत्ता या क्षणाला जे सुरू आहे त्याच्यात तुमचा 100% द्या. ना तुम्ही भूतकाळातही राहू नका, भविष्यातही राहू नका, कारण पास्ट बदलता येत नाही, भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य घडणार आहे ते तुमचं या मोमेंटला या क्षणाला राहूनच घडणार आहे. त्यानंतर नाते संबंध जपा, कारण एकटं जगत असताना आणि नाते संबंध कमी जास्त सुरूच असतं, पण त्यातही तुम्ही स्वतःला जपा, तुम्ही जीवन आनंदी ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःची आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या मनाची काळजी घ्या, कृतज्ञ रहा. जसं की मगाशी याबद्दल आपण बरंच काही बोललो की तुम्ही कृतज्ञ रहा, इतरांना मदत करा. आपल्याला वाटतं की मदत फक्त पैशानेच करावी लागते असं नाही, तुम्ही साधी एक स्माईल जरी कोणाला दिली, त्याच्या चेहऱ्यावर आनंद जरी आणला तरी ती मदतच होते. त्यामुळे इतरांना मदत करा. आनंद हा बाह्य जगापेक्षा आपल्या मनाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतो. तुम्ही मन चांगलं ठेवा, आपोआप बाहेरचं जग चांगलं व्हायला लागतं. जीवनामध्ये सर्व युद्ध ही बाहेर नसतात, अनेक युद्ध हे मनामध्ये चालू असतात. जो स्वतःच्या मनावरती विजय मिळवतो तो खऱ्या अर्थाने जग जिंकतो. म्हणूनच म्हणतात मन जिंका जग जिंका.
0: खरंच. तर खूप छान. अर्चना नासरे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि

0: आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मन जिंका जग जिंका याविषयी खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
0: अर्चना ताई, जाता जाता आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: मन उधान वाऱ्याची.

0: आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत मन जिंका जग जिंका याविषयी अर्चना नासरे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकलीत. मैत्रिणींनो, आपली पुढील मालिका देखील अशीच एक महत्वपूर्ण आहे. मालिका आहे जागर आर्थिक साक्षरतेचा. आज या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉ तेजस्विनी पारळकर. ऐकूया ही मुलाखत.
1: विसरूनी जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास राहावे.
2: मैत्रिणींनो नमस्कार. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक युगात परिस्थिती बदलत चालली आहे. स्त्रिया आता फक्त घर सांभाळण्याच्या व्यक्ती नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी आणि निर्णयक्षम असलेल्या व्यक्ती बनत आहेत. आर्थिक साक्षरता स्त्रियांसाठी केवळ पैशाची बचत किंवा गुंतवणूक करण्याचं कौशल्य नाही तर ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता स्त्रियांना आत्मविश्वास देते, त्यांच्या कुटुंबाचं आणि भविष्याचे निर्णय योग्य रीतीनं घेण्यास त्यांना सक्षम बनवते आणि समाजातील त्यांचा सन्मान वाढतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर स्त्री ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रबळ स्त्रीत्वाचं प्रतीक ठरते, हो ना? चला तर आज याविषयीच अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांना. तेजस्विनी ताई नमस्कार.
3: नमस्कार.
2: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.

0: धन्यवाद.
1: तेजस्विनीताई, आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय आहे स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण. तर स्मार्ट अर्थकारण याची नेमकी काय व्याख्या करता येईल आणि स्त्रियांच्या दृष्टीनं याचं काय महत्व सांगता येईल?
0: नक्कीच. स्मार्ट अर्थकारण म्हणजेच उत्पन्नाचे नियोजन, नियंत्रण आणि सुज्ञपणे उपयोग करून आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील उद्दिष्ट साध्य करणे होय. हे केवळ कमी खर्च करण्यापुरते मर्यादित नसून योग्य आर्थिक निर्णय क्षमता घेण्याची प्रक्रिया सुद्धा आहे. साधारण सांगायचं झालं तर जसं गृहिणींसाठी स्मार्ट बजेटिंग मध्ये घरगुती खर्च असतो, किराणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो आणि कुटुंबाच्या मासिक उत्पन्नातून बचत करण्याचे नियोजन, या सगळ्यांचा यात समावेश असतो. आणि काही स्त्रिया ज्या वर्किंग वुमन आपण ज्यांना म्हणूया, यांच्यासाठी बजेटिंग मध्ये वैयक्तिक खर्च, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यानंतर बचत, गुंतवणूक, कर्ज परतफेड आणि निवृत्त नियोजन यांचा समतोल साधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: आणि कसं आहे की स्मार्ट बजेटमध्ये महिलांना अनावश्यक कर्ज टाळता येतात.
1: अगदी.
0: आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी सुद्धा करता येईल. आपत्कालीन परिस्थिती याला आपण इमर्जन्सी, जे काही आपल्याला फंड वगैरे लागतात ते सुद्धा आपण या तयारी मार्फत करू शकतो. आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतात जर आपण योग्य रीतीने आपण अर्थकारण केलं तर. आर्थिकदृष्ट्या स्त्रीला स्वावलंबी सुद्धा होता येतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक रुपयामध्ये एक उद्देश असला पाहिजे.
1: अगदी बरोबर. तर मग तेजस्विनीताई, प्रत्येक महिलेसाठी, मग ती गृहिणी असो किंवा व्यावसायिक असो, बजेटिंगचं काय महत्व सांगता येईल?
0: बजेटिंग महत्वाचं आहे कारण महिलांची कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात मध्यवर्ती भूमिका असते. बजेटमध्ये महिलांना साधारण उत्पन्न, खर्चाचा मागोवा घेता येतो, त्यानंतर अनावश्यक खर्च ओळखता येतात, नियमित बचत करता येते, आपत्कालीन परिस्थिती आत्मविश्वासाने हाताळता येते, त्यानंतर मुलांचे शिक्षण असो, घर खरेदी असो किंवा निवृत्ती यांसारखी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य सुद्धा करता येतात महिलांना यामार्फत. आणि गृहिणींसाठी बजेटमध्ये घरांचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावीपणे करता येतं. कामकाजी महिलांसाठी बजेटिंगमध्ये वर्तमान जीवनशैली, कशा पद्धतीने महिला आपले वर्तमान जीवन जगते आहे आणि भविष्यातील काही आकांक्षा ज्या असतील यांचा समतोल सुद्धा तिला राखता येतो. मला असं वाटतं की आजची आर्थिक शिस्त उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करते.
1: अगदी बरोबर. मग एखाद्या महिलेला बजेटिंग सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल मग तिने कुठलं उचलावं?
0: पहिले पाऊल म्हणजे उत्पन्नाचे स्त्रोत जाणून घेणे आणि त्याची सर्व खर्चांची नोंद करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अत्यावश्यक खर्च जे असतात, ज्यामध्ये अन्नधान्य आहे, खरेदी, किराणा खरेदी असतो, वीज बिल, पाणी बिल आणि इतर उपयुक्तता सेवा ज्या आपल्याला हव्या असतात, ज्या आपल्या मासिक, आपण ज्याला खर्च असं म्हणूया, शाळेची फी भरायची असते, मुलांची आरोग्य खर्च असतो आणि प्रवास खर्च असतो, तर ह्या अत्यावश्यक खर्च आपल्याला जसं करणं गरजेचंच असतं. अनावश्यक किंवा वैयक्तिक खर्च जो असतो, तर हा जसं ऑनलाईन खरेदी, आजकाल आता जे एक नवीन फॅड जे आलाय मार्केटमध्ये की ऑनलाईन खरेदी करण्याची जी पद्धत जी सुरू झालेली आहे, खूप सारे आपण बघतो की खूप सारे ऍप्स जे आहेत, प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणता येईल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जिथे वेगवेगळ्या आपण वस्तू, चायनीजच्या वस्तू आपण जे विकत घेऊ शकतो आणि हे अगदी तुम्हाला वन क्लिकवर जे अवेलेबल आहे, तर ते अगदी सहज झालेलं आहे. आणि पेमेंट पण, म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की पैसे पण जे द्यायचे असतात, पेमेंट जे करायचे असतात, ते पण आता इझी, खूप ज्याला आपण सहज जे म्हणतो ते खूप होऊन गेलेलं आहे. वन क्लिकवर आपण पेमेंट केलं की लगेच आपल्याला ती वस्तू आपल्या राहत्या ठिकाणी आपल्याला ती अवेलेबल होते. तर मला असं वाटतं की ऑनलाईन खरेदी आपण जितकी अनावश्यक जी असते टाळता येईल ते आपण प्रयत्न नक्कीच करायला हवेत. दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये जेवण असो, महिन्यातनं दोन वेळा म्हणा, थोड्यातनं एकदा तरी, असं काही ज्याला आपण म्हणू की फॅमिलीजचं असं ठरलेलं राहतं की आपल्याला 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी आपल्याला हॉटेलचं जेवण हवंच. मनोरंजन, मग ते सिनेमा बघणं असो किंवा वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू ज्या आपल्याला हव्या असतात त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करणं असो,

0: या सगळ्या गोष्टी आपण अनावश्यक किंवा वैकल्पिक ज्याला ऑप्शनल असा एक्सपेन्सेस म्हणतो हे आपण थोडं
1: म्हणजे मुख्य खर्च झाल्यानंतर या खर्चाकडे वळता येईल.
0: आणि कसं आहे एक समजा तुम्ही एक नियम बघितला एक तज्ज्ञ जे नेहमी या फील्डमधले जे तज्ज्ञ असतात त्यांचा एक नियम आहे ठरलेला 50-30-20 50-30-20 हा जो नियम असतो यामध्ये असं असतं की 50% हे तुमचं आवश्यक गरजांसाठी जे राखून ठेवायला हवं किंवा ते तुम्हाला पैसे लागतातच 50% 30% हे जीवनशैली आणि वैयक्तिक आवडींसाठी आणि 20% हे जे आहे बचत आणि गुंतवणुकीसाठी हे तुम्ही करायलाच हवे. म्हणजे साधारणतः मी तुम्हाला एक सांगायचं झालं समजा आता कुठल्या महिलेचा 20,000 हा मासिक पगार असेल हो ना तर यामध्ये तिला जीवनशैली किंवा वैयक्तिक आवडीसाठी 30% म्हणजे 20,000 30% म्हणजे 6,000 आपण ज्याला असं म्हणू 6,000 ती समजा इन्व्हेस्टमेंट करत राहिली आणि तिला समजा असं तिचं असेल इच्छा की आपल्याला एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे ज्याची किंमत खूप जास्त आहे ना तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं ना की ती स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून 30% वर्षभरानंतर ती वस्तू ती विकत घेऊ शकते. तर अशा पद्धतीने पण ती स्मार्टली ज्याला आपण म्हणू थोडं इन्व्हेस्टमेंट करून आपल्या चैनीच्या वस्तू पण विकत घेऊ शकते जेणेकरून तिला त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्व समजेल.
1: अगदी
0: अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो.
1: नक्कीच म्हणजे गृहिणीला बचतीचं महत्व एकदा कळलं तर ती आपल्या चैनीच्या वस्तूही त्या बचतीतून नक्कीच घेऊ शकते. मग काही ठिकाणी गृहिणीचं जर स्वतःचं उत्पन्न नसतानाही कुटुंबाच्या संपत्ती निर्मितीमध्ये ती कसं योगदान देऊ शकते.
0: बऱ्याच वेळा कसं असतं बघा गृहिणी अनेक कुटुंबाच्या मुख्य आर्थिक अधिकारी ज्याला आपण इंग्लिशमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर CFO असे म्हणतो त्यांना
1: अगदी
0: ज्याला होम मिनिस्टर पण आपण बऱ्याच वेळा अशा शब्दाने संबोधतो. कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्या प्रकारे योगदान कसं काय देऊ शकतो आपण हे इथे आता थोडं म्हणजे चर्चा करू या बाबतीत. कुठल्या पण गृहिणीला तिचे जे पुरुष मंडळी जे असतात समजा ती अविवाहित असेल त्या ठिकाणी तिचे वडील जे आपण तिचे वडील म्हणूया समजा ती दुसरी कोणी महिला जी विवाहित असेल तिथे तिचे पती हे तिला महिन्याला जे काही एक अमाऊंट ज्याला आपण की फिक्स अमाऊंट किंवा घर खर्चाला जे काही पण पैसे असं म्हणतो ते नक्कीच देत असतील. उदाहरण समजा ते 20,000 तिला देत असतील महिन्याला तर तिने त्याचं नियोजन योग्य प्रकारे कसं करावं हे तिला अगदी समजायला हवं. ती तशी सक्षम असायला हवी. मला असं वाटतं की सर्वप्रथम तिने समजा तिचा 20,000 महिन्याचा खर्च असेल तर त्यातले त्यात तिने सगळे खर्च न करता सर्वप्रथम तिने त्यातले जितके शक्य होत असल्यास 18-19,000 पर्यंतच तिने तो खर्च करावा. हे सगळं करत असताना तिला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तिला कुठल्या कुठल्या ऑफर सुरू आहे स्कीम सुरू आहे मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे वेगवेगळे तिला डिस्काउंट मिळू शकतात का याची जाण असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना तिने त्यातले 18-19,000 समजा खर्च केले फॉर एक्झाम्पल तर 1,000 तिच्याकडे उरतात. खरं तर 1,000 उरल्यानंतर त्याचं तिने मग सेव्हिंग करून त्याचं इन्व्हेस्टमेंट सुरू करता येईल तिला. आणि हे इन्व्हेस्टमेंट अगदी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला सांगू इच्छिते की वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू ज्याला आम्ही म्हणतो ते अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे बघा साधारण आपण ट्रॅडिशनल पारंपरिक ज्याला इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज म्हणू जसं आहे की बँक FD फिक्स डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट ज्याला RD असं म्हटलं जातं म्युच्युअल फंड SIP एक हे सगळ्यात चांगलं उत्तम ज्याला आपण म्हणू ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अशा विविध प्रकारची इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज आहे जेणेकरून महिन्याला 1,000 रुपये जे काही तिने सेव्हिंग केलेलं आहे त्याचं ती इन्व्हेस्टमेंट करून नक्कीच फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्यातनं ती रिटर्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकते.
1: नक्कीच. तर तेजस्विनीताई महिलांकडे त्यांना खर्चाला जे पैसे दिले जातात किंवा करिअर वुमन असेल तर त्यांचा जो पगार असेल यामध्ये मग त्यांच्याकडे आपत्कालीन असा निधी किती असावा त्यांच्याकडे.
0: हो नक्कीच प्रत्येक महिलेकडे ना किमान 6-12 महिन्यांचा आवश्यक खर्चा इतका आपत्कालीन निधी असावा. जसं आता साधारण बघा की कुठल्या एका महिलेचा मासिक खर्च जो आहे म्हणजे आपण जो आता नियम आपण जसं डिस्कस केला 50-30-20 50% आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये तिचा हा अत्यावश्यक खर्च आहे तिला हा खर्च करणंच आहे. ओके तर आता समजा फॉर एक्झाम्पल तिचा 40,000 हा जर मासिक खर्च असेल जो 50% मध्ये जो येतो

0: तर आपत्कालीन निधी जो आहे हा 40,000 6 ते 12 महिन्या इतका असावा. म्हणजे साधारण आपण ज्याला असं म्हणू की 4 × 6 6×24 आपण ज्याला असं म्हणू म्हणजे 2,40,000 ते 12 महिन्यांपर्यंत म्हणजे साधारण पुन्हा 12×48 म्हणजे साधारण 6 ते 12 महिने म्हणजे ते झाले 2,40,000 ते 4,80,000 इतका तरी तिच्याकडे ह्या रेंजमध्ये ज्याला आपण म्हणू की इतका निधी तिच्याकडे असावा.
1: म्हणजे उत्पन्नानुसार याची व्याख्या बदलत जाईल. 50-30-20 हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि जसं तुमचं उत्पन्न असेल त्या प्रमाणात तसा खर्च करायचा.
0: आणि या व्यतिरिक्त सुद्धा तिला हा निधी अशा प्रकारे स्वरूपात ठेवता येतो. पहिले म्हणजे बचत खाते, दुसरं आहे फिक्स डिपॉझिट ज्याला आपण मुदत ठेवी पण असं म्हणतो, आणि आहे तिसरं लिक्विड म्युच्युअल फंड.
1: बरेचदा स्त्रिया या गुंतवणूक करण्यासाठी थोड्या संकोच करतात, म्हणजे त्यांची प्रायोरिटी गुंतवणुकीकडे नसते तर घरच्या घरीच पैसे कसे वाचवता येईल याकडे असते. पैशावर पैसा कमवणं हे तेवढंसं त्यांना घरच्या गृहिणींना उमगत नाही, तर त्यांनी मग कोणत्या मूलभूत गुंतवणूक पर्यायांचा प्रामुख्यानं विचार करावा, काय सांगाल?
0: हो नक्कीच, महिलांनी उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता लवकरात लवकर जितक्या लवकर होत असेल शक्य असल्यास गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. इथे गृहिणींसाठी मला एक असा सल्ला द्यावासा वाटतो की त्या बेसिकली आरडी ज्याला आपण आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो, म्हणजे कसं असं साधारण बघा की कुठल्या महिलेकडे एक रकमी अशी ठेव नसेल तिच्याकडे, तिच्याकडे महिन्याला 500 रुपये 1,000 रुपये इतकेच तिच्याकडे काही जे सेव्हिंग मध्ये असतात जमा होतात किंवा जे काही उरतात तिच्याकडे, तर हे ती आवर्ती ठेव ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो या स्वरूपात ती लगेच सुरू करू शकते. तर यामध्ये कसं असतं की यामध्ये रिस्क खूप जी कमी असते, लो रिस्क ज्याला आपण म्हणतो, जेणेकरून तुम्हाला यावर रिटर्न मिळतीलच, तर ह्या पद्धतीने ते करू शकते. दुसरं एक साधारण म्हणायचं तर पारंपरिक पद्धतीचं जे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू जे आहे जे म्हणजे फिक्स डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, यामध्ये पण ती एफडी बनवू शकते. तर ते डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या टाइम पिरियड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. साधारण आपण मार्केटमध्ये बघायला गेलं तर बँक्स जे आहेत कमर्शियल बँक जे असतात त्या साधारण 7 दिवस ते 10 वर्ष असं एफडी आपण त्यामध्ये म्हणजे सुरू करू शकतो. आणि तिसरं म्हणजे गोल्ड ETF ज्याला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असं पण म्हटलं जातं. जसं महिलांचा एक हा मोठा आकर्षणाचा विषय असतो सोने विकत घेणे, पण आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर सोन्याचा भाव हा प्रति तोळा जर आपण बघितलं तर आता हा गगनाला भिडलेला आहे. 1,50,000-52,000 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशा वेळी समजा कुठली स्त्री किंवा कुठली गृहिणी समजा प्लॅन करत असेल की मला कुठला अमका ढमका दागिना विकत घ्यायचा आहे किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायचं आहे, तर या ठिकाणी तिला थोडं डिफिकल्टी जाईल. तर गोल्ड ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड्स ह्या पर्टिक्युलरली म्हणजे ऍक्च्युली हे गोल्ड पेपर फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट असतं, तर यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. आणि तुम्हाला ऐकून थोडस म्हणजे गंमत पण वाटेल की यामध्ये आपण 60 ते 70 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट गोल्ड ETF मध्ये सुरू करू शकतो. तर एक हे अगदी साधं सोपं असं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू गृहिणींसाठी आहे. म्युच्युअल फंड SIP जे आपण म्हणू सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला असं म्हणतात, हे अगदी जे आजच्या क्षणाला जे आपण म्हणू की खूप जास्त मार्केटमध्ये हाईप आहे किंवा एक चांगले इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू अव्हेलेबल आहे. याच्यामध्ये असं असतं की तुम्ही म्हणजे तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की आपण 10 रुपये समजा आता मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तुमच्याकडे महिन्याला 500 रुपये पण नाही, तर तुम्हाला असं वाटेल की मी आता काय इन्व्हेस्टमेंट करू शकते.
1: हो ना, अगदी बरोबर.
0: मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही अगदी 10 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता
1: आणि याचीच माहिती स्त्रियांना नसते.
0: येस, खरंच खरं. आणि कसं आहे मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा कंपनीज आहे, तर अशा काही कंपन्या आहेत ज्या नामांकित आहे आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही 10 रुपयांपासून पण SIP सुरू करू शकता. म्हणजे कुठला एक लहान मुलगा पण झाला समजा तो 15-16 वर्षाचा आहे, त्याला पॉकेट मनी मिळत असेल, मग किती गृहिणी पण असो तिला महिन्याला तिच्याकडे 100 रुपये असतील, 500 रुपये असतील, 1,000 रुपये असेल, तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडच्या अंडर सुरू करू शकता.
1: तेजस्विनीताई, आजकाल बचत गटाच्या माध्यमातूनही अगदी गृहिणी जरी असल्या तरी त्या बऱ्याच त्यांना बचतीचं

0: चं महत्व पटायला लागलं आहे आणि असे ग्रुप्स तयार होतात की ज्यामुळे त्या बचत करतात, त्याच्याद्वारे कर्जही मिळवतात आणि आपली कुठलीही अडचण सहज दूर करण्यास प्राधान्य देतात. म्हणजे आता बऱ्याच आयडिया गृहिणींना पण येत चालल्या आहे. पण महिला या साधारणतः कर्जाच्या जाळ्यात अडकणं शक्यतोवर पसंत करत नाही, कारण कुठल्याही महिला या शक्यतोवर स्वतःच्या पैशातूनच खर्च करू इच्छितात. कर्ज काढून खर्च करणं हे त्यांना तितकंसं मान्य नसते. तर मग कर्जाच्या जाळ्यात अडकणं आणि अनावश्यक खर्च त्या कसा टाळू शकतील?
1: डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अनेकदा अचानक आणि अनियोजित खरेदी वाढते तुम्हाला सांगायचं झालं तर, आणि महिलांनी अशा प्रकारचे जे उपाय जे अवलंबायला हवेत ते आपण आता थोडं म्हणजे चर्चा करूया यावर. मला असं वाटतं की कुठली पण खरेदी करण्यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम यादी तयार करावी,
0: अंदाजपत्रक एक बनवावं
1: अगदी,
0: की आपल्याकडे किती पैसा आहे आणि आपल्याला किती खर्च करून किती वाचवायचं आहे.
1: नक्की सर्वप्रथम आपला इन्कम किती आहे, त्यानंतर आपल्या आवश्यक किती वस्तू आपल्याला लागतील
0: गरजेच्या,
1: आणि त्यानुसार गरजेच्या ज्या आपण वस्तू म्हणू त्या आपल्याला खरंच हव्या आहेत नको आहेत, ह्यानुसार आपण ती यादी तयार करावी, जेणेकरून आपण अनावश्यक जो खर्च
0: असतो
1: तो आपण नक्कीच टाळू शकतो. आणि महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी मला तरी असं वाटतं, म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं ना की मला अमकी ढमकी वस्तू हवी आहे, मला ब्रँडेड पर्स हवी आहे, मला ब्रँडेड स्मार्ट वॉच हवी आहे, किंवा मला ब्रँडेड मोबाईल फोन हवाय. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन अवेलेबल आहेत, तर सगळ्यांची इच्छा असते की हा फोन माझ्याकडे पण असावा. पण या चैनीच्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करण्याचा विचार करतो तर आपल्याला नंतर हे रिअलायझेशन होतं किंवा आपल्याला अशी जाणीव होते, अरे हा तर अनावश्यक खर्च आहे, हे तर फीचर्स आपल्याला दुसऱ्या अँड्रॉइड सारख्या मोबाईलमध्ये पण मिळाले असते ना. तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्वप्रथम महिलांनी आपली यादी तयार करून घ्यावी आणि कुठली पण महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी 24 तासांचा विचार कालावधी त्यांना घ्यावा, अगदी महत्वाचं आहे.
0: अगदी
1: आता अजून आपण मार्केटमध्ये बघतो की वेगवेगळ्या बँक्सचे क्रेडिट कार्ड अवेलेबल आहेत, तर याचा पण मर्यादित वापर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे,
0: कारण शेवटी क्रेडिट कार्डचे बिल हे तुम्हालाच द्यायचे आहे,
1: हे आपल्यालाच द्यायचे आहे. क्रेडिट कार्डच्या थ्रू आपल्याला जे काही पेमेंट करायचे असतात ते आपण नक्कीच टाळू शकतो. गरज आणि इच्छा यामधील आपल्याला नक्कीच फरक समजून घ्यायला हवा, ज्याला आपण जसं आम्ही म्हणजे या फील्ड मधले जे आपण म्हणूया तर नीड आणि डिझायर यातला समजा तुम्हाला फरक कळला तर नक्कीच आपण खर्चावर नियंत्रण ठेवू
0: शकतो. खूप छान सांगितलं. तर मग आजच्या काळामध्ये या स्मार्ट बजेटिंग मध्ये डिजिटल आर्थिक साक्षरतेची भूमिका काय आहे?
1: मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला ना आजच्या काळात आता म्हणजे डिजिटल साक्षरता असणं अत्यंत गरजेची झालेली आहे, कारण हा प्रत्येक महिलेच्या म्हणा किंवा एका ह्युमन बिईंगच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. महिलांना अशा प्रकारचे ज्ञान ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे तिच्या दैनंदिन जीवनात, जसं की यूपीआय व्यवहार ती जी करते रेग्युलर बेसिसवर, मोबाईल बँकिंग आजकाल हे खूप जास्त याचं प्रस्थ वाढलेलं आहे, आजकाल हे पण खूप जास्त सोयीचं पण झालेलं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर की बँकेत पैसे विड्रॉ करणे किंवा डिपॉझिट करणे हे जे आता आपण बँकिंग मोबाईलच्या थ्रू करतोय हे अगदी सहज आणि सोपं झालेलं आहे.
0: आणि महिलांना पर्स जवळ ठेवायची गरज नसते, एक फोन असला की त्यांचं सगळं बिलिंगचं काम अगदी सहज सोपं होऊन जातं, हे डिजिटल युगाचा फायदाच म्हणावा.
1: खरंय, अगदी खरंय तुमचं, आणि हे सोयीचं झालेलं आहे. तर त्यामुळे काय होतं की वेगळे मोबाईल बँकिंग ऍप्स जे आहे त्याच्या थ्रू आपण मोबाईल बँकिंग करू शकतो, इंटरनेट बँकिंग हा पण म्हणजे आपल्याकडे जो ऑप्शन आहे जेणेकरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेमेंट्स करू शकतो, गुंतवणूक ऍप्स पण ज्या मार्केटमध्ये आहे किंवा आपल्याला आपल्या स्मार्टफोन्सच्या थ्रू आपण प्ले स्टोअरच्या अंडर वेगवेगळे आपण गुंतवणूक ऍप्स पण जे अवेलेबल असतात त्याचा पण उपयोग करून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला असं कळू शकतं की आपला किती खर्च होतोय. आपण जी आपली काही नोंद वही जी डायरी आपण जी मेंटेन करतो तर ती आजकाल ऍप्सच्या स्वरूपात मला असं वाटतं की मेंटेन करणं जास्त सोयीचं आणि सुखकारक झालेलं आहे. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स पण असे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक ऍप्स जे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स जे स्मार्टफोन जे कोणी युजर्स असतात, महिला असो पुरुष असो कोणी पण, तर त्यांच्या पण मोबाईलमध्ये स्मार्टफोन्समध्ये खर्च व्यवस्थापन ऍप्समध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही

0: खर्च होत असतात त्याची आपण नोंद करून ठेवू शकतो, जेणेकरून आपण जे पारंपरिक पद्धतीने डायरी जे काही मेंटेन करायचो पहिले, ज्याला आपण खर्च वही जे आपण म्हणतो, ते आजकाल आता न करता ऍपच्या स्वरूपात पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सहज झालेलं आहे.
1: नक्कीच तेजस्विनी ताई अगदी खरं सांगितलं की डिजिटल युगामुळे बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहे आणि अगदी स्त्रिया त्या अगदी सराईतपणे वापरताना आपल्याला दिसतात आहे. मग वर्किंग महिलांनी दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्यासाठी कोणतं नियोजन करणं अगदी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
0: मला असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. वर्किंग वुमननी सर्वप्रथम तिने हे ह्या बाबींवर लक्ष तिला देणे जास्त गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे मुलांचे शिक्षण, म्हणजे तिला आता फ्युचरमध्ये एज्युकेशन लोन जे तिला रिक्वायर्ड राहील त्यासाठी ती आजच्या डेटपासनं किंवा आजच्या तारखेपासनं कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करते आहे हे तिला नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल.

0: प्रथम म्हणजे मुलांचे शिक्षण, म्हणजे तिला आता फ्युचरमध्ये एज्युकेशन लोन जे तिला रिक्वायर्ड राहील त्यासाठी ती आजच्या डेटपासनं किंवा आजच्या तारखेपासनं कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करते आहे हे तिला नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घर खरेदी जे होतं तर घर खरेदीमध्ये पण जे रेग्युलर बेसिसवरती जे काही ईएमआय पेमेंट करेल तर नक्कीच तिला जसं आपण म्हणू की इन्कम टॅक्स जे काही स्लॅब्स असतात त्यामध्ये पण तिला त्याचा एक बेनिफिट मिळू शकतं. निवृत्ती नियोजन ती नक्कीच करू शकते. निवृत्ती नियोजनासाठी आता सरकारचे वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे, पेन्शन स्कीम आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपलं रिटायरमेंट नंतरचं जे आपलं आयुष्य आहे ते आपल्या चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो. तर त्यांनी हे सगळं करत असताना नियमित एसआयपी द्वारे गुंतवणूक करावी मला असं वाटतं वर्किंग वुमननी. हे त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. पुरेसे आरोग्य विमा संरक्षण त्यांनी घ्यावे, ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणतो, हे असणं अगदी गरजेचं आहे कुठल्या पण वर्किंग वुमनकडे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा कुठली काही इमर्जन्सी असेल घरामध्ये म्हणा की स्वतःच्या बद्दल पण, तर इमिजिएट बेसिसवर तिला, कारण आपण आता मार्केटमध्ये बघतो बऱ्याचशा लाईफ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, हेल्थ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, बेसिकली हेल्थ इन्शुरन्स की तुम्हाला कुठला आजार पण आलेला आहे इमर्जन्स बेसिसवर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास अशा वेळी कंपनी तुम्हाला पहिले असं म्हणते की पहिले तुम्ही तुमच्या जवळचे पैसे खर्च करा नंतर आम्ही तुम्हाला पेमेंट करू. तर तुम्ही पहिलेच जी कुठली तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पण घेत असाल तर सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की कॅशलेस पद्धतीच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहे त्या तुम्ही घ्यायला हवा, जेणेकरून तुम्ही अशा जेव्हा कुठल्या अडचणी जेव्हा किंवा कचाट्यात जेव्हा सापडलेलं असता तर नक्कीच तुम्हाला हे हेल्थ इन्शुरन्स नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि त्याही व्यतिरिक्त असं मला वाटतं की तुमचं जेव्हाही किंवा करिअर सुरू होतं तुम्ही ऍज अ वर्किंग वुमन म्हणून, तर तुम्हाला त्या पहिल्या महिन्यापासून जरी आपण म्हटलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं किंवा गुंतवणूक करणं अगदी सुरू करायलाच हवं.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. मग आता स्मार्ट अर्थकारण आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत महिलांसाठी आमच्या तुम्ही काय टिप्स द्याल?
0: प्रत्येक महिला मग ती गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो तिने आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय तिने सहभाग घ्यावाच. महिलांनी विशेषतः कुटुंबाचे उत्पन्न आणि खर्च जाणून घ्यावा. बऱ्याच वेळा असं असतं ना स्त्रियांना माहिती नसतं की आपलं उत्पन्न किती आहे आपल्या पतीचे, किंवा आपण ती सगळी मला असं वाटतं की ही जाण करून घ्यावी. तुमच्यामध्ये दोघांमध्ये म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामध्ये हे तुमचं ज्याला आपण असं म्हणूया की डिस्कशन व्हायला हवं, ह्या सगळ्या बाबी तुम्ही जाणून घ्यायला हवं ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न किंवा खर्चाला किती पैसे लागतात. तुम्ही पतीला हे सांगायला हवं की हा इतका खर्च आहे तर त्या पद्धतीने ते तुम्हाला तेवढे एक पर्टिक्युलर अमाऊंट घर खर्चाला देतील. स्वतःची बचत राखावी जसं आपण आता जे डिस्कस केलं होतं. त्यानंतर नियमित गुंतवणूक त्यांनी सुरू करायलाच हवी, जसं मी तुम्हाला एसआयपी किंवा आरडीच्या स्वरूपात जे म्हणाले. आर्थिक ज्ञान सतत ठेवणं ह्या महिलेला मग ती वर्किंग असो किंवा मग गृहिणी असो तिला हे खूप महत्वाचं आहे. आता आपण सध्या बघतोय मार्केटमध्ये परिस्थिती काय सुरू आहे, युद्ध सिच्युएशन म्हणजे वॉर सिच्युएशन जी सुरू आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण जे काही गुंतवणूक करतो त्याच्यावर अफेक्ट होतो. तर हे तिला पण कळायला हवं की आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे ते त्याच्यावर किती आपल्याला रिटर्न मिळत आहे किंवा रिटर्न कमी होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची जाण तिला असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर तिचं हे ज्ञानार्जन ज्याला आपण असं म्हणतो हे नक्कीच तिने करणे गरजेचं आहे. कुटुंबासोबत आर्थिक उद्दिष्टांवर तिने नक्कीच चर्चा करायला हवी. घरामध्ये जितकेही म्हणू की फॅमिली मेंबर्स असतील, पती असो किंवा आपले जे काही अपत्य असो, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीमधलं थोडंसं आता ज्ञान म्हणा किंवा मॅच्युरिटी आली आहे, तर मला असं वाटतं की नक्कीच त्यांच्यासमोर ह्या विषयांवर चर्चा तिने करायला हवी. आणि हे नक्की लक्षात ठेवायला हवं की आर्थिक स्वातंत्र्य हे तुम्ही किती कमवता यावर अवलंबून नसेल तर तुम्ही तुमच्या पैशाचे व्यवस्थापन आणि वृद्धी किती शहाणपणाने करता यावर अवलंबून असते. तर मला असं वाटतं की एकच मला असा संदेश द्यावासा वाटतो की आर्थिक साक्षर महिला ही केवळ स्वतःचे भविष्य घडत नाही तर ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया रचते.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, कारण एक स्त्री जर आर्थिकदृष्ट्या साक्षर झाली तर ती सगळ्या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करेल यात शंकाच नाही. प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी, आज आपण इथं आलात आणि स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण याविषयी इतकं छान मार्गदर्शन आमच्या

0: मैत्रिणींना केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांची मुलाखत ऐकलीत आणि मुलाखत घेतली होती कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केला आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाज.
3: ये विविध भारती है, सुरीला सफर. ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे गाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रतिलिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रतिलिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी

0: नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने यह इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथपुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी होत राहू असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलारतीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली. आषाढ शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28 जून पासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेनादलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. हुरमुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिमस्टेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या पाचव्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट

दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथं भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशा प्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन जॉयश्री चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्ण पदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: रात आधी है,
1: कहीं तेरी मेरी बात भी आती।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभागातल्या समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दल या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध शुल्कांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. देशभरातल्या 120 नवीन ठिकाणांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आज म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या पुढच्या टप्प्याबाबत आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून पुढील दशकात आणखी 100 विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहार्यतेतली तफावत भरून काढण्यासाठीची

अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2 टीयर आणि 3 टीयर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात आल्याचंही नायडू म्हणाले. मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या कोकण विभागातल्या मतदार नोंदणीचं काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत आढावा घेतला त्यावेळी हे आदेश दिले. आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी आणि संगणकीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे उरले आहेत असं आयोगाने सांगितलं. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या बैठकीला उपस्थित होते. बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. 2024 मध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे 9 लाख होती. 2025 मध्ये ही संख्या घटून 6,79,000 इतकी झाली. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवी कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलं आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. रेल्वे मंत्रालयानं IRCTCच्या वेबसाईटची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/e-ticket/train-search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकीटांची माहिती एकाच वेळी इथं उपलब्ध होते. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येतं. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जात नाहीत, जाहिराती किंवा इतर व्यवधानं येत नाहीत असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्णपदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकंद आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदकं मिळवली. दुसरीकडे 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नीतिका चंद, काजल आणि मुस्कान आणि प्रियांका यांनी रौप्य पदकं मिळवली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल.
यवतमाळ जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून 151 कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यासंदर्भात 832 तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली. या कारवाईत जिल्ह्यातल्या 38 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले.

आले आहेत, तर 8 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या 4 मुलांपैकी 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आलं असून 2 मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोध मोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरायला गेलेली 2 जण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडकून पडली होती. त्यांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्वरित कारवाईत वाचवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 5:20 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार.

0: दादा.
1: नमस्कार
0: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास
0: हे
1: शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो.
0: अच्छा.
1: तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
0: बर. पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का? बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना?
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात

0: महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर आपण आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र ऐकत आहात.

0: नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 16 जुलै भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणजे धनराज पिल्ले यांचा आज जन्मदिवस. धनराज पिल्ले आपल्या भारताचे दिग्गज माजी फील्ड हॉकीपटू आणि राष्ट्रीय संघाचे माजी कर्णधार. महाराष्ट्रातील पुणे येथे एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या धनराज पिल्ले यांनी आपल्या जिद्दीनं आणि आक्रमक खेळाच्या जोरावर जागतिक हॉकीमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. 1989 मध्ये भारतीय संघात पदार्पण करून त्यांनी 15 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारतासाठी सुमारे 339 हून अधिक सामने खेळून 170 पेक्षा जास्त गोल केले आहेत आणि मित्रांनो, 4 ऑलिम्पिक, 4 विश्वचषक, 4 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 आशियाई स्पर्धा खेळणारे ते एकमेव भारतीय खेळाडू आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं 1998 बँकॉक आशियाई खेळांमध्ये 32 वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावलं होतं. मित्रांनो, ध्येय गाठायचं असेल तर परिस्थिती कशीही असली तरी मेहनतीला पर्याय नाही आणि याची प्रचिती धनराज पिल्ले यांच्या जीवन प्रवासातूनही येते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या धनराज यांनीही त्यांची हॉकीबद्दलची प्रचंड आवड जपायला आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवायला सर्व अडचणींवर मात करत मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम राखलं आणि जिद्दीनं वाटचाल करत आपल्या खेळात प्रावीण्य मिळवलंच. बेताची आर्थिक परिस्थिती असताना सरावासाठी हॉकी साहित्य उपलब्ध न होणं हे तर आलंच, पण यशस्वी व्यक्तीचं वेगळेपण अशाच तर परिस्थितीतून दिसतं. धनराज यांनीही हॉकी साहित्य नसतानाही तुटलेल्या हॉकी स्टिक आणि जुन्या चेंडू सोबतच तासन तास सराव केला, दिवस रात्र कठोर सराव केला. आणि तेव्हाच तर त्यांच्या वेगवान धावण्याची क्षमता, उत्कृष्ट ड्रिबलिंग, चेंडूवरील नियंत्रण आणि गोल करण्याची शैली यामुळं ते लवकरच सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागले. आणि याच संघर्ष मेहनतीच्या जोरावर शेवटी 1989 मध्ये भारतीय हॉकी संघात निवड होण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी साकारलं. आणि त्यानंतर मात्र धनराज पिल्ले यांनी जी अद्वितीय कामगिरी केली ती संपूर्ण भारतीयांसाठी आणि जगासाठीही स्वप्नवत ठरली, अद्भुत ठरली. आणि मित्रांनो, म्हणूनच त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन धनराज पिल्ले यांना गौरवान्वित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि मित्रांनो, निवृत्तीनंतरही ते हॉकीशी जुळलेले आहेत. ते एअर इंडिया स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड मध्ये सहसचिव म्हणून कार्य पाहत आहेत आणि सोबतच गुजरातच्या CAG हॉकी अकॅडमी मधून उत्तम हॉकीपटूही घडवत आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. म्हणूनच तर धनराज पिल्ले यांचं नाव आज भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया सांज वेळ ही मालिका आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्यासोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांज वेळ या मालेत मी अंकिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. अगदी प्रामाणिकपणे स्वतःशीच उत्तर द्या बरं का. समजा आठवड्याभराच्या धावपळीनंतर आज संध्याकाळी तुम्हाला घरी शांतपणे पुस्तक वाचत किंवा एखादी छानशी वेबसिरीज पाहत बसायचं असेल आणि अचानक तुमच्या एका मित्राचा फोन येतो आणि तो म्हणतो, चल यार बाहेर जाऊया, खूप बोर होत आहे. तुम्हाला खरं तर जायचं नसतं आणि तुमचा पाय सुद्धा निघत नसतो, पण तरीही तुम्ही काय उत्तर देता? हो चल ना, येतो मी. का करतो आपण असं? मनात प्रचंड नाही असतानाही आपल्या ओठांवर हा हो येतो कुठून? आज या

0: हो आणि नाहीच्या गोड गुंत्याबद्दल आपण बोलणार आहोत. मी आज आपल्यासाठी विषय घेऊन आलेली आहे द आर्ट ऑफ सेईंग नो, म्हणजेच नाही म्हणण्याची एक सुंदर कला. खरं सांगू का मित्रांनो, लहानपणापासूनच आपल्याला काय शिकवलं जातं? प्रत्येकाला मदत करा, नेहमीच सगळ्यांशी जुळून घ्या, उद्धटपणे वागू नका. आणि हे शिकता शिकता आपण एक मोठ्या सापळ्यात अडकतो. ते शिकणं चुकीचं आहे का? तर नाही, तेही तितकंच महत्वाचं आहे. पण पीपल प्लीजिंग म्हणजे समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचा बळी देणं. आपल्याला भीती वाटत असते की जर मी नाही म्हटलं तर माझ्या मित्राला राग येईल का? मला ग्रुपमधून बाहेर काढतील का? माझ्या ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? मला रूढ समजतील का? आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आजकाल आपण म्हणायला गेलो तर फोमो, म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट, की आपण नाही गेलो तर मागे पडू. पण या सगळ्या भीतीच्या पोटी जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत सुटतो ना, तेव्हा नकळत आपण स्वतःवर प्रचंड ताण आणून ठेवतो. आपण एकाच वेळी 10 ठिकाणी असू शकत नाही हे माहिती असूनही आपण सगळ्यांना होकार देतो आणि शेवटी चिडचिड होते ती आपली स्वतःचीच. मित्रांनो, आजच्या या भागात मला तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा त्याच्या कामाला नाही म्हणताना, तेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला, स्वतःच्या आरोग्याला आणि स्वतःच्या मानसिकतेला, मानसिक शांततेला हो म्हणत असता. इट्स नॉट सेल्फिशनेस, इट्स सेल्फ केअर. ही स्वार्थी वृत्ती नाही तर ही स्वतःची काळजी घेण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे दिवसात फक्त 24 तास आहेत ना, आणि तुमची ऊर्जा सुद्धा मर्यादित आहे ना. जर तुम्ही ती ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करत राहिलात ज्या तुम्हाला करायच्याच नाही, तर तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या महत्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे काय उरेल सांगा बरं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही कोणाचा अपमान करत नसता, तर तुम्ही तुमच्या आयुष्याची बाउंड्री, म्हणजेच एक मर्यादा ठरवून देत असता. आणि ज्यांना तुमची किंमत आहे ते तुमच्या या मर्यादेचा आदर नक्कीच करतील. आता तुम्ही मला म्हणाल की अगं मला सगळं पटतंय, पण नाही बोलायचं कसं, समोरच्याला वाईट न वाटता हे सांगायचं कसं? तर याचं काही सोपे आणि स्मार्ट मार्ग आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे वापरू शकता. सगळ्यात आधी म्हणजे बी पोलाइट बट फर्म, म्हणजेच पोलाइटली नकार द्यायचा. आता तो कसा? थँक्यू यार, तू मला विचारलंस याबद्दल. मला खरोखरच यायला आवडलं असतं, पण आज ना मला थोडं वैयक्तिक काम आहे, आज मला विश्रांतीची गरज आहे. सो आय एम सॉरी हा, यावेळी नाही जमणार. बघा, यात तुम्ही त्याचा आदरही राखलात आणि स्पष्टपणे नकारही दिला. दुसरं म्हणजे आपण असं करू शकतो की आपण वेळ मागू शकतो, बाय सम टाइम. जर तुम्हाला लगेच नकार द्यायला भीती वाटत असेल तर सांगा, मी माझं शेड्यूल चेक करतो आणि तुला अर्ध्या तासात सांगतो. त्यामुळे तुम्हाला विचार करायला आणि नकार तयार करायला वेळ मिळतो. आणि तिसरं म्हणजे ऑफर द्या, म्हणजेच त्याला कुठला तरी पर्याय द्या. आज मला सिनेमाला यायला नाही जमणार, पण आपण वीकेंडला कॉफीसाठी नक्की भेटूया. याने समोरच्याला हे समजतं की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे, फक्त त्या वेळेला तुमची अडचण आहे. चौथं म्हणजे कारण देऊ नका, नो नीड टू ओव्हर एक्सप्लेन. बरेचदा आपण नाही म्हटल्यावर 10 खोट्या गोष्टी सांगतो, त्याची खरं तर काहीच गरज नसते. आज मला जमणार नाही हे एक पूर्ण वाक्य आहे, यासाठी स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नसते. तर मित्रांनो, आज आपण स्वतःला एक वचन देऊया, सगळ्यांना खुश ठेवता ठेवता स्वतः सुद्धा खुश राहूया. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकूया. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देत नाहीत, ज्या गोष्टी तुमचा वेळ वाया घालवतात आणि जिथे तुम्हाला स्वतःला संकोच करावा लागतो, तिथे अगदी हसून शांतपणे, नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण नाही म्हणायची ही कला ज्याला जमली, त्याच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्या स्वतःच्या हातात येतो. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्यासह. आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका. या मालिकेत ऐकूया कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांच्याशी बातचीत करणार आहोत. मृण्मयी कुलकर्णी मागच्या 28 वर्षांपासून कीर्तन करत असून राष्ट्रीय कीर्तन रत्न डॉक्टर दिलीप डबीर यांच्या मार्गदर्शनातून नारदीय कीर्तन परंपरेतील आजवर

0: जवळजवळ 3000 हून अधिक कीर्तनांचं सादरीकरण त्यांनी केलं. तसंच श्रृंगेरी येथील कीर्तनकार संमेलनात गत 12 वर्षांपासून कीर्तनकार म्हणून आमंत्रित केलं जात असून मागच्या 10 वर्षांपासून त्या कीर्तन शिबिरांचं आयोजन करत आहेत आणि प्रशिक्षण देत आहेत. मृण्मयताई, तुमचं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: आपल्या गप्पांना सुरुवात करण्याआधी आम्हाला आपल्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल, तर काय सांगाल?
1: तसं तर तुम्ही सगळं सांगितलंच आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला इथे अनुभवाचे बोल या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कीर्तन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कीर्तन आतापर्यंत गुरुकुल पद्धतीने सगळीकडे शिकवलं जातं हे आपल्याला माहिती आहे.
0: बरोबर.
1: पण त्याला थोडासा फाटा देऊन आता सध्या कालिदास युनिव्हर्सिटीनी कीर्तनाचं महाविद्यालय चालवलं आणि ते कीर्तन महाविद्यालय आमच्या वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेनी 25 वर्ष चालवलं. आता काही कारणास्तव ते महाविद्यालय बंद झालेलं आहे, पण या महाविद्यालयातून BA कीर्तनशास्त्र आणि MA कीर्तनशास्त्र अशा कीर्तनशास्त्राची पदवी आपण दिली. आणि अजूनही ही कीर्तनशास्त्राची पदवी कालिदास विद्यापीठातर्फे दिली जाते आहे आणि तिथे सुद्धा मार्गदर्शक म्हणून मला आमंत्रित केलं जातं.
0: अरे वा,
1: आनंद आहे. त्यामुळे आणि कीर्तन क्षेत्रात काम करत असताना टाइम्स ऑफ इंडियानी टाइम्स हिरो हा पुरस्कार प्रदान केला आणि तो आपल्या नागपुरातले ज्येष्ठ असलेली हस्ती आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मिळाला, याचा विशेष आनंद आहे. आणि आपण केलेल्या कार्याचं कुठेतरी कुणीतरी दखल घेत आहे, ती दखल घेतली गेली पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते, पण ती अपेक्षा नसताना जेव्हा अनपेक्षित अशी दखल,
0: त्याचा
1: आनंद वेगळा असतो.
0: अगदी अगदी.
1: आणि त्यामुळे छान वाटतं करत, आपल्या आवडीचं कार्यक्षेत्र जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपल्याला त्यात काम करताना
0: छानच
1: मिळत असतं.
0: अगदी अगदी. 28 वर्षांपासून ह्या क्षेत्रात तुम्ही आहात, तर सुरुवात कशी झाली?
1: 98 सालपासून मी कीर्तन करायला सुरुवात केली आणि तेव्हा मी 10व्या वर्गात होते. कीर्तन शिबिर दरवर्षी राष्ट्रसेविका समितीतर्फे आयोजित केलं जातं रामनगरच्या श्री शक्तीपीठात. आस्था गायक ते शिबिर सातत्याने चालू आहे. आता त्या शिबिरामध्ये मी स्वतःच मार्गदर्शक म्हणून जात असते, कीर्तन शिकवत असते. पण आनंदाची गोष्ट ही की त्याच शिबिरातून माझ्या कीर्तनाला सुरुवात झाली. तिथे मी शिबिरार्थी म्हणून गेले आणि तिथे शिबिर करून घरी आल्यानंतर आई बाबा महाराष्ट्र दर्शनला गेले होते. ते आल्यानंतर त्यांच्या त्या महाराष्ट्र दर्शन यात्रेचं मावंद होतं, त्यानिमित्ताने त्यांनी माझं पहिलं कीर्तन तिथे ठेवलं आणि तेव्हा मी 16 वर्षांची होते. आणि ते पहिलं कीर्तन मी स्वतः संवादिनी वाजवून आणि सच्चिदानंद बाबा कुळकर्णी जे भावार्थ दीपिकेचे लेखक आहेत ज्ञानदेवांचे, तर त्यांचं चरित्र मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कीर्तनातनं सादर केलं. आणि ते ती माझी खूप छान आठवण आहे, कारण तेव्हा मी स्वतः पेटी वाजवून ते कीर्तन केलेलं. आणि ते कीर्तन झाल्यानंतर मग कीर्तनाला कधी मला थांबावं लागलंच नाही, कारण एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं अशी बोलवणी येत गेली आणि कीर्तन पुढे जात गेलं.
0: ते आवड म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू प्रोफेशन मध्ये बदलला असं म्हणता
1: येईल.
0: एक उत्तम कीर्तनकार होण्यासाठी कोणत्या गोष्टींची तयारी असावी लागते?
1: आम्ही कीर्तनाला 1000 गुणांचा खंडोबा म्हणतो. त्याचं कारण असे आहे, कारण कीर्तनकाराला सगळे गुण त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. आणि एकदा कीर्तनकार नारदांच्या गादीवर उभा राहिला की त्याला एकाच वेळेस 9 ही रस आपल्या वक्तृत्वातून प्रकट करावे लागतात. मग ते सगळं काही करण्याकरता तुमच्याकडे वक्तृत्व असायला हवं, अभिनयाची कला असायला हवी, संगीत तर यायलाच हवं. आणि हे करत असताना कीर्तनाला लागणारा जो साहित्य प्रकार आहे, म्हणजे त्यात संस्कृत सुभाषिता आली, मोठ्या मोठ्या संतांचे अभंग आलेत, संतांनी सांगितलेले दृष्टांत आलेत, हे सगळं करत असताना हे सगळं एका कीर्तनकाराला त्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असायला हवं. आणि त्याला हे सगळं जेव्हा आत्मसात असतं किंवा त्याला येत असतं तेव्हा त्याचं कीर्तन हे सहज पद्धतीने सहजगत्या ओघवत्या प्रवाहासारखं होतं. म्हणजे ओढून ताणून एखादी गोष्ट मुद्दा मांडली गेली आहे असं व्हायला नको, ती सहज आली पाहिजे. तर असं जर ओघवतं कीर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता कीर्तनकाराला वाचनही भरपूर हवं, त्याचं पाठांतरही भरपूर हवं, स्मरणशक्तीचं चांगलं वरदान त्याला असायला हवं, वक्तृत्व हवं, गाणं हवं, अभिनय हवा. ह्या सगळ्या कला जेव्हा व्यक्तीमध्ये एका ठिकाणी येतात तेव्हा तो एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून श्रोत्यांसमोर उभा राहतो.
0: अष्टपैलू व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे थोडक्यात. मग कीर्तन करत

0: असताना निरूपणासाठी अभंगांची निवड तुम्ही कशा पद्धतीने करता?
1: अभंगांची निवड शक्यतोवर म्हणजे आता कीर्तन हे विषयानुरूप असतं, कधी पुण्यतिथी असते, कधी जयंती असते, कधी आता जसं रामनवमीचं जर कीर्तन असेल किंवा जन्माष्टमीचं जर कीर्तन असेल तर मग त्याचा विषय हा रामजन्म कृष्ण जन्म हा असतो, त्या जन्माची कथा सांगतो. मग त्यानुसार संतांनी लिहिलेला एखादा छान अभंग किंवा जसं गोपालकाल्याचं कीर्तन करताना गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा हा तुकाराम महाराजांचा अभंग की जो सगळ्या गोपगोपिकांचं आणि गोकुळातल्या सुखाचं आणि पर्यायाने कृष्णावरच्या भक्तीचं वर्णन करतो. मग विषयानुरूप आमची अभंगाची निवड असते, जसा विषय तसा अभंग.
0: अच्छा, ओके. तुम्ही जसं आता कीर्तन ह्या क्षेत्रात प्रोफेशनल म्हणून उतरलात, आजच्या युथला समजा कीर्तन हे प्रोफेशन म्हणून निवडायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे?
1: छान प्रश्न आहे हा. पण म्हणजे मला सांगायला आवडेल कारण आता मी गेली 20 वर्ष झाले कीर्तनाचं अध्यापनाचं सुद्धा कार्य करते आणि ते अध्यापन कार्य करत असताना हे अनुभव बऱ्याच अंशी येतात.
0: आणि तुम्ही शिबिर सुद्धा घेताय सो त्याचा पण अनुभव येत असेल सो ते पण सांगाल.
1: तर शिबिरात मुख्यत्वे करून मला तुम्ही जो वर्ग म्हटला की तरुणांकरता किंवा बालांकरता युवांकरता विशेषत्वाने सांगायला आवडेल की कीर्तन शिकत असताना आजच्या परिस्थितीप्रमाणे वातावरणानुसार काळानुसार प्रत्येकाची इच्छा काय असते की पटकन प्रसिद्धी आणि पटकन पैसा हे आज प्रत्येकाला हवाय. त्यात काही चूक नाही, गैरही नाही. पण आपण बघतो की आम्ही आमच्या क्षेत्रात बघतो की अनेक मोठे मोठे कीर्तनकार आहेत त्यांची 50-50 वर्षांची तपश्चर्या आहे, अभ्यास आहे, व्यासंग आहे आणि मग इतकं सगळं झाल्यानंतर जे वजन कीर्तनाला प्राप्त होतं. तर आजच्या युगात असं झालंय की आम्हाला एखादं कीर्तन आम्ही शिकलो आणि ते आम्हाला आत्मसात झालं आणि ते आम्ही एखाद्या ठिकाणी केलं की दुसऱ्या ठिकाणी जेव्हा कीर्तन करायची वेळ येते तेव्हा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला नवीनच काहीतरी हवं असतं. पण मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेव्हा कीर्तन शिकले माझ्या गुरूंकडे म्हणजे आदरणीय डॉक्टर दिलीपबुवा डबीर यांच्याकडे तेव्हा त्यांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलंय की ते मला नेहमी म्हणायचे की मृण्मयी एक पूर्वरंग आणि एक आख्यान आपण जोपर्यंत 100 वेळा किमान आपल्या वाणीतून काढत नाही तोपर्यंत तो सिद्ध होत नाही ते कीर्तन. आणि मग आपल्या वाणीतून कीर्तनाला सिद्ध करायचं असेल तर किमान 100 वेळा एकच आख्यान लावावं. हा जे आज नव्यानी बालकीर्तनकार तरुण आणि युवा कीर्तनकार कीर्तनाच्या क्षेत्रात आलेले आहेत ना त्यांच्याकरता माझा हा मुलाचा सल्ला असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये तितिक्षा म्हणजे सहनशीलता ज्याला आपण म्हणतो किंवा पेशन्स म्हणजे धीर हा हवा असतो. जेवढा आपण धीर धरू, जेवढा आपण अगदी नेट लावून अभ्यास करू किंवा जेवढा आपण काय म्हणतात त्याला की धीर प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे. एखादी कला शिकायची म्हटल्यानंतर आज मी एखादं गाणं शिकले तर लगेच मला उद्या स्टेजवर जाऊन ते गाणं म्हणायला मिळावं ही अपेक्षा नसावी आणि ती असून उपयोगाची सुद्धा नाही. म्हणजे कारण उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आहे आपल्याकडे.
0: अगदी अगदी.
1: तर त्या म्हणीप्रमाणे आपण इतकं उथळ व्हायचं की इतकं सखोल व्हायचं की आपल्या सखोलतेतून बाकी येणाऱ्याला सुद्धा आपल्या ज्ञानातून त्यांच्या ज्ञानाच्या घागरी भरून नेता येतील की सखोलता आपल्याकडे असावी कुठल्याही ज्ञानाच्या संदर्भात. तर मला आजच्या विद्यार्थ्यांना नवोदित कीर्तनकारांना हा सल्ला द्यायला आवडेल की घाई करू नका, खूप मिळवण्याची घाई करू नका. जे मिळवलं आहे ते छान अभ्यास करून आत्मसात करा, पूर्णत्वास न्या, सिद्धत्वास न्या आणि आपोआप जशी जशी कला पुढे जात जाते तशी तशी ती प्रगल्भ होत जाते आणि ती प्रगल्भ झाली की आपोआप त्याला वजन प्राप्त.
0: मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठात बीए आणि एमए ह्या पदवी मिळत आहेत कीर्तन ह्या विषय घेऊन. तर ह्या व्यतिरिक्त अजून कुठले महाविद्यालय आहेत का की जिथे कीर्तनाच्या बाबतीतले शिक्षण दिलं जातं, शास्त्रशुद्ध शिक्षण?
1: महाविद्यालय पुष्कळ ठिकाणी आहेत. पुण्याला आहे, औरंगाबादला आहे, अकोल्याला आहे, नागपूरला आतापर्यंत होतं किंवा आता तिरुपती वगैरे त्या भागात सुद्धा कीर्तन महाविद्यालय आणि कीर्तन शिकवण्याकरता सुरुवात झालेली आहे विद्यापीठीय स्तरावर. पण ते सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित आहेत.
0: अच्छा.
1: म्हणजे अजून विद्यापीठांनी बाकी दुसऱ्या कुठल्याही कीर्तनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण विद्यापीठीय माध्यमातून सुरू केलेलं नाही संस्कृत विश्वविद्यालयाच्या व्यतिरिक्त.
0: अच्छा अच्छा. कीर्तन हे असं माध्यम आहे ज्याद्वारे अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन सुद्धा केलं जात आहे. तर आताचा काळ पाहता असे कुठले

0: विषय आहेत जे प्रामुख्याने कीर्तनाद्वारे आपल्याला मांडावेसे वाटतात?
1: आत्ताच्या काळानुसार जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सध्या ज्या ज्वलंत सामाजिक समस्या आपल्याला भेडसावत आहेत, मग त्यामध्ये स्वच्छतेची समस्या असेल किंवा वृक्ष लागवडीची समस्या असेल किंवा पाणी, आजकाल पाण्याची टंचाई आपण बघतो जागोजागी, तर अशा ज्या सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत तर ह्या सगळ्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून ह्याच्यावर कीर्तन सादरीकरण व्हावं. आणि मुख्यत्वे करून ज्यांनी स्वच्छता अभियाना संदर्भात किंवा पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात किंवा वृक्ष लागवडीविषयी असं काही ठोस काम केलेलं आहे अशांची चरित्र ह्या माध्यमातून मांडली जावीत. आता जसं मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये, धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात, त्यांच्या सायन्स कॉन्फरन्समध्ये त्यांनी समारोपाचं कीर्तन ठेवलं होतं माझं. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यांची मागणी अशी होती की एखादं मुलांना आवडेल असं चरित्र द्या. आणि गेले मी तेव्हा त्या सगळ्या तरुण मुला मुलींच्या चेहऱ्यावरचे भाव की आता कीर्तन म्हणजे नेमकं आपल्याला काय ऐकायला कसं, कारण कधीच कोणी ऐकलं नव्हतं. ज्यांनी ऐकलं होतं त्यांना कीर्तन म्हणजे जय जय राम कृष्ण हरी.
0: अगदी.
1: पण त्या सगळ्या मुलांसमोर मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं चरित्र ठेवलं आणि त्यांचं सगळं कार्य त्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गायन प्रकार त्यात घेऊन, मग पोवाडा असेल, कटाव असेल कीर्तनातले, तर ते सादर करून तर ते त्यांना इतकं अपील झालं, आवडलं. नंतर सगळ्यांनी, त्यांनी मला पुढची 4 वर्ष सलग तिथे बोलावलं आणि त्यांना आवडलं की म्हणजे ताई कीर्तन अशाही पद्धतीने होऊ शकतं हे आम्ही पहिल्यांदाच.
0: बरोबर.
1: म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपण जे समाजाला हवंय ते दिलं आणि त्यामुळे आताचे जे सामाजिक प्रश्न आहेत, आता समस्या आहेत, त्याच्यावर तोडगा काढणारं एखादं चरित्र जर ठेवलं तर ते विशेषत्वाने भावतं असं मला वाटतं. म्हणून असे सामाजिक विषय, राष्ट्रीय ऐतिहासिक विषय असे कीर्तनातून यायला हवेत.
0: आताचा हा काळ पाहता कीर्तन सादर करताना सादरीकरणात काही बदल अपेक्षित आहेत की पारंपरिक पद्धतीने जे कीर्तन आजवर होत आलं आहे तसंच होणं अपेक्षित आहे? कीर्तनकार म्हणून काय वाटतं तुम्हाला?
1: आता तसं तर जगाचा नियम असा आहे की जग हे बदलत राहणार आहे. जसं जसं ते पुढे पुढे जाणार आहे तसं तसं थोडाफार बदल सगळ्या. आता आपण हेच बघतो ना की आमच्या पिढीमध्ये आणि माझ्या मुलांच्या पिढीमध्ये याच्यात भरपूर फरक आहे. आत्ताची पिढी ही पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्याच पद्धतीने पुढे गेलेली पिढी आहे. तर असा प्रत्येक पिढ्यांपिढ्यांनुसार प्रत्येकच गोष्टीत बदल होणार आहे. अगदी प्राचीन म्हणजे जेव्हा देवर्षी नारदांनी किंवा संत तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी, नामदेव महाराजांनी जेव्हा कीर्तनाची सुरुवात केली तेव्हा जी कीर्तनाची पारंपरिक पद्धत होती ती जर आपण आजच्या काळात वापरतो म्हटलं तर तेव्हाचं कीर्तन फक्त एकतारीवर आणि मृदंगावर सादर केलं जायचं.
0: बरोबर.
1: ते आताच्या काळात शक्य नाही, कारण आताच्या काळात एकतारी हे वाद्यच आपल्याला दिसत नाही फारसं. मग हळूहळू पुढे जाता जाता त्या कीर्तनामध्ये मृदंगाच्या ऐवजी तबला आला, इकडे संवादिनी आली म्हणजे पेटी आली. मग आत्ताच्या काळात, अलीकडच्या काळात आलो आपण 90-95 नंतर, तर आता कीर्तनात सगळी पाश्चात्य वाद्य सुद्धा यायला लागली आहे. कीबोर्ड वाजवला जातो, ऑक्टोपॅड वाजवला जातो. तर असे पिढीनुसार आणि काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. पण शेवटी असं आहे की जुनं ते संपूर्णपणे आपल्याला टाकूनही देता येत नाही, जुनं ते सोनं. म्हणून जुनं आणि नव्याची योग्य सांगड घालून, योग्य तो बरोबर बदल करून जर ती कला किंवा भक्ती आपण योग्य पद्धतीने पुढे नेली तर ती त्या त्या पिढीला आवडण्याकरता आणि त्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याकरता खूप छान होईल असं मला वाटतं.
0: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
1: आजची तरुण पिढी ही आता मी बोलले तसं पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळताना दिसते आपल्याला. आणि त्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की आता विश्वविद्यालयाने ही जी कीर्तनशास्त्र पदवी किंवा पदविका सुरू केलेली आहे त्या माध्यमातून ती पदविका किंवा ती पदवी प्राप्त केल्यानंतर कीर्तनाच्या क्षेत्रात सुद्धा व्यावसायिक पद्धतीने आपण विचार करू शकतो. त्यामुळे तरुणांना मी हा संदेश नक्की मला द्यायला आवडेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभ्यासक्रमाकडे सुद्धा वळावं आणि विश्वविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा मोठ्या प्रमाणावर त्यांनी लाभ घ्यावा.
0: अगदी.
1: आणि तरुणांनी, तशीच तरुण पिढी इकडे कमी वळते, कारण आपलं आता आजकाल एक मोठा विषय असा आपल्याला दिसतो डोळ्यांनी की आपलं जे आहे ते सगळं वाईट आहे आणि दुसऱ्यांचं जे आहे ते सगळं चांगलं आहे, पण असं नाही आहे. म्हणजे जेव्हा की आपली भारतीय संस्कृती ही सगळ्या पद्धतीने गुणात्मक आहे आणि गुणग्राहक आहे,

असं आपण म्हणतो आणि म्हणायला हवं. त्यामुळे माझा सगळ्या तरुणाईला हा संदेश आहे की त्यांनी कीर्तनाकडे वळावं आणि तरुण पिढी कीर्तनाकडे वळावी ह्याकरता सगळ्या कीर्तनकारांनी सुद्धा प्रयत्नरत व्हावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी कीर्तनकार जर आपल्या पद्धतीने देत राहिला तर तरुणांना त्यांच्या पद्धतीने ते अपील होत नाही आणि मग जास्तीत जास्त तरुणांचं मत काय होतं की अरे कीर्तन म्हणजे काय, जय जयराम कृष्ण हरी आणि ते म्हणजे पुराण कथा असं. पण कीर्तनातही आपण आधुनिक

0: कीर्तन म्हणजे काय, जय जयराम कृष्ण हरी आणि ते म्हणजे पुराण कथा असं. पण कीर्तनातही आपण आधुनिक पद्धतीने आधुनिक पद्धतीचे विषय घेऊन तशी चरित्र घेऊन त्याची मांडणी करून ते शिकू शकतो आणि ते जगासमोर ठेवू शकतो. आजकाल तर कॉर्पोरेट कीर्तन किंवा मोठ्या यांनी म्हणजे आता असे कीर्तनातही अनेक प्रकार आलेले
1: आहेत.
0: मोठे मोठे इंजिनियर झालेले लोक सुद्धा कॉर्पोरेट कीर्तनाकडे वळतायत. आणि पीपीटीच्या माध्यमातून जसं आपण प्रेझेंटेशन आपलं एखाद्या विषयाचं देतो तशी पद्धत आता कीर्तनातही येऊ घातली आहे, आलेली आहे आणि ती आजच्या तरुण पिढीला खूप जास्त भावलेली आहे. तर त्यामुळे ह्या इकडे पण तरुणांनी यावं, कारण शिवाजी महाराज झाले, समर्थ रामदास स्वामी झाले, यांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून बिझनेस मॅनेजमेंट सांगितलं, कीर्तनाच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं.
1: बिलकुल.
0: मग हे सगळं आजच्या तरुण पिढीला जास्त आवश्यक आहे ना, कारण एवढं सगळं करत असताना आपण बघतो की इतकं सगळं हाताशी असून, इतके सगळे आपल्याला मार्ग सापडलेले असून मिळालेले असूनही ही तरुण पिढी झपाट्याने नैराश्याकडे किंवा डिप्रेशनकडे चाललेली आहे. एवढ्या तेवढ्या कारणाने ती आत्महत्या करते, एवढ्या एवढ्या कारणात काही घडतंय, एकमेकांचे जीव घेण्यावर लोक उठतायत. तर या काळामध्ये कीर्तन हे माध्यम इतकं प्रभावी आहे की ते सगळ्यात पहिले तर मन सशक्त करतं. एकदा मन सशक्त झालं की आपल्याला बाकी कुठल्या गोष्टी फारशा प्रयत्नपूर्वक कराव्या लागत नाहीत, त्या साधल्या जातात. त्यामुळे हा संदेश मी विशेषत्वानं देईन की कीर्तनाकडे वळा, कीर्तनाचा अभ्यास करा, कीर्तनाचा व्यासंग करा आणि कीर्तनाची आवड जोपासा.
1: क्या बात आहे, याहून उत्तम शेवट या मुलाखतीचा होऊ शकत नाही. खूपच छान संदेश तुम्ही जाता जाता आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांना दिला आणि नवीन आणि जुन्या गोष्टींची सांगड घालत तुम्ही जो काही प्रयत्न करताय कीर्तन शिकवण्याचा, सादर करण्याचा, तर येत्या काही वर्षात युवा पिढी अधिक संख्येने या क्षेत्राकडे वळेल यात काही शंकाच नाही. त्यामुळे तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं, कीर्तनाविषयी माहिती दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणी आपले खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेत कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार या आपल्या मैत्रिणीनं घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करू.

गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं आनंदी जोशी आणि कुणाल गांजावाला यांनी गायलेलं 1 2 3 4 या चित्रपटातलं सचिन अंधारे यांचं गीत संगीत होतं अमित राजे यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट सुखी संसाराची 12 सूत्रे, संगीत होतं आर डी बर्मन यांचं. याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. कामगार बंधू भगिनींनो, पावसाळा सुरू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनच सापांना मारण्याच्या घटना आणि सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरू झाला की सापांच्या बिळामध्ये पाणी साचतं आणि सुरक्षित जागेच्या शोधात साप मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणून या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता ही आपत्कालीन परिस्थिती सुरक्षितपणे हाताळण्याची माहिती घ्यायला हवी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे सर्पमित्र नितेश जाधव यांना. नितेश जाधव हे एनजे एनिमल रेस्क्यू सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 25 वर्षांपासून रेस्क्युअर म्हणून कार्यरत आहेत. नितेश जाधव, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: नितेश जाधव, आपण गेल्या 25 वर्षांपासून प्राणीमित्र म्हणून काम करत आहात, तर मला हे विचारायचं की हे एवढं धाडस तुमच्यामध्ये येण्याचं कारण काय, म्हणजे तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली?
1: ही प्रेरणा म्हणजे माझे जे वडिलांचे भाऊ होते मोठे, तर ते फॉरेस्ट मध्ये होते. ते आम्हाला घेऊन जायचे जंगलामध्ये फिरायला, किंवा बरेचसे काही अॅनिमल रेस्क्युअर जे लोक असायचे ते काही जखमी झालेले प्राण्यांना नीट करून सोडायचे, किंवा साप वगैरे पकडून आणायचे ते सोडायचे. मग तिथून मला त्या प्राण्यांबद्दल एक लगाव झाला आणि प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि तेव्हापासून मला ही त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली.
0: बरोबर.
1: मी ठरवलं की बाबा नाही, मला पण सापांना वाचवायचं, जे जखमी झालेले प्राणी आहे त्यांना वाचवायचं. तर मी तिथं हे काम करत गेलो. काम करत असताना तिथं संभाजीनगर मध्ये फॉरेस्टवाल्यांनी बोलवलं की बाबा तुमचं काम छान आहे, तर मला एक ओळखपत्र देण्यात आलं आणि ओळखपत्र देण्यात येऊन आम्ही तिथून पुढे ही कामाची सुरुवात केली.
0: तेव्हापासून
1: जॉईन झालो.

0: फार्मिंगला.
1: आता पावसाळा सुरू झाला आहे, तेव्हा पावसाळा सुरू होतो तर अशा वेळेला आपल्याला साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात, तर ह्याच्या मागचं कारण काय आहे? बरं,
0: कारण काय होते की ह्या पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस आला की त्यांच्या नळ्यामध्ये पाणी शिरतं आणि ते पाण्यामुळे काय करतात, ते वरती येतात. बाहेर आल्याच्या नंतर त्यांना एक सुरक्षित जागा शोधण्यासाठी ते इकडे तिकडे फिरत असतात. त्या टायमाला काय करतात, एखाद्या माणसांच्या कोणाच्या तरी नजरेस पडतात आणि ते आम्हाला कॉल करतात.
1: तर साधारण सापाच्या किती जाती असतील अशा?
0: तशा जर पाहिल्या तर 2000 पेक्षा जास्त जाती आहेत. तर विषारीमध्ये फक्त 4 ते 5च विषारी साप आढळतात. त्यामधून आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 प्रकारचे साप आढळतात विषारी. ते विषारी साप एक मनार आहे, घोणस आहे, फुरशी आहे आणि कोबरा नाग.
1: हे साधारण कुठल्या भागामध्ये आढळतात जास्त करून?
0: हे आपल्या सिटी एरियामध्ये जर म्हटलं तर एक कोबरा आणि रसल्स हे आढळतात. फुरशे आणि मन्यार हे थोडेसे डोंगर भाग आढळून आलेले आहे.
1: जेव्हा तुम्हाला कॉल येतो त्याच्यानंतर ते साप तुम्हाला त्या ठिकाणी सापडतात का? त्याच्यासाठी तुम्हाला
0: नाही, त्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतात मॅम. की पूर्ण कधी कधी काय होते की बऱ्याचशा लोकांच्या आजूबाजूला, घराच्या परिसराच्या आजूबाजूला स्क्रॅप पडलेलं असते, घाण असते. मग त्या घाणीमुळे काय होते की हे उंदीर येतात, मग उंदिरांना खाण्यासाठी हे साप येतात. हे साप आढळले की कुठेतरी लपून बसतात, तर मग त्याला शोधण्यामध्ये आम्हाला खूप वेळ जातो. कधी कधी तर ते असं होते की नळ्यामध्ये जाऊन बसतात, तर 2-3 तास आम्हाला त्यांना वेट करून त्यांना ते काढावं लागते, पाणी वगैरे सोडून त्यांना काढावं लागतं. मग तेव्हा ते रेस्क्यू करतो. त्यावेळेस ते ज्यांच्या शेतात किंवा ज्यांच्या घरामध्ये निघाला त्यावेळेस ते असं सुकून महसूस करतात की नाही बाबा हा साप पकडला, नाही तर माणसाच्या मनामध्ये खूप सारी भीती आहे मॅम.
1: नितेश, मग तुम्ही आजपर्यंत किती साप म्हणा किंवा किती प्राणी त्यांची तुम्ही सुटका केलेली आहे? बरं,
0: आतापर्यंत जरी म्हटलं तरी आमचं ऑन रेकॉर्ड आहे की आम्ही 5000 पेक्षा जास्त प्राण्यांना आणि स्नेकला वाचवलेलं आहे.
1: त्यात जास्त करून कोणकोणते प्राण्यांची सुटका तुम्ही केलेली आहे?
0: त्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही स्नेकला, त्यानंतर नीलगाय, हरिण, पक्ष्यांमध्ये घुबळ, त्यानंतर वटवाघूळ, बरेचसे काही पक्षी वगैरे, कोकिळा, हे यांना सगळ्यांना आम्ही रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये सोडतो.
1: पण एकूणच महाराष्ट्रामध्ये कोणकोणते विषारी साप सापडतात? बरं,
0: ऑल महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर मॅम एक 5 प्रकारचे साप आढळतात. ते म्हणजे मन्यार, फुरशे, घोणस आणि नाग आणि एक चापळा. हे साप आढळून येतात. बिनविषारी भरपूर आहे मॅम. जसं धामीन आहे महाराष्ट्रामध्ये, आपण धामन म्हणतो, तस्कर म्हणतो, ट्रिंकेट, असे वेगवेगळ्या प्रजातीचे साप आहेत. कुकरी आहे, सेलाटी वगैरे, हे सगळे बिनविषारी सापामध्ये आढळून येतात.
1: जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये साप निघतो त्यावेळेला नक्की त्यांनी आधी काय करावं की तुम्ही येईपर्यंत त्यांनी काय करणं अपेक्षित असतं?
0: आमचं अपेक्षा एवढीच असते की बाबा त्याच्यावरती तुम्ही प्रॉपर लक्ष ठेवा. लक्ष जर ठेवलं स्नेकवरती तर आम्ही त्याला व्यवस्थित पकडून त्याला आम्ही घेऊन जाऊ शकतो, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत. आणि बऱ्याचशा वेळेस काय होते की न लक्ष ठेवलं तर तो कुठेतरी मिस होतो, म्हणजे तो कुठेतरी जाऊन बसतो आणि तो आपल्याला शोधल्याने सुद्धा सापडत नाही. त्यावेळेस सोडून द्यावं लागतं. तो पुन्हा येण्याची चान्सेस असतात आणि पुन्हा येण्याचं ते भीतीच निर्माण होते ना. बाय चान्स आम्ही गेलो घरी किंवा रात्रीच्या वेळेस निघाला, आपण बरेचसे मुलं बाळ खेळत असतात किंवा रात्रीच्या वेळेस जर म्हटलं निघाला तर झोपलेले असतात, त्यावेळेस जर काही स्नेक बाईट वगैरे झाला तर खूप परेशानी होऊ शकते.
1: आणि लोकांमध्ये पण ती एक प्रकारची भीती
0: कायम राहते की हा बाबा आता तो पकडला नाही गेला, कधी आम्हाला दिसल का चावण, कधी काय होईल सांगता येत नाही.
1: तर आता ह्याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीला साप दिसलाय तर त्यांनी तो कसा ओळखावा की हा विषारी आहे की बिनविषारी आहे?
0: त्यासाठी तर जे 4 प्रजातीचे साप असतात ना मॅम, तर त्यांची ओळख अशी आहे की जो कोबरा असतो तो फन काढतो आणि जो मन्यार असतो त्याच्यावरती पूर्ण ब्लॅक असून त्याच्यावरती व्हाईट कलरचे टिपके टिपके असतात, तो पण एक ओळखायला सोपा आहे. त्यानंतर घोणस हा साप जो आहे त्याच्या पाठीवरती रुद्राक्ष असलेल्या अशी माळासारखी अशी डिझाईन असते, तोही ओळखता येतो. आणि यांची स्वभाव पण त्यांचा थोडा वेगळा आहे. कोबरा जर असेल तर कोबरा लगेच आपली मान वरती करून फन काढतो आणि स्वतः आपल्या समोर उभा राहतो,
1: न घाबरता.
0: हा हा हा, आपल्याला समोरच्याला घाबरवायचे प्रयत्न करतो. आणि जो फुरशे साप असतो तो स्वतःचं शरीर स्वतःला घासून असा करवतीसारखा आवाज करतो आणि तो छोटा असतो, आपल्या अंगठ्यासारखा साईज असतो आणि 1 ते 1.5 फुटापर्यंत त्याची लंबाई असते. हा बिग साईजचा जर असला तर. आणि त्यानंतर आपला रसल वायफर असा आहे की रसल वायफर असा एळा मारून बसतो, जर त्याच्या जवळ कोणी गेला ना तर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करून असा स्प्रिंग सारखा स्पीड करून असा आपल्याला लगेच जाऊन बाजूला होऊन जातो, असा त्याचा स्वभाव आहे. तर हे चारही जे विषारी साप आहे हे ओळखणं खूप सोपं आहे, फक्त त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जरी घेतली आपण.
1: आणि जेव्हा बिनविषारी साप असतात तर त्यांचे साधारण काय आहेत म्हणजे ओळखण्याची त्यांची लक्षणं?
0: बिनविषारी म्हटलं तर सर्व

0: साधारण तर आपल्या इथं संभाजीनगरमध्ये धामनच आढळतात जास्तीत जास्त. त्यानंतर तस्कर आहेत, ते तस्करचा साप जो असतो तो स्लो चालतो. त्यानंतर एक मांडूळ नावाचा साप आहे ज्याला दोन तोंडाचा साप म्हणतात, बरेचसे लोक त्याची तस्करी करतात. आता एक मागच्या वेळेसच आपल्या इथं एक केस अशी आढळून आलेली, तर एका मुलानी मांडूळाची तस्करी करताना त्या डिपार्टमेंटनी खूप छान एक सापळा रचला आणि त्याला रंगे हात पकडून घेतलं. त्याच्यावरती कारवाई झाली आणि आता तो हर्सूलमध्ये आहे.
1: मग आता समजा एखादा साप घरात आलाच आहे, तर त्यावेळेला त्या घरातल्या व्यक्तीने नेमकं आधी काय करावं?
0: जर घरात साप आलेलाच आहे तर त्यावेळेस तर सगळं प्रथम की सगळ्यांना घराच्या बाहेर काढायचं, जेणेकरून तो इकडे तिकडे जाऊन कोणाला बाईट करणार नाही. आणि त्याच्यावरती वॉश करायचं, जर अवेलेबल असन तर जवळच्याच कोणाला तरी बोलून प्राणीमित्राला किंवा सर्पमित्राला बोलवायला पाहिजे. नाही तर फायरवाले तर असतातच, फायरवालेची सुद्धा मदत घेतली तर ते मदत करतात. आणि लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तो मिस जर झाला तर
1: नंतरच्या वेळेस तो पळून गेल्यानंतर तुम्ही सुद्धा त्याला शोधणं अवघड.
0: बरोबर.
1: आपण बघतो की जेव्हा साप दिसतो तर लोक आधी घाबरूनच जातात आणि त्यांच्याकडनं काहीतरी चुका होतात, तर त्यांनी नेमक्या अशा काय चुका टाळाव्यात?
0: आता बरेचसे लोक काय करतात की कोणी शूटिंग घेण्यासाठी कोणी काठी घेऊन मारायला येतात, तर त्यावेळेस हे सगळं असं नाही केलं पाहिजे. बाय चान्स काय होते की तो एखाद्या कोपऱ्यामध्ये दळून बसला, त्याला एखादा फटका वगैरे लागला, म्हणजे तो जर इंजर्ड झाला आणि तो जाऊन बसला नळ्यामध्ये, पुन्हा आपण शोधला तर नाही सापडला, तर तो एक इंजर्ड असतो. इंजर्ड असल्यामुळं काय होतं की त्याला खूप त्रास होतो, त्रास झाल्यामुळं त्याच्या समोर जे भी काय आलं ना तो चावा घेतल्याशिवाय सोडणार नाही. तर तशा वेळी तेच केलं पाहिजे की बाबा त्याला न मारता सुरक्षितपणे वाचवा आणि स्वतःचाही जीव वाचवावा आणि त्याचाही जीव वाचवावा.
1: समजा एखाद्याला साप चावलाच तर तत्काळ आधी त्यांनी काय प्रथम उपचार करणं गरजेचं?
0: तर त्यांनी प्रथम उपचार हेच करायला पाहिजे मॅम की ब्लेट वगैरे न मारता. ब्लेडनी काय होते की बऱ्याच वेळेस नसा वगैरे कट होतात. बऱ्याच वेळेस काय होते की शेतामध्ये किंवा कुठं काम करत असताना हे साप असे डायरेक्ट येऊन तर काही चावा घेत नाहीत, हे कुठंतरी असे दळून बसलेले असतात. आपण काहीतरी वस्तू घेण्यासाठी किंवा ते त्यांच्या अंगावरचे जे कचरा वगैरे काही असेल ते काढण्यासाठी ज्यावेळेस जातो आपण हात टाकतो त्यावेळेस ते हाताला बाईट करू शकतात. शक्यतोवर तर पायाला किंवा हातालाच होतो. तर मग तशा वेळेस काय केलं पाहिजे, जर विषारी साप जर असेल तर तुम्हाला लगेच तो ओळखू येतो, आणि जर विषारी साप असलाच तर त्याचे सिम्पटम पण लगेच तुरंत एक दोन मिनिटात तुम्हाला लक्षात येतात.
1: की
0: ते सिम्पटम्स असे असतात मॅम की तुम्हाला बोबडी ओढणे, डोळ्यासमोर अंधारे येणे, आणि त्यामध्ये सापांचं जे विष असते ते पण वेगवेगळं असते. जसं जर नाग चावला तर हा नाग आपल्या माइंडवरती अटॅक करतो, त्याचं जे विष असते हे माइंडवरती अटॅक करते, आणि जो रसल वायफर असतो तो रसल वायफर आपल्या ब्लडवरती अटॅक करते, त्याचं जे विष आहे ते आपल्या रक्ताच्या जे गाठी वगैरे बनवायचं क्रिया करतात. तर अशा वेळेस तेच केलं पाहिजे की बाबा त्याला बाईट जर झाला, सर्वप्रथम उपचार म्हणजे त्याला वॉश करणं जिथं बाईट झाला. म्हणजे काय होते की या स्नेकच्या तोंडामध्ये खूप सारे बॅक्टेरिया वगैरे असतात, तर ते जर वॉश करून जर आपण तिथं त्याच्या 1 ते 2 इंचाच्या पाठीमागे जर आपण आवडपट्टी जर बांधली तर ते विष कमी प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जाते आणि आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रयत्न करावे. अशा वेळेस काय होते की स्वतःला खूप कंट्रोल करावं लागते, घाबरायचं बिलकुल नाही. जर आपण घाबरलो ना मॅम तर ज्या ठिकाणी आपण समजा 1-2 ची मोटर लावली त्या ठिकाणी 4 ची मोटर लागल्यासारखं आपलं ब्लड आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरून जाते. मग ते जेवढा फास्ट आपल्या शरीरामध्ये पसरण हे तेवढा आपल्याला लवकर त्रास होतो आणि लवकर आपण कोमात जाण्याचे पण चान्सेस असतात. त्यासाठी मी तर सगळ्यांना हे सांगणार आहे की स्नेक बाईट जर झाला तर न घाबरता पटकन तुम्ही जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे तुमचा उपचार 100% होतो. मृत्यू तर एवढा लवकर होत नाही, कारण त्याला कमीत कमी वेळ पूर्ण बॉडीमधून हे होण्यासाठी पूर्ण 3 तास लागतो मॅम. तर असं होत नाही, पण ताबडतोब जर म्हटलं तर जर तुम्ही हॉस्पिटलपर्यंत नाही गेले 1 तासाच्या आतमध्ये तर तुम्ही कोमात जाऊ शकता, ट्रीटमेंट वगैरे अवघड राहते. पण मी तर म्हणतो की सगळ्यांनी शुद्धीवर राहण्याचेच प्रयत्न करावं, स्वतःला कंट्रोल करूनच आपलं डोळे मिटू नये किंवा बोलत राहावं. कोणीतरी त्यांच्या सोबत असल्यावर त्यांना एक धीर द्यायचा की बाबा तुला काही होत नाही, तो बिनविषारी साप होता असं सांगून त्याला थोडस गोष्टींमध्ये गप्पांमध्ये त्याला हॉस्पिटलपर्यंत जर नेलं तर 100% तो बरा होतो. आणि मॅम असं मी याच्यामध्ये पण पाहिलेलं आहे बुकमध्ये, एका संशोधन करण्यासाठी एका जणाला ते स्नेक बाईट केला, तर ती स्नेक बाईट झाल्यानंतर बाबा आपल्या शरीरामध्ये काय चेंजेस होतात हे पाहण्यासाठी एक लॅबमध्ये त्यांनी
1: संशोधन केलं.
0: एका व्यक्तीला शिक्षा झाली होती फाशीची. फाशीची शिक्षा झालेली असताना त्याला म्हटलं की बाबा तुला आता फाशीची शिक्षा झाली, परंतु आम्ही तुला फाशी न देता तुला स्नेक बाईट करू. स्नेक बाईटनी तुझा मृत्यू 100% होतो. ऑलरेडी साप जर म्हटलं भीतात घाबरतात. आम्ही फाशी न देता तुला स्नेक बाईट करू.

0: किंवा साप चावूनच मारणार असं त्याला आदल्या दिवशी सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं, त्याला स्ट्रेचर वरती झोपवलं. झोपवल्यानंतर एक साप आणला आणि त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधून त्याला स्पर्श करायला लावलं की हे बघ हा साप आणलेला आहे, हा नाग आहे आणि आता हा नाग आम्ही तुला चावणार. त्यावेळेस काय केलं, झोपल्याच्या नंतर त्याला दोन टास्पिन लावल्या, दोन टास्पिन आणि त्याला महसूस केलं की बाबा आता तुला साप चावला. तशा केसेस मध्ये तो माणूस एक्सपायर तर झाला पण त्याच्या पोस्टमॉर्टम मध्ये असं निघालं की त्याच्या शरीरामध्ये त्याच्या माइंडनी ते विष तयार केलं. भीती एवढी त्रासदायक आहे की म्हणजे माणसाने जे विचार केले ना ते तुमच्या समोर येतात आणि तसं तुमचा बदलाव होतो तुमच्या शरीरामध्ये. फक्त तुम्ही तुमचा विचार स्ट्रॉंग पाहिजे की नाही मला काही होणार नाही, मी 100% बरा होईन. तर तुम्ही 100% बरा होता आणि हाच एक्सपिरियन्स स्वतः माझा आहे कारण मला स्वतःला स्नेक बाईट झाला होता. 2012 मधली गोष्ट आहे मॅम. चिकलठाणा MIDC मध्ये एक गट्टूची कंपनी होती, त्या गट्टूच्या कंपनीमध्ये मी कोबरा पकडला. कोबरा पकडल्याच्या नंतर त्याला मी बॅगमध्ये टाकलं. बॅगमध्ये टाकल्याच्या नंतर मी गोणी पकडतात ना जशी, ज्या ठिकाणी आपण त्याला बांधायचं आपल्याला त्या ठिकाणी मी त्याने हाताने पकडलेलं होतं आणि ती गोणी थोडीशी ट्रान्सफर होती म्हणजे त्याला दिसत होतं. तेवढ्या वेळात वरती येऊन कोबरा त्यांनी माझ्या हाताला बाईट केला. ज्या व्यक्तीने मला बोलवलं होतं तो अर्धा घाबरला, तो तिथेच त्याला घाम फुटायला लागला की आता या माणसाला साप चावला आता सगळं माझ्यावर येणार. पण मी त्याला म्हटलं की बाबा मला काही होत नाही, तू टेन्शन घेऊ नको. लगेच मग मी त्या कोबराला बांधून गोणीतच बांधून मी माझ्या डिक्कीमध्ये ठेवून दिलं सेफ. मी काय घाबरलो नाही काही नाही आणि लगेच मला ते सिम्टम्स चालू झाले की जसे माझ्या डोळ्यासमोर अंधार येणार, माझी बोबळी ओळाली आणि मला झोप येण्यासारखं होत होतं. तर त्यांनी त्यांच्या 2-व्हीलरवरती बसवलं आणि तिथं मला ऍडमिट केलं. फर्स्ट ट्रीटमेंट जे काय मेडिसिन होतं ते त्यांनी आणून दिलं. त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांना त्यांनीच कळवलं आणि ते सगळे आले. मग तिथून पुढे माझी ट्रीटमेंट चालू केली मॅम. तर मग मी 2 दिवस कोमात होतो तर मी कोमातून बाहेर आलेला माणूस आहे आणि हे सगळं प्राण्यांच्याच आशीर्वाद मी समजतो. कोणाला तरी वाचवलं, कुठल्या तरी प्राण्यांना म्हणा म्हणून माझा सुद्धा जीव वाचला.
1: मग आता हे साप चावल्यानंतर प्रथमोपचार करणं तर गरजेचं आहे, पण काय गोष्टी अशा आहेत की ज्या करू नयेत?
0: साप चावल्यानंतर जसं TV वर दाखवतात की त्याला ज्या ठिकाणी साप चावला त्या ठिकाणी लोक तोंडाने ओळायचे प्रयत्न करतात किंवा ब्लेड जास्त मारायचे प्रयत्न करतात, जडीबुटी आणा किंवा हा पाला लावा ते लावा असं न काही करता तुम्ही जर हॉस्पिटल पर्यंत जाण्याचे प्रयत्न केले तर 100% त्या व्यक्तीचा जीव वाचतो.
1: पूर्वीच्या काळी हे सगळ्या गोष्टी घडत होत्या कारण त्यांना त्या सगळ्या झाडपाल्यांची
0: माहिती होती. बरोबर,
1: आपण ह्या गोष्टी
0: टाळणं गरजेचं आहे. आणि बरेचसे लोक काय करतात, या बाबा जोडण्या तो बाबा झाडपूस देतो आणि ते सापाचं विष उतरते, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत.
1: पण नितेश, तुम्ही आतापर्यंत खूप प्राणी वाचवलेले आहात. तुमच्या रेस्क्यू मधले सगळ्यात आव्हानात्मक म्हणा असा रेस्क्यू तुमचा की जो खूप तुमच्या स्मरणात राहिला आहे त्याच्याबद्दल काय सांगा?
0: आम्हाला तर तसं जर एक दोन कॉल होते, एक तर हरणीचा कॉल होता, विहिरीत पडलेली हरण होती. त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की आमच्याकडे काही साधन वगैरे नव्हतं. बऱ्याच वेळेस असं होतं ना की आम्ही बाहेर असतो, कॉल आला तर आम्हाला जाणं गरजेचं असते. तर मग आमच्याकडे काही साधन नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या हरणीला काढण्यासाठी खूप आम्हाला मेहनत करावी लागली. एक नीलगाय सुद्धा होती, फसलेली होती चिखलामध्ये, तर तिथं फक्त माणसालाच जाता येत होतं आणि ते पण एका साईडनं जाता येत होतं, दुसऱ्या साईडनं बिलकुल दलदल होती. तिथं अक्षरशः JCP सुद्धा जात नव्हता ना क्रेन जात होती, एवढं अवघड जागेवरून आम्हाला ते नीलगायला काढावं लागलं. आम्ही काढला आणि तिला व्यवस्थितपणे रेस्क्यू करून आम्ही ट्रीटमेंट घेऊन तिला जंगलात तिच्या आदिवासामध्ये सोडून दिलं. तो एक एक्सपिरियन्स आम्हाला खूप जास्त हे होता. बाजूला उभे राहिलो आणि ते बघत होती, बघून आम्हाला म्हणजे असं म्हणत होती की बाबा तुमचा सगळ्यांचा धन्यवाद की मला सुखरूप त्या चिखलातून बाहेर काढलं आणि आता मला माझ्या आदिवासामध्ये आणून सोडलं. तर तशा वेळेस बरेचसे अॅग्रेसिव्ह सुद्धा ॲनिमल जे असतात ना मॅम की ते आपल्याला एक धन्यवाद करण्यासाठी थांबतात आणि बघतात सगळीकडे आणि नंतर मग त्यांचा प्रवास सुरुवात करतात.
1: ज्यांना तुम्ही वाचवले त्या प्राण्यांनी उलटा तुमच्या
0: कधी नाही, आतापर्यंत तर माझ्यासोबत कधी असं झालेलं नाही.
1: त्यांच्यामध्ये सुद्धा
0: हे राहतात प्रेमभाव 100%. हो मॅम,
1: प्राणी निवासाच्या ठिकाणी सोडायचं असतं, तुम्ही त्यांना नेमकं सोडतात कुठे?
0: सोडायचं तेच त्यांच्या आदिवासामध्ये, म्हणजे जसं फॉरेस्ट एरिया असतो की त्यांनी जसं सांगितलेलं असतं, तुम्ही गौतळा अभयारण्य झालं, जसं की सारोळा झालं, त्या ठिकाणी आपण त्यांना रिलीज करतो. इथले जे कोणी RFO किंवा राऊंडर ऑफिसर असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्यांना ते रिलीज करावं लागतात. सापांना जसं की जंगलामध्ये ज्या ठिकाणी आजूबाजूला कोणी गाव वगैरे नाही आहे त्या ठिकाणी त्यांना आपण रिलीज करतो, म्हणजे जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास सोपा जाईल. म्हणजे कोणी मारणार पण नाही आणि त्यांना खाद्य सुद्धा उपलब्ध होईल, पाणी उपलब्ध होईल, अशा जागेवर आपण त्यांना रिलीज करतो, साप असो किंवा इतर कोणतलाही अॅनिमल असो.
1: नितेश जाधव, तुम्ही आज 25 वर्षापासून हे काम करताय, वन्यजीव संरक्षणाचं महत्व तुमच्या दृष्टीने काय आहे, काय सांगाल त्याबद्दल?
0: आधी बरेचसे राजे महाराजे वाघाची शिकार करायचे, त्यांचे

0: पाखं, त्यांची स्किन हे ते, तर त्याच्यावर कुठेतरी एक असा कंट्रोल झाला. करणारे लोक खूप तस्करी करतात. आता हत्तीचे दात सुद्धा विकले जातात, वाघाचे नख सुद्धा विकले जातात, मोराचे पंख. आता हे मोराचे पंख म्हणजे ओरिजिनलच आहे ना मॅम. जरी हे मार्केटमध्ये विकायला येतात तर कुठेतरी मोर पकडून त्यांची कत्तल करूनच हे मार्केटमध्ये आलेले असतात ना. काय होते की बऱ्याच वेळेस सगळं काही गव्हर्नमेंटच नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला सुद्धा, जसे की आम्ही अॅनिमल रेस्क्युअर आहे, आम्ही सुद्धा त्याला कुठेतरी मार्गदर्शन करतो की बाबा मोरांना न मारलं पाहिजे, प्राण्यांना वाचवलं पाहिजे, झाडं तोडले नाही पाहिजे, झाडं लावले पाहिजे, त्यापासून काय फायदे होतात, काय नुकसान होते हेही आम्ही त्यांना सांगत असतो. तर हे सगळी चांगली गोष्ट आहे की जे कायद्यामध्ये बसलेलं आहे त्याच्यावर थोडस आम्हाला हे करता येतं. आता मागच्या याच्यामध्ये पाहिलं तुम्ही, उन्हाळा खूप जास्त टेम्परेचर होतो, कशामुळे होते की आपली झाडं तोंड हे थांबली पाहिजे, कुठेतरी झाडं लावले पाहिजे. आता आज 100-100 वर्षाचे झाडं तोड होते, कोणी लावत नाही झाडं. वातावरण आहे हे चेंज होऊन जाते ना, की जसं पाऊस वेळेवर येत नाही, ऊन टेम्परेचर खूप जास्त होते, मग ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. जमीन कमी आणि कॉन्क्रिटिंग जास्त होऊ लागली, बरेचसे डोंगर भाग तोडायला लागले, बरेचसे अॅनिमलांना जागा शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरावं लागते, भटकावं लागते, त्यावेळेस पण ते अॅनिमल गावामध्ये हा येतात, ओळायला लागलेत.
1: आज तुम्ही सर्पमित्र म्हणा किंवा प्राणी मित्र म्हणून जेव्हा हे काम करताय, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काळजी घेणं काय आहे आणि याच्यासाठी काय प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं?
0: सर्पमित्र म्हणून खूप झालेले आहे, आणि सर्पमित्र म्हणजे तुमचा एक पहिला पाऊल आहे. ज्या ठिकाणी खूप तुम्हाला रिस्क वाटते त्या ठिकाणी रिस्क न घेता तुम्ही इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केला पाहिजे. जसं की सर्पमित्र जर असेल तर त्याने टॉंग घेतली पाहिजे, हुक घेतली पाहिजे, हँड ग्लोव्ह वापरले पाहिजे, पायात शूज असला पाहिजे प्रॉपर, आणि तेव्हा स्नेक असो किंवा कुठलाही अॅनिमल असो त्याला रेस्क्यू केलं पाहिजे. नाहीतर काय होईल की तो साप पकडायला गेला, आता स्टन वगैरे करतात तर बऱ्याच वेळेस त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण तशा वेळेस काय होते की तुम्ही स्वतः तर जीवाने जाणार, पण तुमच्या मागची जे फॅमिली आहे, जसे तुमचे मुलं झाले, आई वडील झाले, यांनी काय करायला पाहिजे मग नंतर, त्यांचा विचार सुद्धा करून तुम्ही ह्या क्षेत्रात उतरायला पाहिजे आणि प्रॉपर अभ्यास करूनच तुम्ही हे काम करायला पाहिजे.
1: भविष्यात याची जनजागृती करण्यासाठी तुमचं काही नियोजन आहे का?
0: भविष्यामध्ये जनजागृती करण्यासाठी हेच आम्ही प्रत्येक वेळेस, मी ज्या ठिकाणी जातो इतर राज्यामध्ये सुद्धा गेलो तर मी त्यांना सांगतो की बाबा झाडे वाचवा, झाडे लावा, प्राण्यांना वाचवा, प्राण्यांना जीव लावा. तर हे सगळं आम्ही करत असतो. निसर्ग वाचला म्हणजे आपण वाचणार. तर मग आमचा इथून पुढचा ही प्रवास तोच राहील की आम्ही, आम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं आम्ही प्राण्यांना वाचवणार आणि पर्यावरण वाचवणार. हो,
1: तर मग ह्या क्षेत्रामध्ये आणखीन कोणी तरुण येऊ इच्छितील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सर्वप्रथम मला हेच म्हणायचं की साप पकडायला जर यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होते की बिनविषारी साप म्हणून विषारी सापांना हाताळतो माणूस आणि त्याचा जीव गमावा लागतो. मग त्यामुळं मी सगळ्यांना हेच म्हणणार आहे की बाबा तुम्ही त्याच्याबद्दल पहिले अभ्यास करा, अभ्यास करूनच मग त्या स्नेकला तुम्ही पकडण्याचे प्रयत्न करा. इतर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा तेच, मग लेपटला जरी तुम्हाला रेस्क्यूला जायचं असेल तर लेपटसाठी सुद्धा एक सेफ्टी ड्रेस येतो, शूज येतात, हेल्मेट, जॉकेट, ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे डिपार्टमेंट तुम्हाला सपोर्ट करते त्याबद्दल. हे सपोर्ट घेऊनच तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही उतरायला पाहिजे, मला तरी हे सांगायचंय. प्राणी मित्र म्हणून मी हे सांगणार की बाबा आता झाडं लावा किंवा झाडं तोडी थांबवा. एखादा प्राणी जर तुम्हाला आढळून आला तर तुम्हाला नाही वाचवता आला तर कुठल्या तरी एखाद्या प्राण्यांना मित्रांना बोलवा आणि त्याला ते वाचवण्याची एक संधी द्या. आज गिद्ध संपलेले आहे, आज तर ते एक सफाई कामगार म्हणून होते. तर हे जे मेलेले जनावर असायचे हे ते खाऊन त्यांना पूर्ण नष्ट करून टाकायचे. पण आज तुम्ही बघताय की डॉग्स, कॅट, रानडुकर हे मरून पडलेले असतात, त्यांना साईटला सुद्धा कोणी करत नाही मॅम. आणि त्यांना सफाई कामगार आहेच नाही, पक्षी हे त्यांना घेऊन खायचे, त्यांचंही पोट भरायचं आणि आपल्या सृष्टीसाठी सुद्धा ते एक सफाई कामगार म्हणून होते, हे नष्ट झालेले. मग असं एक एक जर प्रजाती नष्ट होत गेली तर मग आपलं काय होईल, निसर्गाचं काय संतुलन बिघडून जाईल. तर त्यासाठी कुठेतरी सगळ्यांनी हे एक संकलन केलं पाहिजे, बचाव केला पाहिजे,
1: ही निसर्गाची साखळी आपण जपली पाहिजे.
0: हो मॅम.
1: रितेश जाधव, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना प्राणी मित्र म्हणून खूप छान प्राण्यांचं संरक्षण कसं करणं गरजेचं आहे याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बरं तर कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार ही छत्रपती.

मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलं होतं. संगीतकार मंदार आपटे. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 7 वाजता. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

प्रतीक्षित आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे, मात्र पाऊस नाही, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हंगामात राज्यातल्या सरासरी 1,57,00,000 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजे केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र 60% जातं. खरीपात भाताची 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37,60,00,000 टन अन्नधान्य आणि 37,70,00,000 टन फलोत्पादन केल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. खेत बचाओ अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1,00,000 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यातल्या 94% जाती हवामान बदलाला तोंड द्यायला सक्षम आहेत आणि 29 जाती पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला केली आहे. सातत्यानं विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. त्यात टप्प्याटप्प्यानं सुधारणा राबवल्या जाव्यात यावर त्यांनी भर दिला. यानंतर काँग्रेसनं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं. तरी एमपीएससीच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीनंच व्हाव्यात या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. राज्यातल्या लोकायुक्तांमध्ये गेल्या वर्षाखेर 4,080 प्रकरणं प्रलंबित आहेत. 2025 एकूण 8,965 पैकी 4,885 प्रकरणं निकाली काढल्याचा अहवाल लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना नुकताच सादर केला. वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 8,547 नवीन तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी 3,869 तक्रारी विविध कारणांमुळे नोंदवल्या नाहीत असंही अहवालात नमूद केलं आहे. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातला डेटा किती कालावधीसाठी जतन केला जातो याचा अहवाल सादर करण्यासाठी तथ्यशोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. एका फौजदारी रीट याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. याचिकाकर्त्यानं घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली होती, मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ चित्रण ठेवत नसल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. राज्याच्या मुख्य सचिवांनी यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची क्षमता वाढवण्याविषयी हमी दिली होती असं नमूद करत या विषयाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGMA नं एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मुंबासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते, त्यातल्या एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्याची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची एमपीएससीला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुस समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या

0: असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी डीजीएमएला सांगितलं आहे. वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये काल झालेल्या वादामुळे 3 जण जखमी झाले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार झाला. या तिघांना सायन रुग्णालयात दाखल केलं असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव गाडीची झडक बसून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा काल रात्री बारामतीत मृत्यू झाला. कर्जत आणि लोणावळा रेल्वेमार्गावरची दुसरी मार्गिका पूर्ववत झाल्यामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा पूर्ववत झाली असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. त्यामुळे डेक्कन इंटरसिटी या गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील, तर सिद्धेश्वर उद्यान महालक्ष्मी या गाड्या उद्यापासून सुरू होतील. आषाढी यात्रेसाठी यंदा पंढरपूर आणि पालखी मार्गात 5G वॉकीटॉकी, QR कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाविकांची संख्या मोजली जाणार आहे. यामुळे गर्दीचं अचूक व्यवस्थापन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करायला मदत होईल. ड्रोन कॅमेरे, वॉचटॉवर, बॉम्बशोधक आणि नाशक पथकं तसंच सुमारे 350 CCTV कॅमेरे सतत परिस्थितीवर नजर ठेवतील. यंदा प्रथमच तात्पुरती बसस्थानकं, वाहनतळ आणि महत्वाच्या ठिकाणी QR कोड लावण्यात येणार आहेत. या कोडद्वारे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा नदी, 65 एकर दर्शन परिसर, वाहनतळ, दर्शन रांग आणि इतर महत्वाच्या सुविधांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नातेपुते इथं आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजमध्ये दाखल झाल्यापासून संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. पंढरपूरकडे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्यापासून शहरात येणाऱ्या जड वाहनांवर तात्पुरती बंदी घातली जाईल. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 21व्या षटकात 3 बाद 111 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 31, रोहित शर्मा 26 आणि ईशान किशन 1 धाव काढून बाद झाले. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत काल गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. 2 गटांमधल्या जुन्या वादाचं हिंसेत रुपांतर झाल्यानं हा वाद झाला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे, तर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं कांदिवली इथल्या 12 खोल्यांमधून 558 लिटर भेसळयुक्त दूध काल जप्त केलं. तपासादरम्यान 2 नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये दूषित पाणी मिसळलं जात असल्याचं तसंच ते दूध ग्राहकांना पुरवलं जात असल्याचं उघड झालं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची MPSCला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता।
2: श्रोते हो रविवारी 19 जुलैला 12:00 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲप

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली। याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, लाभ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेनं अपेक्षित उपाययोजनांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत। श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी

0: राज्य मंत्रिमंडळानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने यापूर्वीच्या अनेक अटीही शिथिल केल्या आहेत. या अंतर्गत याआधीची 50,000 रुपयांच्या लाभाच्या मर्यादेची अट शिथिल करून 2,00,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. सरकारच्या या सुधारित निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56,00,000 शेतकरी बांधवांना 36,585 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. त्या अनुषंगानेच या योजनेचं अटी शिथिल केल्यानंतरचं स्वरूप आणि अंमलबजावणीविषयी अधिक सांगतायत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे.
1: महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे आणि नुकतंच 2 जूनच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परत फेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000 आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात 2,00,000 कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत वाटप झालेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर झालेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000 असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. परंतु या योजनेची रक्कम 2,00,000 जास्त असेल तर त्या 2,00,000 वर्षी रक्कम संबंधित शेतकऱ्याने भरल्यानंतर 2,00,000 लाभ त्यांना या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेर पुनर्गठन यांची थकलेल्या हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम अगोदर फक्त 50,000 पर्यंत आपण लाभ देत होतो ती रक्कम 2,00,000 रुपयापर्यंत वाढवलेली आहे. जवळजवळ 11.58 लाख शेतकऱ्यांना असा लाभ होणार आहे आणि यामुळे शासनावरती 4,683 कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला जवळजवळ 56,00,000 शेतकऱ्यांना मिळून 36,585 कोटी रुपये तरतूद लागणार होती ती आता वाढून 4,643 कोटी रुपये वाढीव रक्कम लागणार आहेत आणि ती रक्कम 36,585 कोटीवरनं 41,268 कोटी रुपये होणार आहे. तर यामुळे अधिकच्या 11.58 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ जो अगोदर फक्त 50,000 रुपयापर्यंत देणार होतो तो लाभ त्यांना आता 2,00,000 रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफी 2017-2019 नंतर ही 2026 ही खूप मोठी कर्जमाफीची योजना आहे आणि यामुळे मला वाटतं की सर्वच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल आणि अधिकतम शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये ओटीएस योजनेचा देखील अंतर्भाव आहे. 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे एक किंवा अनेक बँक सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम 2,00,000 जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2,00,000 जास्त असलेल्या थकीत रकमेची बँकेस पब्लिक संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल आणि ही परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळचा समझोता म्हणून 2,00,000 रकमेचा लाभ या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये देण्यात येणार आहे.
0: श्रोते हो, या ऐतिहासिक योजनेअंतर्गत अटी शिथिल केल्यामुळे यापूर्वी पात्र नसलेले अनेक शेतकरीही कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरीही त्याचा समांतरपणे लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी होणारच आहे. या कर्जमाफीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आपला शेती व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी थेट हातभार लागणार असून बँकांकडून नव्याने संस्थात्मक पीक कर्ज मिळण्याचे मार्गही मोकळे होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या सर्वात मोठ्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा आणि योजनेच्या अंमलबजावणीविषयीच्या अपेक्षांबद्दल बोलताहेत कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील.
2: राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. काही लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमधनं मागणी होत होती की या कर्जमाफीचे जे काही अटी आणि शर्ती निकष जे आहेत त्यामध्ये शिथिलता आणावी. याच्यामध्ये एक मुख्य अट होती अशी की 2019 ला राज्य सरकारने महात्मा गांधी कर्जमुक्ती योजना आणली होती. तर या योजनेमध्ये

0: सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली होती. त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्जमाफी द्यायची आहे की नाही याच्यामध्ये बराच खल झाला आणि त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारनं निर्णय घेतला होता. मात्र खरं तर तेच शेतकरी होते जे शेतकरी आताही थकबाकीदार आहेत. मग या शेतकऱ्यांच्यावर अन्याय का असं झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं. आणि त्या संदर्भातला कालच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला की या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ. खरं तर हा दिलासादायक निर्णय आहे, कारण बहुतांश शेतकरी जे 2017 पात्र होते ते 2019 कर्जमाफीमध्येही पात्र झाले आणि आता जे शेतकरी थकबाकीदार आहेत ते सुद्धा 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेच होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी या कक्षेच्या बाहेर जात होते. राज्य सरकारने घेतलेला हा जो निर्णय आहे तो उत्तम आहे, जेणेकरून याच्यामध्ये बहुतांश शेतकरी समाविष्ट केले जातील. खरं तर या दोन्ही योजनांमध्ये साधारणतः 20 ते 22 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे प्रत्येकी. मात्र या योजनेमध्ये राज्य सरकारने घोषित केले आहे की 37,000 कोटींची आणि 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी किंवा लाभ देणारी ही योजना आहे. मला वाटतं की आतापर्यंतची सर्वात मोठी योजना आहे आणि राज्य सरकारची सुद्धा कसोटी आहे. राज्य सरकारनं ही जी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना जी आणलेली आहे राज्याच्या पातळीवरची, त्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तर ते कर्ज त्यांनी वरची रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर त्यांना 2 लाखाचा लाभ देणार आहे. आता या कर्जमाफीची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकांची आहे, तशी सहकार खात्याची आहे आणि ज्या बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा करणार आहेत त्या बँकांची खरी कसोटी आता सुरू झालेली आहे, कारण आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांसाठी पैसे लागतात. तर हे पैसे उपलब्ध होण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं आणि ही कर्जाची प्रक्रिया आता सुरू करणं हे बँकांसमोरचं मोठं आव्हान आहे. खरं तर जुलै एंड पर्यंत ही कर्जमाफी इम्प्लिमेंट होईल असं दिसतंय आणि बँकांनी गरजू शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची नीट यादी, म्हणजे याच्यामध्ये 2-3 योजना आहेत. एक आहे ओटीएस, जे 2 लाखाच्या वरचे कर्जदार आहेत त्या कर्जदारांना त्यांची वरची रक्कम भरून घेणं आणि त्यांना लाभ देणं. दुसरं आहे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी, जे 2 लाखाच्या आतमध्ये कर्जदार शेतकरी आहेत त्यांना त्याचा लाभ देणं. आणि दुसरं जे नियमित परतफेड करतात त्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मागील वर्षी खरीपामध्ये जे घेतलेलं कर्ज होतं ते भरण्याची अट राज्य सरकारनं आधीच्या निर्णयामध्ये घातली होती, मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती जी अट शिथिल केलेली आहे. त्यामुळं प्रोत्साहनपर लाभ जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल असं दिसतंय. प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की तुम्ही कर्ज भरता, म्हणजे एकीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करता आणि आम्ही नियमित कर्ज भरतो तर आमची काय चूक आहे असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी की तुमची कोणतीही चूक नाही, तुम्ही नियमित भरता तर तुम्हाला प्रोत्साहन राज्य सरकारकडून हे देण्यात येत आहे म्हणून ही योजना दिलेली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये घेतलेलं कर्ज भरण्याची जी अट घालण्यात आली होती ती अट म्हणजे मागील कोणत्याही म्हणजे 3 पैकी 2 वर्षांमध्ये जर कर्ज नियमित भरला असेल तर त्याला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आणि या 2 घोषणांच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेच्या कक्षेत येईल आणि त्यामुळं राज्य सरकारने सांगितलेला 56 लाखांचा आकडा वास्तविक राज्य सरकारचे आकडे सांगतं तिथपर्यंत पोहोचणं कठीण असतं, पण कदाचित या 2 घोषणांच्यामुळे हा आकडा साध्य करणं सरकारला सोपं जाईल असं वाटतंय.
1: श्रोते हो, केवळ तात्पुरती कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत त्यांच्या कर्जमुक्तीसाठी पावलं उचलणं तितकंच गरजेचं आहे. या दृष्टीनंच शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा एक सकारात्मक पाऊल ठरलं आहे. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून पूर्ण मुक्ती करण्याकरताही सक्षम पीक विमा व्यवस्था, हमीभाव आणि खरेदीची हमी, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता आणि कृषी पतपुरवठा संस्थांचं सक्षमीकरण अशा व्यापक पातळीवरच्या उपाययोजनांची गरजही आहेच. त्याचविषयी कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेलं मत आता ऐकूया.
0: शेतकरी कर्जबाजारी का होतो याची छोटी कारणं असतात. म्हणजे जसा एखादा नोकरदार आपलं घर चालवण्यासाठी त्याच्या पगारावरती अवलंबून असतो, तसा शेतकरी त्याचं घर चालवण्यासाठी त्याच्या शेतीवर अवलंबून असतो. आणि शेती हा व्यवसाय असा आहे की त्याच्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला उत्पादन मिळेलच असं नाही. तर अशा वेळी आपल्याला शाश्वत शेती हा एकमेव उपाय आहे. तुम्हाला जे लागतं ते तुमच्या शेतीमध्ये टिकलं पाहिजे, म्हणजे तुमचं बाजारपेठेवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे जास्त खर्चिक शेती होण्यापाठीमागे शेतकऱ्याची जी शेती आहे ती खर्चिक होण्यापाठीमागचं कारण असं आहे की सध्या यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला परवडतं असं नाही. आपल्याकडे लँड होल्डिंग म्हणजे जमिनीची धारण क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या आपल्या राज्यामध्ये 90% वर

0: आणि एवढी छोटी छोटी सिटी असल्यानंतर त्याच्यामध्ये यांत्रिकरण करता येत नाही आणि अलीकडे मांगविहिरीची कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा आहे आणि हा तुटवडा असल्यामुळं शेतीमध्ये प्रचंड खर्च वाढलेला आहे. असं जरी असलं तरी शेती पिकते, शेतकरी पिकवत असतो आणि अशा शेतकऱ्यांना शाश्वत शेती त्यांना जरी केली तरी त्याच्या शेतीला शाश्वत हमी भाव जो म्हणतो तो दिला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आपल्याकडे नाफेड कापूस खरेदी करतं, नाफेड सोयाबीन खरेदी करतं, नाफेड हरभरा खरेदी करतं, तूर खरेदी करतं. मात्र या खरेदीमध्ये बाजारभाव आणि नाफेडचा हमी भाव याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. ही सगळी यंत्रणा व्यापाऱ्यांच्या ताब्यात असते आणि सरकारनं जर आपल्यावरचा दबाव कमी करायचा असेल तर पहिल्यांदा ही जी चाकळी आहे हे मोडून काढलं पाहिजे. सध्या आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. ही पीक विमा योजना काय आहे तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास त्याला विमा मिळेल. मात्र राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना आणली, त्याच्यामध्ये केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आपण त्याला भरपाई देतो. वास्तविक आपल्याकडे हवामान बदलाचा इतका मोठा फटका बसतोय शेतकऱ्यांना आणि यावर आधारित काही जे ट्रिगर आहेत ते राज्य सरकारनं लागू केले तर राज्य सरकारवरचा दबाव कमी होईल, शेतकऱ्याला पीक विमा कंपन्या भरपाई देतील. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना नीट पतपुरवठा झाला पाहिजे. आपल्याकडे 2022 ते 2026 या काळांमध्ये सहकारी राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण विकास बँकांच्या कर्ज देणारे कर्जदार शेतकरी होते त्यांच्यामध्ये 18 लाखाची घट झालेली आहे. तर ही घट अतिशय चिंताजनक आहे. हे शेतकरी कर्ज घेत होते परंतु ते सध्या आपल्या बँकिंग प्रणालीमध्ये नाही आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ ते कुठं वळलेत, हे वळलेले आहेत सावकारांच्याकडे आणि सावकारी पास त्यांच्या भोवती पडलेला आहे आणि या व्यक्तींना कायद्यानं चालणारी बँकिंग प्रणाली आहे त्या बँकिंग प्रणालीमध्ये त्यांना आणण्याची गरज आहे. आणि ही बँकिंग प्रणाली सक्षम करण्यासाठी आपल्याला शेतकरी नियमित पतपुरवठा करणं, त्याची वसुली नीट होणं आणि ही वसुली नीट होण्यासाठी मूळ मुद्दा आहे की त्याच्या शेतमालाला नीट भाव मिळणं आणि ही व्यवस्था जो आपण बळकट करणार नाही तोपर्यंत बँकिंग प्रणाली बळकट होणार नाही आणि तसा शेतकरी सुद्धा बळकट होणार नाही. आणि हे बळकट करायचं असेल तर आपल्याला कृषी सहकार पणन जलसंपदा विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभाग या विभागांची मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एका कार्यक्रमामध्ये मुंबईतला सांगितलं की जुनी वीज बिलं जी आहेत ती आपण माफ करू. खरं तर वीज बिलं माफ करण्याचा हा त्यांचा निर्णय स्तुत्य आहे आणि कौतुकास्पद आहे. याआधी त्यांनी 7.5 हॉर्स पॉवरच्या आतमध्ये ज्यांची मोटर्स आहेत किंवा त्यांची लोड आहे तर त्याची वीज बिलं आता सध्या माफ केली जातात आणि दिवसा वीज देण्यासाठी त्यांनी सौर ऊर्जीकरणाचा मोठे प्रकल्प राज्यामध्ये हाती घेतलेले आहेत आणि ऊर्जा खातं स्वतः त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वेगानं सुरू आहे. काही फिडर हे वळवलेले आहेत, दिवसा काही ठिकाणी मिळते वीज आणि दिवसा वीज मिळणं हे शेतकऱ्यांची गरज आहे. खरं तर म्हणजे पूर्वी जसं रात्री आणि दिवसा बदली वीज असायची तर त्याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना व्हायचा आणि सरकारनं या काही बाबतीत म्हणजे दिवसा शेतीला वीज मिळाली तर आपण शेतीमध्ये काही प्रयोग पण करू शकतो आणि ते शक्य होतं. त्यामुळे सरकारनं सुरू केलेला जो उपक्रम आहे तो स्तुत्य आहे. त्याची अंमलबजावणी लवकर केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि आपण जी शाश्वत शेती म्हणतो त्या शाश्वत शेतीकडे वळत असताना शेतकऱ्यांनी ह्याच्यातले बदल हे 2-3 टप्प्यांच्यावरती आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःमध्ये बदल करून घेणं, जो शाश्वत शेती आपल्याला जेवढं गरजेचं आहे जे गरजेचं आहे ते शेतीमध्ये टिकवणं, दुसरी गोष्ट आहे नगदी पिकं जी आहेत त्याच्या संदर्भात आधुनिक शेतीकडे वळणं, आधुनिक शेतीमध्ये अतिशय खर्चिक शेती न करणं, सरकारच्या पातळीवरती सुसूत्रीकरण करणं आणि ज्या योजना आहेत राज्य सरकारच्या ज्याचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं अशा पातळीवरती जर आपण काम केलं तर खरंच शेतकरी बळकट होऊ शकतो असं मला वाटतं.
1: श्रोते हो, सरते शेवटी कोणतीही योजना असो ती आकडेवारी पुरती मर्यादित राहू नये आणि बळीराजा कर्जमुक्त व्हावा हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता शेतकरी बंधू भगिनींसाठी माझं आवार माझं शिवार.
3: 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यात जनावरांचं लसीकरण याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16, 17, 18 व 19 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 16, 17, 18 व 19 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच मध्य व पूर्व भागात 16, 17, 18 व 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 19 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 96 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 76 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 16, 17, 18 व 19 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 16, 17, 18 व 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 19 जुलै पर्यंत कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 89 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 55 ते 63 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 16, 17, 18 व 19 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 16, 17, 18 व 19 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच मध्य व पूर्व भागात 16, 17, 18 व 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 19 जुलै पर्यंत कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 71 ते 75 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 63 ते 70 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. 16 जुलै रोजी सातारा जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
4: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
5: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
5: अच्छा ये बात है.
4: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
5: अब तो झट से बात हो जाती है.
4: ऐसा क्या?
5: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
4: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
5: हाँ
4: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
6: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
0: किसानवाणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये बदल होतात, ओलावा वाढलेला असतो, आर्द्रता वाढलेली असते आणि यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भावही वाढलेला असतो आणि मग अशा वेळेला जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं ठरतं. त्यासाठी वेळेवर केलेलं लसीकरण हे जनावरांचं संरक्षण

0: करणारं प्रभावी कवचच ठरतं. पावसाळ्यातील जनावरांचं लसीकरण याविषयी श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरीचे पशुवैद्यकशास्त्राचे विषय विशेषज्ञ डॉक्टर पुष्पनाथ चौगले यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद ऐकणार आहोत. हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग आहे.
1: हॅलो, नमस्कार.
2: नमस्ते, धीरज पाटील बोलतोय मुरगुडवरून.
1: हा बोला ना.
2: आमची सात आठ गायी होत्या, तर FMD लसीकरणाबद्दल थोडी माहिती पाहिजे होती.
1: बरोबर, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तर जनावरांमध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणात येणारा रोग म्हणजे लाळ व खुरकत आजार. हा जवळपास म्हणजे गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि डुक्कर यासारख्या दुभंगलेल्या खुरांच्या म्हणजे ज्यांना दोन खुर आहेत, विभागलेली खुर आहेत, ह्या प्राण्यांमध्येच हा होतो. आणि हा संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. तर ह्याच्यामध्ये लक्षणं म्हणजे काय? ताप येतो, तोंडात, जिभेवरती, हिरड्यावरती फोड येतात, खुरांच्या मध्ये किंवा खुरांच्या वरच्या भागावरती फोड येतात आणि ते फुटतात, किंवा तिथं सूज येते सांध्यांना, किंवा जास्त लाळ गळणे, खाणे कमी होणे किंवा बंद होणे, आणि जनावर काही ठिकाणी लंगडतात किंवा उठबस करताना त्यांना चालताना त्रास होऊ शकतो. आणि ह्याच्यामुळे काय होते, जनावरांना ताप आला की जनावर खायचं प्यायचं कमी करतात आणि कमी केल्यामुळे दूध उत्पादनामध्ये अचानक घट होते आणि लहान वासरे किंवा करड्यांमध्ये अचानक ह्या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो. मग हा पसरतो कसा? की हा बाधित किंवा संक्रमित प्राण्यांच्या थेट संपर्कातून हा पसरू शकतो, किंवा जनावरांची बाधित जनावरांची लाळ आहे, त्यांचं दूध आहे किंवा मलमूत्र आहे, किंवा श्वसनातून बाहेर पडणाऱ्या स्त्रावांमधून पण हा काय होऊ शकतो, पसरू शकतो. किंवा दूषित चारा आहे, पाणी आहे, किंवा एखादं वाहन आले दुसरीकडून बाधित जनावरांच्या हेतून, किंवा कपडे किंवा उपकरणांमधून सुद्धा हा पसरू शकतो. किंवा संक्रमित प्राणी किंवा बाधित प्राणी यांची जर आपण वाहतूक केली तरी पण हा हवेमार्फत पण पसरू शकतो. त्यामुळं उपचार जर बघायला गेले तर लाळ व खुरकतसाठी विशिष्ट विषाणूनाशक उपचार नाहीत, पण उपचार मुख्यत्वे लक्षणे कमी करण्यासाठी केले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये पशुवैद्यकांच्या सल्ल्याने आपण प्रतिजैवक देतो किंवा वेदनाशामक इंजेक्शन पण देतो, किंवा तोंडातल्या ज्या जखमा आहेत त्या आपण जर हळद आणि ग्लिसरीन किंवा बोरिक पावडर हे जर मिक्स करून जर तोंडात झालेल्या जखमा आहेत त्यांना जरी लावलं तरी त्या आपण जखमा स्वच्छ ठेवू शकतो त्याद्वारे, आणि मऊ व पौष्टिक आहार देऊ शकतो, पुरेसं स्वच्छ पाणी पण उपलब्ध करून देऊ शकतो. आणि जर दुय्यम जीवाणू संसर्ग टाळायचा असेल तर आपल्याला प्रतिजैविक ही पशुवैद्यकांच्या सहाय्याने द्यावी लागतील. जर प्रतिबंध जर करायचा असेल आपल्याला तर नियमित आपल्याला लाळीविरुद्ध दर 6 महिन्याला हे लसीकरण करायला पाहिजे. नवीन जर गायी म्हशी जर आपण बाहेरून जर विकत आणणार असू तर त्यांना आपण वेगळे करून ठेवायला पाहिजे, निरीक्षण करायला हवं त्यांचं दररोज. गोठ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण हे पण आपल्याला दररोज करावं लागेल. आणि रोगग्रस्त किंवा बाधित प्राण्यांना त्वरित वेगळं करायचं, आणि प्राण्यांच्या ज्या अनावश्यक हालचाली आहेत त्याच्या पण आपल्याला टाळता येतील. एवढी आपली ही लाळी संदर्भात आपण माहिती देऊ शकतो.
2: हो चालेल सर, खूप खूप धन्यवाद सर.
1: नमस्कार. हॅलो, नमस्कार.
3: हा नमस्कार, आकाशवाणी.
1: हा बोला ना. नमस्कार
3: सर, प्रश्न असा होता की आता जरा या वर्षी पाऊस अजून लांबलेला आहे.
1: ओके,
3: तर मग काही वेगळ्या लसी द्याव्या लागतील का? ज्या नेहमीच्या आहेत त्याच लसी गायी आणि म्हशी म्हणजे दोघांनाही काही वेगळं आणि द्यावं लागेल का?
1: ओके ओके ओके, चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. तर नाव मॅडम आपलं कळू शकेल आपलं?
3: अमृता जोशी, शिपूर, गडिंग्लज तालुका.
1: ओके मॅडम, ओके. तर कमी आता पाऊस ह्यावेळी अल्निनोचा इफेक्ट आहे, कमी पावसाचे सांगितलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये लसीवरती तसा फारसा इफेक्ट पडणार नाही. जे आपण नियमित दरवर्षाला जे लसीकरण करतो तेच आपल्याला करावं लागेल. त्याच्यामध्ये लाळ व खुरकत आजाराविषयी लसीकरण आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये ते 6 महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून आपल्याला दोनदा करायचं आहे. आणि घटसर्पाचा जो आजार आहे तो आपल्याला पावसाळ्यापूर्वी करायचा आहे. त्यानंतर फऱ्या आजार आहे तो पण आपण वर्षातून एकदा त्याचं लसीकरण करू शकतो. आणि प्रामुख्याने गायींमध्ये जो होणारा लंपी आजार आहे त्या लंपी आजारामध्ये आपण वर्षातून एकदा हे लसीकरण महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करत असतो. घरोघरी किंवा दारोदारी जाऊन आपण ते लसीकरण करतो. तर ह्या चारच लसी महत्वाच्या आहेत, पाऊस असला काय किंवा पाऊस नसला काय, आपण ह्या चारही लसीकरण जे आहे ते वर्षातून आपल्या जे जनावर आहेत आपल्या घरातली गोठ्यातली त्यांना सर्वांना हे करायलाच पाहिजे.
3: म्हणजे आता कमी पाऊस आहे म्हणजे काही वेगळा रोग येण्याची काही शक्यता
1: नाही? नाही, असं काही नाही. हे जे आजार आहेत मॅडम हे कॉमन काही संसर्गजन्य आजार आहेत, काही जीवाणू किंवा विषाणूमुळे होणारे आजार आहेत. तर हे जर आपण लसीकरण केलं नाही तर हे संसर्गजन्य असल्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे ह्या चार जे रोग सांगितले मी आता त्याविरुद्ध आपल्याला लसीकरण हे करावंच लागेल.
3: धन्यवाद.
1: नमस्कार.

0: हेलो नमस्कार।
1: हेलो।
0: हाँ नमस्कार।
1: नमस्कार सर।
0: हाँ बोला
1: सर। मी बाजीराव शेलार बोलतोय वागवेतून। सर मला घटसर्प बद्दल माहिती पाहिजे होती। माझ्याकडे जर्सी एचएफच्या एक 7 गाय आहेत, या लसीकरणाबद्दल माहिती पाहिजे होती।
0: बरोबर, चांगला प्रश्न विचारलात तुम्ही। घटसर्प हा जो आजार आहे हा प्रामुख्याने गायी म्हशींमध्ये होणारा अत्यंत गंभीर व जीवघेणा जीवाणूजन्य आजार आहे। मग ह्याच्यामध्ये विशेषतः पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळतो आणि भारतात हा जो रोग आहे हा पशुपालकांसाठी मोठ्या आर्थिक नुकसानीचं कारण ठरलेला आहे। तर ह्याच्यामध्ये प्रमुख जर लक्षणं आपण जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये अचानक तीव्र ताप येतो, जनावरांची भूक मंदावते, नाकातनं पाणी किंवा चिकट स्त्राव पण येतो आणि तोंडातून जास्त लाळ पण गळू शकते, श्वास घेण्यास जनावरांना त्रास होतो आणि जर मेन जर त्याचं लक्षण जर बघितलं आपण तर घसा, मान आणि छातीच्या भागामध्ये अचानकपणे काय होते, सूज येते, जनावर सुस्त होतात व चालण्यास काय असतात, चालत नाहीत जास्त। आणि जर एक मेन लक्षण जर बघितलं तर पशुपालक हा आजार सहजासहजी ओळखू शकतात, म्हणजे जसा माणूस घोरतो आणि घोरताना जो आवाज येतो घर घर, तसं नॉर्मल हा रोग झाल्यानंतर गायी म्हशींमध्ये श्वास घेताना घर घर असा हा आवाज आपल्याला जाणवतो, त्यावरूनच आपण ओळखू शकतो की घटसर्पाची लागण आपल्या गायी म्हशींना झालेली आहे। आणि जर उपचार जर केले नाही त्या आजारावरती तर 8 ते 24 तासांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो, इतका हा तीव्र असा हा आजार आहे। आणि हा पसरतो कसा, तर आजारी किंवा बाधित जनावरांच्या नाका तोंडातील जे स्त्राव आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर निरोगी जनावर आले तर त्यांना तो होऊ शकतो, किंवा एखाद्या बाधित जनावरांमधलं जर पाणी, दूषित पाणी किंवा जर चारा हेच पण आपण जर निरोगी जनावराला दिला तरी पण तो होऊ शकतो। आणि जर गर्दी असेल किंवा आपण वाहतूक करतोय जनावरांची बाहेरच्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये, किंवा उष्णता आहे किंवा ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता असेल आणि जर ताणतणाव जर वाहतुकीमध्ये जास्त झाला तरी पण ह्या रोगाचा प्रसार हा होऊ शकतो। म्हणून ह्याचा उपचार जर बघायला गेले आपण तर ही लक्षणं मी आता तुम्हाला सांगितली, ती जर लक्षणं तुम्हाला जर दिसली लवकर तर तुम्ही तातडीने पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक आपण म्हणतोय ते देऊ शकतो। ती जर आपण सुरुवातीला दिली तर मृत्यूदर हा कमी होऊ शकतो आणि आपण आपल्याला जर हे बाधित जनावर जर आढळलं तर आपण त्याला पहिलं विलगीकरण करायचं, म्हणजे त्याला बाकीच्या जनावरांपासून निरोगी जनावरांपासून काय करायचंय वेगळं करायचंय आणि सर्व जनावरांना स्वच्छ पाणी आणि पौष्टिक आहार आपल्याला द्यायचं आहे। आता प्रतिबंध किंवा जर आपल्याला हे टाळायचं जर असेल, हा रोग आपल्या गोठ्यामध्ये येऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्याला दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घटसर्प ह्या प्रतिबंधात्मक लसीचं लसीकरण करावं लागेल, प्रतिबंधक लसीकरण करावं लागेल आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी लागेल, दूषित पाणी चारा टाळावं लागेल। नवीन जनावर जर आपण बाहेरून जर घेत असेल विकत तर आपल्याला ती विलगीकरणात म्हणजे वेगळी सेपरेट ठेवावी लागतील। ह्या लसीकरण जे आहे ते पावसाळ्यापूर्वी न चुकता आपल्या पशुसंवर्धन विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा त्यामार्फत हे दारोदारी येऊन केलं जातं, तर ते तुम्ही न चुकता दरवर्षी करून घ्यायला पाहिजे।
1: ओके सर, ओके सर, धन्यवाद सर।
0: नमस्कार।
2: नमस्कार। आपण ऐकत आहात हॅलो किसान हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। या वळणावरती घेऊया एक छोटीशी विश्रांती।

0: या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. हॅलो किसान या कार्यक्रमात, किसानवाणी या कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: हॅलो नमस्कार.
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: नमस्कार सर, अभिषेक पाटील बोलतोय, गडमुड सिंगी.
1: हा बोला
2: सर. आमच्या एचओ गाई 10 होत्या, तर मला असं आजाराबद्दल माहिती पाहिजे होती.
1: फऱ्या आजार जो आहे, तो फऱ्या आजाराला आपण इंग्लिशमध्ये ब्लॅक क्वार्टर किंवा ब्लॅक लीग, म्हणजे हा मांसपेशी किंवा पायाशी संबंधित आहे. हा प्रामुख्याने आहे ना गाय आणि म्हशीमध्ये आढळणारा अतिशय घातक जीवाणूजन्य रोग आहे. आणि हा रोग अचानक सुरुवात होते आणि उपचार जर मिळाला नाही तर 12 ते 48 तासात जनावरांना दगावू पण शकतात. मग हा कोणत्या जनावरांना होतो? तर हा गायी, म्हशी, आपल्याकडे असलेले बैल, वासरे, विशेषतः जे वासरे असतात ते 6 महिने ते 2 वर्ष वयोगटातील असतील तर सर्वाधिक त्यांना जास्त प्रादुर्भाव ह्या रोगाचा होऊ शकतो. आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये पण हा आजार होऊ शकतो. तर हा रोग पसरतो कसा? तर जमिनीत अनेक वर्षे टिकून असणाऱ्या या जीवाणूंचे जे बीजाणू असतात ह्यामधून हा पसरू शकतो. किंवा दूषित चारा असेल किंवा पाणी असेल यामधून पण हा पसरतो. किंवा पावसाळ्यामध्ये जर बघितलं किंवा पुरानंतर ह्या संसर्गाचा जो धोका आहे हा आपल्याला जास्त प्रमाणात आढळतो. त्याने हा रोग एका जनावरापासून दुसऱ्याकडे सहज पसरत नाही, परंतु दूषित मातीमध्ये असलेल्या ह्या जीवाणूंचे जे बीजाणू, त्याला आपण स्पोर्स म्हणतो, हे अनेक जनावरे ह्यामुळे काय होऊ शकतात, बाधित होऊ शकतात. तर आता ह्याची जर आपण ह्या फऱ्या आजाराची जर लक्षणं बघितली तर सुरुवातीला आपल्याला अचानक तीव्र ताप आलेला जाणवेल. त्यानंतर ताप आला तर जनावर काय करतात, चारा खायचं कमी करतात, पाणी प्यायचं बंद होतात. किंवा ह्याच्यामध्ये मेन प्रकार आहे की हा जो जीवाणू आहे हा जनावरांच्या ज्या मांसपेशी आहेत, मसल्स ज्या आहेत, त्या मांसपेशींमध्ये जातो आणि मांसपेशींमध्ये गेल्यावरती त्याची वाढ होते. वाढ झाल्यानंतर तिथल्या ज्या मांसपेशी आहेत त्या सुजतात आणि त्या सुजल्यानंतर त्याच्यामध्ये गॅस तयार होतो. आणि काही ठराविक कालावधीनंतर ह्या ज्या सुजलेल्या मांसपेशी आहेत किंवा फुगलेल्या मांसपेशी आहेत ह्या फुटतात आणि फुटल्यानंतर त्याच्यामधून रक्त मिश्रित काळसर त्राव यायला बाहेर चालू होतो. आणि हे एकदम वेदनादायक कंडिशन असते जनावरांच्या ज्या मोठ्या मांसपेशी आहेत, ज्या मानेकडे असतील, पोटाकडे असतील, किंवा पुढच्या पायात किंवा मागच्या मांडीमध्ये ज्या असणाऱ्या मांसपेशी आहेत ह्या बाधित होतात. आणि जनावरांना चालता येत नाही, उठता बसता येत नाही. आणि एक टॉक्झिन आहे किंवा शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं टॉक्झिन तयार होतं ह्या आजारामुळं. आणि जनावर सुस्त पडतात, श्वास कधी कधी वेगाने घ्यायला चालू होतो त्यांच्यामध्ये. आणि 12 ते 48 तासात पण यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून जर उपचार जर आपण बघायला गेलं तर रोगाच्या अगदी सुरुवातीला पशुवैद्यकांच्या सहाय्याने आपण आहे ना त्यांना प्रतिजैवके म्हणजे अँटीबायोटिक आपण देऊ शकतो. किंवा ज्या वेदना होतात सूज आल्यामुळं मांसपेशीला, त्या कमी करण्यासाठी वेदनाशामक किंवा दहानाशक औषध आहेत हे पण आपण देऊ शकतो. आणि जर जनावर खायचं किंवा प्यायचं जर बंद झाले, पाणी प्यायचं, तर आपण त्यांना त्या ठिकाणी जे सलाईन्स असतात ते सलाईन पण आपण लावू शकतो. म्हणजे ते त्याद्वारे जे अशक्त झालेले जनावर त्यांना आपण सलाईनद्वारे सशक्त करू शकतो. आणि आवश्यक ते सहाय्यक उपचार आपण त्या ठिकाणी पशुवैद्यकाच्या सहाय्याने करू शकतो. आणि जर उशिरा निदान जर झालं या जनावराचं तर मृत्यू दर हा खूप जास्त आहे. ह्या आजार हा जनावरांना होऊ नये म्हणून आपल्याला प्रतिबंध किंवा लसीकरण करायचं. तर कधी करायचं आहे? तर 6 महिन्यावरील जी सर्व आपली जनावर आहेत, जी वासरं आहेत 6 महिन्यावरील, त्या सर्व जनावरांचं दरवर्षी आपल्याला लसीकरण करायचं आहे. पावसाळ्यापूर्वी ही लस देणं अधिक फायदेशीर असतं, कारण बरेच जर आपण आजार बघितले तर पावसाळ्यात आपल्याला त्याचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. आणि जर एखादं जनावर ह्या आजाराने जर बाधित होऊन जर दगावलं तर त्या मृत जनावराची योग्य प्रकारे जमीन खोल पुरून त्याची विल्हेवाट लावावी लागेल, कारण हा नाहीतर दुसऱ्या जनावरांमध्ये पण हा बाधकारक होऊ शकतो. पशुपालकांसाठी महत्वाचा मुद्दा काय आहे की दरवर्षी वेळेवरती ह्याचं लसीकरण आपण केलं पाहिजे. अचानक जर सूज आली मांसपेशींना किंवा लंगडल्याला जर आपल्याला दिसलं तर आपण त्वरित पशुवैद्यकाला बोलवून घेतलं

0: पाहिजे आणि मृत जनावर हे उघड्यावरती टाकली नाहीत पाहिजे आणि गोठा व परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे. फऱ्या आजार हा उपचारापेक्षा लसीकरण केल्यामुळे किंवा प्रतिबंधाने सहज नियंत्रित होणारा रोग आहे. नियमित लसीकरण हेच प्रभावी औषध आहे असं आपल्याला म्हणावं लागेल ह्या रोगाविषयी.
1: ओके सर, थँक्यू.
0: हॅलो, नमस्कार.
1: हॅलो, नमस्कार. आमच्या बोलतोय.
0: हा, नाव कळू शकेल आपलं?
1: नाव रंगराव बापू चौगुले. हा हा
0: हा, बोला ना. चांगला प्रश्न विचारलाय, कारण आता सध्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लंपी त्वचा रोगाविषयी लसीकरण सुरू झालंय. तर हा लंपी त्वचा रोग हा जर बघायला गेलं तर हा गाय वर्गीय प्राण्यांमध्ये आढळतो, म्हणजे गाय, बैल किंवा वासरू असतील ह्यामध्ये आढळणारा हा विषाणूजन्य व्हायरस आणि हा संसर्गजन्य आजार आहे. तर हा रोग प्रामुख्याने त्वचेवरती मोठ्या मोठ्या गाठी येतात, जनावरांना ताप येतो, दूध उत्पादन घटतं आणि जर वेळीच उपचार जर आपण केले नाही तर जनावरांमध्ये निमोनिया होऊन ह्या जनावर आपले दगावू पण शकतात. त्यामुळे ह्याचं जर कारण जर बघायला गेलं तर हा कॅप्रिपॉक्स नावाच्या ह्या विषाणूमुळे होतो आणि आपल्या प्रामुख्याने गाय, बैल किंवा वासरांना बाधित करतो. आणि म्हशींमध्ये जर बघायला गेलं तर ह्यांचा संसर्ग आपल्याला आढळत नाही. आणि ह्याचा जर प्रसार जर आपण बघायला गेलं तर ह्या प्रसारामध्ये हा आजार डास, माशा, गोचिड, चावणारे कीटक किंवा बाधित किंवा संक्रमित जनावरांचा निरोगी जनावरांवर झालेला संपर्क, दूषित उपकरणे, सुई किंवा वाहतुकीमध्ये पण हा आजार हा पसरू शकतो. तर पावसाळ्यात आणि दमट वातावरणामध्ये ह्या रोगाचा प्रसार काय हा वेगाने होऊ शकतो. आता लक्षणं जर आपण बघायला गेलं तर हा विषाणू ज्यावेळी शरीरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी जनावरांना एक विशिष्ट प्रकारे तीव्र ताप येतो, जनावरांची भूक मंदावते, दूध उत्पादनामध्ये मोठी घट होते, डोळ्यातून व नाकातून स्त्राव यायला चालू होतात आणि संपूर्ण शरीरावरती गोल गोल आपल्याला गाठी आलेल्या जाणवतात. त्या गाठी कालांतराने फुगतात, फुटतात, त्यातून रक्तमिश्रित स्त्राव यायला चालू होतो आणि नंतर कालांतराने माशा जर बसल्या आणि त्यांनी जर अंडी टाकली तर त्यातून बारक्या बारक्या आळ्या पण बाहेर यायला चालू होतात. त्यानंतर काही ठिकाणी पाय सुजणे, सांधे सुजणे, जनावरांना चालताना येणे, अशक्तपणा, ह्या प्रकारची विविध आपल्याला लक्षणं त्या ठिकाणी जाणवतात. आता ह्या रोगाचा परिणाम जर बघायला गेलं तर दूध उत्पादनामध्ये 30% पासून 70% घट झालेली आपल्याला दिसून येते. जनावरांची वाढ फुटते, वजन वाढत नाही, वंध्यत्व किंवा प्रजनन समस्या पण या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आणि गंभीर अवस्थेत जनावर हे आपली दगावू पण शकतात. त्यामुळे जर उपचाराविषयी जर आपण म्हणायला गेलो तर ह्या रोगावरती विषाणू नष्ट करणारे असे विशिष्ट असे औषध उपलब्ध नाही, पण जे बाकीची लक्षणं आहेत त्या लक्षणं आपण कमी करण्यासाठी आपण पशुवैद्यकांच्या सहाय्याने औषध उपचार करू शकतो. तर ताप कमी करणारे औषधे असतील, वेदनाशामक औषधे असतील किंवा दुय्यम जीवाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविक अँटीबायोटिक्स हे पण आपण देऊ शकतो. या व्यतिरिक्त जीवनसत्वे, खनिज मिश्रण आणि ज्या झालेले जखम आहेत फोड फुटून त्याच्यावरती आपण आयोडीनचा मलम असेल किंवा पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने पण आपण त्या जखमा स्वच्छ करू शकतो. पुरेसे पाणी व पौष्टिक आहार पण या ठिकाणी आपण देऊ शकतो. आता जर प्रतिबंध जर करायचा झाला किंवा हा जो आजार आहे आपल्या गोठ्यामध्ये येऊच नये असं जर आपल्याला वाटत असेल तर काय करावं लागेल, तर लंपी रोगाविरुद्ध लसीकरण करावं लागेल. नवीन जनावरे काही दिवस वेगळी ठेवावी लागतील, आजारी जनावरांना आपल्याला वेगळं करावं लागेल आणि गोठ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की गोठ्यामध्ये आपल्याला स्वच्छता राखावी लागेल. आता ही स्वच्छता राखायची असेल किंवा आपल्या गोठ्यामध्ये डास, माशा, गोचिड यांचा प्रादुर्भाव जर आपल्याला कमी करायचा असेल तर एक आयुर्वेदिक उपचार मी तुम्हाला सांगतो की मेडिकलमधून तुम्ही 100 ml करंज तेल, 100 ml कडुनिंबाचं किंवा नीम ऑइल आपण आणू शकतो आणि एक 10 लिटरचं पाणी घ्यायचं. त्या 10 लिटरच्या पाण्यामध्ये छोटासा साबण पूर्णपणे विरघळून घ्यायचा, त्यामध्ये हे करंज तेल आणि कडुनिंबाचं तेल 100 ml टाकायचं, हे पूर्णपणे मिश्रण ढवळून घ्यायचं आणि गोठ्यामध्ये आणि जनावरांच्या अंगावरती तुम्ही जर हे फवारलं दिवसातून 2 वेळा तर गोठ्यामध्ये डास, माशा, गोचिड यांचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवणार नाही. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्याला हे लसीकरण करायचं आहे. लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता विकसित होण्यासाठी काही आपल्याला आठवडे लागू शकतात, कारण एकदा लस दिली की ती उद्याच्या उद्या त्याची कार्यक्षमता चालू होईल असं नाही, काही त्याला दिवस लागतात. आता सध्या महाराष्ट्र शासनातर्फे याचं लसीकरण सुरू झालेलं आहे, ते लसीकरण आपण करू शकतो. शेतकऱ्यांनी जर आपण काळजी जर घ्यायची म्हणली तर ह्याच्यामध्ये जनावरांची आपण दररोज तपासणी करायला पाहिजे. त्वचेवरती जर एखादी दुसरी गाठ दिसली तरी पण आपण पशुवैद्यकांना संपर्क करायला पाहिजे. आजारी जे जनावर असतील किंवा बाधित जनावर असतील तर त्यांची वाहतूक आपल्याला ही त्या ठिकाणी करता येणार नाही आणि गोठ्यांचे कायम आपल्याला निर्जंतुकीकरण करावं लागेल किंवा कीटक नियंत्रणासाठी आपल्याला हे मी आता सांगितलेले हे आयुर्वेदिक फवारणी पण तुम्ही करू शकता. आणि जनावरांना आपल्या संतुलित आहार व स्वच्छ पिण्याचे पाणी द्यायचं आहे.

0: लंपी त्वचा रोग हा गंभीर आजार आहे, पण योग्य वेळी जर तो ओळखता आला आपल्याला किंवा प्रतिबंधात्मक आपण त्याला लसीकरण केलं तर आपल्याला हे नियंत्रण ठेवू शकतो आपण, आपल्या गोठ्यामध्ये हा आजार येणार नाही. आणि नियमित लसीकरण, गोठ्याची स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि आजारी जनावरांचे विलगीकरण वेगळे ठेवणं हे रोग नियंत्रणाचे सर्वात प्रभावी उपाय आहेत. त्वचेवर गाठी, ताप आणि दुधात अचानक घट दिसल्यास लगेच आपण पशुवैद्यकाशी संपर्क.
1: पावसाळ्यात जनावरांचं लसीकरण याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांनी शेतकरी बंधू भगिनींशी फोनवरून संवाद साधला. हॅलो किसान या कार्यक्रमात किसानवाणीमध्ये आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग होता.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. रात्रीचे 8 वाजता यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
1: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 8:15 पुरी इथे होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन। हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार। राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश। आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी। हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37 कोटी 60 लाख टन अन्नधान्य आणि 37 कोटी 70 लाख टन फलोत्पादनाची नोंद केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली। खेत बचाव अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले।
1: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में जिनमें से 94 क्लाइमेट

0: विजिलेंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित किए हैं। बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनों के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजना बनाई है।
1: हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे। हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल। या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रूपांतर करून त्यावर गाडी चालते, परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं। ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे। ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे। सुधारित उडान योजनेचं लक्ष पुढच्या 10 वर्षात 120 नवीन शहरांना हवाई सेवेनं जोडणं आणि 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची संधी देणं हे आहे, असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं। नवी दिल्ली इथं उडान योजनेच्या पुढच्या टप्प्यातल्या कार्यशाळेत ते बोलत होते। सरकारनं या पुढच्या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून याद्वारे आगामी दशकात 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट विकसित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। देशात विविध कल्याणकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळालेल्यांची संख्या आता 1 अब्जापेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे। 2015 केवळ 19% लोकसंख्येला या योजनांचा लाभ मिळत होता, तो आता 2026 68.4% लोकसंख्येपर्यंत विस्तारला आहे। राज्याच्या विविध भागात नशामुक्ती केंद्र उघडावीत। सर्व मोठी रुग्णालयं आणि शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले। याशिवाय 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरचा धडा समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। पोलिसांनी देखरेख वाढवावी, यासंदर्भातली माहिती देणाऱ्या सामान्य नागरिकांना बक्षीस आणि पोलिसांना आगाऊ वेतनवाढ देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। गेल्या 5 वर्षात 7,500 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अंमली पदार्थ जप्त झाले आहेत। गेल्या वर्षभरात 17,500 अधिक प्रकरणात 56,000 किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ जप्त झाले, त्याची किंमत सुमारे 1,350 कोटी रुपये असून या प्रकरणात सुमारे 16,000 आरोपींना अटक झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली। तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक राज्यसभा सदस्य कोयल मलिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे। त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला। त्या यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या। राजीनामा देणाऱ्या त्या तृणमूल काँग्रेसच्या 4थ्या राज्यसभा सदस्य आहेत। यापूर्वी सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबारीक या 3 राज्यसभा सदस्यांनी राजीनामे दिले, त्यानंतर ते भाजपात दाखल झाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ओडिशामध्ये पुरी इथं आज भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे। या यात्रेत विस्तृत धार्मिक विधी करण्यात येत आहेत। रथयात्रेच्या मुख्य मार्गावर भाविकांची गर्दी उसळली आहे। भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तसंच भगवान सुदर्शन रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत। दरम्यान यात्रेत उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरातल्या रथयात्रेलाही आज सुरुवात झाली। बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात पोलीस दलाच्या एका वाहनाबरोबर झालेल्या धडकेत दुचाकी

स्वराचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGM एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मोम्बासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते. त्यातला एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGM सांगितलं. अमेरिकेनं इराणवर पुन्हा सुरू केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 35 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे इराणच्या उत्तर भागातल्या महत्वाच्या तळांवर अमेरिकेनं जोरदार बॉम्बवर्षाव केला. यासोबतच इराणची सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकन नौदलानं गोळीबार केला. अमेरिकेच्या या कारवाईला इराणनं प्रत्युत्तर दिलं असून क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं अमेरिकेच्या आखातातल्या मित्र देशांना लक्ष्य केलं आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्सजवळ अनाथालयाला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले. 5 मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ संथ फलंदाजी करत आहे. कार्डिफमध्ये सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 34 षटकात 5 बाद 188 धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरनं नाबाद अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली 65 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: विणुकांत नार्वेकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकूया, नादब्रह्म. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित विकास कशाळकर यांचं गायन, राग मालगुंजी. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडा तालात, सय्या बोले ना. द्रुतख्याल 3 तालात, रैन करी डरावन. त्यांना तबला साथ विकास पुरंदरे यांची, संवादिनी साथ संजय गोगटे, राग मालगुंजी, कलाकार पंडित विकास कशाळकर.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विकास कशाळकर यांनी गायलेला राग मालगुंजी आपण ऐकला. त्यांना तबला साथ विकास पुरंदरे यांची होती आणि संवादिनी साथ केली संजय गोगटे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: नवनाट्य प्रसारित करत आहोत ज्ञ. लेखक रविशंकर झिंगरे. दिग्दर्शक पद्मनाभ पाठक. निर्मिती नाट्यवेद औरंगाबाद. संगीत प्रशांत राहतेकर. सादर करते लक्ष्मीकांत थोंड.

0: पोचलो आपण श्रद्धेच्या महालापर्यंत.
1: कोण कोण आहे?
0: आम्ही आहोत. तुझ्या आरोग्याशिवाय तुझ्या महालात प्रवेश केल्याबद्दल आम्हाला क्षमा कर.
1: पण आपण कोण?
2: मी गतिक आणि हा प्रतीक.
1: माझ्या कवितेसाठी शब्द चालत आले की काय?
0: आम्ही अरण्यात

0: आलोत, खेचकाळत, भेलकांडत।
1: हे नगर आम्हाला नवीन आहे,
2: पण येण्याचं प्रयोजन?
0: ओढ उन्हाची, प्रकाशाची।
2: माझ्या महाला?
1: हो,
2: पण प्रवास कशासाठी?
0: गतीच्या शोधयात्रेसाठी।
2: काय शोधतोयस भल्या माणसा?
1: उपाय।
2: कशावरचा?
1: एक जन्मांध मुलगी आहे योगिनी नावाची, तिच्या डोळ्यांवरचं औषध शोधतोय मी प्रतीक सोबत।
2: प्रतीकांसोबत जास्त राहू नये, त्यामुळे सत्याचा भास होतो।
1: त्यासाठी आम्ही अंधारलेल्या निबिड अरण्यातून इथे आलो आहोत, 125 योजनांची मजल पार करत।
0: विश्वासावर विश्वास ठेवून।
2: पण उपाय काय?
1: उपाय म्हणजे?
0: उपाय सांगण्यापेक्षा तो सापडणं जास्त महत्वाचं नाही का?
2: पण त्यासाठी आपण माझ्या महालात काय करत आहात?
1: तो उपाय सापडेल कदाचित या ठिकाणी, म्हणून।
2: उपाय? आणि इथे? इथे सापडतील तुम्हाला फक्त शब्द, त्या शब्दांच्या राशी, काही समर्थ अर्थाचं ओझं पेलणारे, काही ताटकळलेले, काही अर्थाच्या ओझ्यानं वाकलेले। मी त्यांच्या सहवासात असते, रमते, मी प्रेम करते शब्दांवर आणि शब्द प्रेम करतात माझ्यावर। या अशा लेखणीच्या किंवा लिखाणाच्या महालात तुम्हाला उपाय कसा सापडणार?
0: पण सतत त्याच त्या विचारांनी आमचं मस्तक भणाणून फुटायची वेळ आलेली आहे। शरीरानं थकलेला प्रवासी एखाद्या मद्यालयात शिरावा तसे आम्ही मनाने खचलेले तसेच आलो आहोत तुझ्याकडे आम्ही।
1: आमच्या हातोत्साहित मनावर तू हलकेच शिंपडावेस तुझ्या कल्पनेत भिजलेले शब्द आणि त्या गुलाब पाण्यानं टवटवीत व्हावीत आमची अंतःकरण पुढच्या प्रवासासाठी।
0: तुझ्या काव्य प्रतिभेचा सुगंध पसरलेला आहे कित्येक योजनांपर्यंत, तुझी कीर्ती ऐकूनच आम्ही इथे आलेलो आहोत।
2: पण माझ्या रचना मी स्वतःसाठीच करते।
1: त्यातील एक रचना, एखादी कविता ऐकव आम्हाला।
0: एवढ्या दूरवर चालल्याचं सार्थक होऊ दे।
2: तुमच्या प्रवासाच्या श्रमांवर माझी कविता फुंकर कशी असेल?
1: ते तुला प्रवास केल्याशिवाय नाही कळायचं।
0: तुझ्या कवितेनं कदाचित याला उपाय सापडेल आणि मला अरण्यातून बाहेर पडण्याची वाट।
2: माझ्या कवितेमुळे कुणाला काहीतरी सापडणार असेल तर सार्थक होईल या लेखणीचं, या लिखाणाचं आणि माझ्या जन्माचं देखील।
1: आणि तेच असेल आमच्या प्रवासाचं देखील सार्थक।
2: माझ्या कवितेची उणप उभ सारखी सारखी, शब्द सोडून या गेले अर्थ पालखी पालखी। घड्यातून पाजरावे पाणी, पाण्यातच घडा, तसा फूल झाडावर पडे सुगंधाचा सडा। आवडली?
0: हो,
1: पण हे कसं झालं? म्हणजे कविता ऐकूच आली नाही तरी ती भावली, समजली, आवडली आणि हे काय ऊन माझ्या सर्वांगावर? ऊन? प्रतीक बघ, आपला शोध संपला प्रतीक, ऊन सापडलं प्रतीक। प्रतीक,
0: कविता ऐकूच आली नाही तरी समजली कशी?
1: पण हे आश्म रत्न का होत नाहीये? ऊन सापडू नाही का? निघत नाहीये शुभ्र प्रकाश शलाका या संचिकेतून बाहेर?
2: आश्माचं रत्न करण्यासाठी ऊनच लागतं असं नाही।
0: मग
2: कधी कधी माझ्या जवळच्या एखाद्या आश्मावर मी रात्रभर आसव गाते, अज्ञानाची, पश्चातापाची। मग त्या आश्माची काजळी पाजरू लागते लिखाणाची शाई होऊन। सकाळी सकाळी आश्म पूर्ण धुतल्या जातो आसवांनी आणि त्याच होतं रत्न। त्यातून पाजरलेल्या शाईमध्ये मोरपिसांची लेखणी बुडवून मी लिहिते नवी कविता।
1: पण मी रडू देखील शकत नाही रात्रभर।
2: किती दुर्दैवी आहेस।
0: आश्माचं रत्न नाही झालं हे खरं, पण उन्हाचा क्षणिक अनुभव मिळाला याचं समाधान आहे मला। माझ्यासारख्या अरण्यातल्या अंधार यात्रेला प्रकाश दिसला हेच खूप आहे।
1: पण मला हवंय रत्न या आश्माचं झालेलं।
2: कदाचित या अर्थाच्या उरात सामर्थ्य नसेल आश्माला रत्न करण्याचं। कदाचित तुझा प्रवास संपलाच नसेल अजून।
1: मला तर प्रवास हेच जीवन वाटतंय आता। तो संपला तर मी देखील संपेल कदाचित।
0: बरं, येतो आम्ही।

0: कधी दाटलेले ढग तर कधी जाळणारी ढग, कधी हे कधी ते तर कधी ते कधी हे,
1: कधी हे कधी ते, कधी ते ही कधी हे। ही तळमळ अशीच वाढणार, ही तळमळ संपण्याची वाट पाहणं म्हणजे आयुष्य।
2: हताश व्हायचं नाही, होणारही नाही, मग एवढा अनुत्साही, एवढा पराभूत का दिसतोयस? थकलो असेल कदाचित। या कवितेच्या उन्हात नसेल खरंच सामर्थ्य तुझ्या अश्माला रत्न करण्याचं, पण ऊन आहे हा विश्वास मिळाला नाही ते। आता पुढे कुठेतरी ते ऊन या अश्माला रत्न करणार मिळणारच आहे, इथे सापडलं नाही म्हणून काय झालं?
3: सापडलं असतं तरी काय उपयोग होता म्हणा?
2: म्हणजे
3: सापडलं असतं, हेच असतं ते ऊन, तरी ते मी नेणार कसा होतो योगिनीपर्यंत?
2: ते सोपं आहे।
3: हे बघ, माझी समजूत काढू नकोस।
2: अरे खरंच ते सोपं आहे।
3: असं समज आहे ऊन, तेच आपल्याला हवं असलेलं आपल्या भोवती, त्याला न्यायचं कसं दृष्टी झाकणाऱ्या पापण्यांपर्यंत?
2: त्यासाठी तुला श्रम करावे लागतील।
3: ते संपणार नाहीतच। तू बोल,
2: तुझे तळहात दाखव।
3: काय?
2: तुझे तळहात दाखव।
3: हा
2: बघ, बघ तुझ्या प्राक्तनाच्या रेषा किती ठळक येत ते।
3: मग
2: हे प्राक्तन पुसलं गेलं पाहिजे तळहातावरून,
3: त्यामुळे ऊन कसं नेता येईल? पण
2: तुझे तळहात तू घासायचेच एकमेकांवर, डाव्या तळहातांवरच्या रेषांनी उजव्या हातावरच्या आणि उजव्या हातावरच्या रेषांनी डाव्या तळव्यावरच्या रेषा पुसून टाकायच्या। इतके घासायचे हात एकमेकांवर की स्फुल्लिंग पडली पाहिजेत आणि त्यात जळून गेलं पाहिजे तुझं प्राक्तन।
3: मग
2: जेव्हा रेषा पुसल्या जातील आणि तळवे स्वच्छ होतील, तेव्हा त्या तळव्यांचे होतील आरसे। मग ते आरसे पसरायचे सापडलेल्या उन्हात आणि मग मिटून घ्यायची गुंजळ, ती तशीच धरून धावत सुटायचं योगिनीकडे, तिच्या डोळ्यांवर नेऊनच उघडायची आणि उंजळीतलं ऊन टाकायचं तिच्या डोळ्यांवर।
3: मग मग उघडतील तिचे डोळे, ती पाहू शकेल स्वर्ग तिच्या भोवती पसरलेला।

0: त्या तुझ्या ओंजळीतून ठिबकणारे उन्हाचे थेंब, जागोजागी पेरतील प्रकाशाची झाडं, मग माझ्यासारखे अनेक जण त्या झाडाखाली विसावतील शेकोटी शिवाय।
1: हो हो, थकायचं नाही, पराजित व्हायचं नाही, उतू जाणे एवढं तापायचं नाही, थांबायचं नाही, विसावायचं नाही, थकायचं नाही, पराजित व्हायचं नाही, उतू जाणे एवढं तापायचं नाही, थांबायचं नाही, विसावायचं नाही, थकायचं नाही, पराजित व्हायचं नाही, उतू जाणे एवढं तापायचं।

0: घेतलंस गतिक
1: हे तू स्वर ऐकलेस किती सुंदर. मला आज कळालं पाहिल्याशिवाय देखील कधी कधी सुंदर हे विशेषण वापरता येत.
0: चल चल त्या क्षितिजाकडे
1: स्वरांकडे सौंदर्याकडे
0: त्याची तन्मयता बघ. आवाज करू नकोस त्यांची समाधी भंगेल.
1: हे
2: काय झालं?
0: काही नाही, वाटेवरून जात होतो, तुमचा स्वर कानांवर पडला म्हणून थांबलो.
1: आपण आपण थांबू नका, गा गात राहा.
2: छे, स्वरांना अवकाश मोकळं लागतं.
0: तुमच्या भोवती जसे वृक्ष पक्षी खडक आहेत तसेच आम्ही.
2: नाही, ते पोकळ आहेत, तुम्ही गच्च भरलेले, मग स्वरांचा निनाद कसा व्हावा?
1: तुमच्या भोवती पसरलेला हा प्रकाश, हे ऊन,

0: तो साक्षात स्वर आहे. स्वर कंठाच्या कोणत्याही आघाताशिवाय तयार झालेला, त्याला ऊन म्हणा हवं तर. आम्ही आम्ही ते शोधतोय. खूप दूरवर आलात.
1: शोधायचं म्हणजे दूर जावंच लागतं.
0: कोणी सांगितलं हे? हे ऊन हवंय आम्हाला, तुमचंच आहे.
2: या उन्हात जर माझ्या या संचिकेतलं अश्म शुभ्र रत्नासारखं चमकू लागलं ना तर.
0: सुरेख, उन्हावर अटी लादण्यासाठी केवढं तेज हवं अंगात. तुम्ही धन्य आहात.
2: नाही, या स्वरांच्या उन्हात देखील नाही सामर्थ्य माझ्या या अश्माला रत्नात परावर्तित करण्याचं.
0: प्रकाशाचं सामर्थ्य अगाध आहे. मग ते निखळ स्वरांचं पसरलेलं चांदणं असो किंवा किंवा शब्देच्या कवितेतनं स्त्रवलेलं अर्थाचं ऊन असो.
3: आमचा प्रवास तुम्ही जाणता?
0: अरे अर्थ आणि सूर वेगळे नसतातच, पण तरीही त्यांना स्वतःचं अवकाश असतं. ते अवकाश आपण पाहू शकत नाही म्हणून त्याला कोंडण्याचा प्रयत्न करतो, शब्दांमध्ये, कंठामध्ये, वाद्यांमध्ये. पण संकेतहीन अस्तित्व आहेच अर्थाला आणि स्वरांना देखील. तेच ऊन, तोच प्रकाश, तेच तत्व, तोच ईश्वर.
2: पण मग माझा अश्म.
0: दगडाचं रत्न करण्यासाठी बाहेर ऊन शोधतोयस भल्या माणसा.
3: पण आम्ही अरण्यातले आहोत, अंधारामध्ये वावरणारे.
0: अरे अरे, आयुष्याची पोतडी आत हात घालून उलटी करून तर पहा.
1: निष्फळ निष्फळ झालं सगळं आयुष्य. एवढी यातायात करून हातात फक्त अश्म, त्याचं रत्न झालंच नाही, ऊन सापडलंच नाही. योगिनीची दृष्टी तशीच राहणार आता, झाकलेली पापण्यांनी. ती नाही पाहू शकणार तिच्या भोवतीचा स्वर्ग.
0: एवढ्या कामना एवढ्या इच्छा असतील मनात तर ऊन सापडेल कसं रे?
1: कामना विरल्यावर उन्हाचं काय करू हो मी?
0: कामना विरल्यानंतरच ऊन होतं आपोआप, संकेतहीन स्वरांसारखं, शब्दविहीन अर्थासारखं. अरे अरे, रिकाम होणं हेच चैतन्यानं भरून जाणं नाही का? हा?

0: प्रतीक, हे प्रतीक,
1: होय
0: प्रतीक बघ माझ्या तळहातांवरचं प्राक्तन पुसल्या गेलं, स्वच्छ झालेत माझे तळहात, बघ बघ बघ कसे चकाकतात आरशासारखे.
1: आता तुला ऊन नेता येईल योगिनीकडे. गतिक, तुझे तळहात मला दाखवूच नकोस, तू डोकावून बघ त्यात काय दिसतंय.
0: मी स्वतः, माझं प्रतिबिंब.
1: ते प्रतिबिंब पुसलं गेलं पाहिजे तळहाताच्या आरशातून.
0: ते कसं पुसलं जाईल पण, जोवर मी आहे तोवर.
1: मग मीलाच पुसून टाकायचं.
2: असे संपू दे माझे मी पण, असे संपू दे माझे मी पण, असा जळू दे कापूर माझा.
3: सावकाश विरघळो दर्पणे, प्रतिबिंबान सम प्रकाश माझा.
1: आता इथून पुढे मी तुझी सोबत करणार नाहीये.
0: का?
1: तू तुझ्या अरण्यात जातोय, मी येऊ शकत नाही तिकडे.
0: मग मी एकटाच जाऊ पराभूत, संचिकेतला अश्म घेऊन परत योगिनीकडे. तिला काय सांगू, हरलो म्हणून, उपाय सापडला नाही म्हणून.
1: तळहातांवरचं प्राक्तन पुसलंस तरी ललाट रेषा तशीच आहे.
0: मग ती देखील ओरबाडून फेकून देतो, सोलून काढतो स्वतःला. मग तरी संपेल ना माझी ही दुर्दशा.
1: मी पुसल्या गेल्याशिवाय नाहीच.
0: ठीक आहे ठीक आहे, पण मग तू काय करशील पुन्हा? ऊन तर तुलाही मिळालं नाही.
1: मी पुन्हा शोधेन एखादं डेरेदार झाड माझ्या अरण्यातलं, आणि पेटवेन पुन्हा शेकोटी.
0: पुन्हा
1: फेरा चुकवता येतच नाही.
0: आपली ही भेट म्हणजे
1: स्वतःचीच भेट, स्वतःशी. उगीच सोबत असावी म्हणून.
0: मला आठवण येईल तुझी.
1: जीवन म्हणजे विसरण्याची रेंगाळलेली प्रक्रियाच नाही का?
0: पण परतीच्या प्रवासात ऊन सापडलं मला तर तुला कसं कळवू? ते
1: कळवूच नकोस, कारण मी शेकोटी जवळ असेन.
0: ठीक आहे, येऊ मग मी.
2: रिकामे हात, ओथमलेलं मन, कुणीतरी भेटलेलं, तुटलं, संपलं, पुन्हा प्रवास एकटा, प्रवासी.
3: आरशात प्रतिबिंबांचं चित्र, स्वतःचे तळहात पण शत्रू.

0: असं विरघळावं आरशात की प्रतिबिंबच राहू नये.
1: पण त्यासाठी व्हायला हवं पारदर्शक. आर पार गेला पाहिजे प्रकाश,
0: किंवा प्रकाशच असला पाहिजे आत बाहेर फक्त प्रकाश.
2: ही गोष्ट आहे उन्हाची, गमावलेल्या क्षणाची, बरबटलेल्या स्वार्थाची आणि हरवलेल्या अर्थाची. ही गोष्ट आहे शोधाची, मिळालेल्या बोधाची. ही गोष्ट आश्माची, त्याच्या रत्न होण्यासाठी अभावितपणे चाललेल्या धडपडीची. ही गोष्ट आहे त्याची, जो आहे आणि म्हणूनच धावतो आहे अजून असणे.

0: मी आलोय. तुम्ही दिलेली संचिका आणि त्यातला अश्म घेऊन जसाच्या तसा माझा शोध अपूर्ण राहिला. मला एक सांगा, या संचिकेत अश्म तरी आहे ना? काही पूर्णपणे फक्त आणि फक्त फसवणूक आहे की हे माझ्या शापातले उपशाप आहेत, अगदी उशापासकट. तुम्ही जाणता हे सगळं कारण तुम्ही आहात ज्ञ, आणि ज्ञ या अक्षरानं तयार होणारा एकही शब्द ज्ञानाशिवाय दुसरं काहीच सांगत नाही. मग तुम्ही कसे अपवाद असाल त्याला?
1: कोण गतिक? तू परत आलास?
0: हो, संचिका आणि अश्म घेऊन उन्हाशिवाय.
1: तुझं येणं हेच ऊन माझ्यासाठी.
0: पण तुझी दृष्टी, तुझ्या डोळ्यांवरची आवरणं तशीच राहतील आता. माझ्या माझ्या या आश्माला रत्न करण्याचं सामर्थ्य कोणत्याच उन्हात नाही ग.
1: कोणी मागितली दृष्टी? तूच उगाच हट्ट धरलास मला प्रकाश दाखवण्याचा आणि आरंभलीस यात्रा शेवट नसलेली.
0: पण ही यात्रा तुझ्यासाठी, तुझ्या दृष्टीसाठी योगिनी. त्यासाठी यांनी दिलेला उपाय म्हणजे एक सत्व परीक्षा. मी फिरलो अरण्यात, दऱ्यांमधून डोंगरावर, अनुभवली कित्येक संकट आणि झेलले पाऊस वेदनांचे उन्हासाठी. पण प्रत्येक वेळी मला सापडलेलं ऊन या संचिकेतल्या आश्माला रत्न करूच शकलं नाही. कदाचित कदाचित हे आश्म होणारच नसेल रत्नामध्ये परावर्तित. माझी फसवणूक झाली. मी हारलो नाही योगिनी, फसलो. यांनी फसवलं मला. ही संचिका म्हणजे फसवणूक आहे. मी या संचिकेतल्या आश्मासाठी वेडा होऊन फिरलो, पण हे आश्म झालंच नाही रत्न. यानं फेकलीच नाही शुभ्र प्रकाश शलाका बाहेर. हे सगळं मिथ्या. हा उपाय, ही संचिका, हे आश्म, सगळं सगळं ही संचिका तर फेकूनच दिली पाहिजे. योगिनी, योगिनी, ऊन सापडलं, प्रकाश सापडला. माझ्या माझ्या आश्माला रत्न करणारा हा प्रकाश जो मी शोधत होतो रानोमाळ, अरण्यात, डोंगरांवर, तो प्रकाश, ते ऊन इथेच तर होत. आता मी हे चमकणार ऊन परावर्तित करेल तुझ्या डोळ्यांवर. योगिनी, योगिनी, अगं मी माझं प्राक्तन पुसून माझ्या तळहातांचे केले आहेत आरसे. त्या आरशांवरून परावर्तित झालेलं ऊन पोहोचेल तुझ्या डोळ्यांवर. विरघळतील तुझे अंधाराचे बंध, उघडशील तू डोळे. आणि मग
2: मग
0: मी सांगू शकत नाही ते, पण घडणार आहे ते. मी वेड्यासारखा फिरलो याच उन्हाच्या शोधात, जे आहे इथेच तुझ्या भोवती योगिनी, माझ्या भोवती. दिसलं कसं नाही ग ते ऊन? इथे इथेच तर होत. योगिनी, योगिनी, आता मी जातोय त्या उन्हात, त्या प्रकाशात, आणि माझ्या तळहातांच्या आरशांवरून परावर्तित करतोय आपल्या नियतीला तुझ्या डोळ्यांवर. तू तयार आहेस ना योगिनी? योगिनी, योगिनी, काय करतेस तू? अगं ऊन सापडलंय मला, ते येतंय तुझ्या डोळ्यांवरची अंधाराची साल सोडण्यासाठी, आणि तू डोळे झाकून घेतेस? हात काढ योगिनी. हे बघ, ही वेळ थट्टा करण्याची नाही. तीव्र आहे ऊन, जास्त वेळ

0: हात ठेवले एवढंच तर तडकतील माझ्या तळव्यांचे आरसे. हात काढ योगिनी, हात काढ.
1: तिला आग्रह करू नकोस गतिक हात काढण्यासाठी.
0: आता एक शब्दही ऐकणार नाही हा मी तुमचा. इथेच होतं ऊन तर का पाठवलं मला दूरवर शोधण्यासाठी.
1: अरे अरे, ऊन इथं तिथं नसतं गतिक, ते सर्व ठिकाणी आहे, अगदी अंधारात सुद्धा. पण तू गेलास दूरवर, भरकटत राहिलास, तेच ऊन इथंही होतं, तिथंही आहे. चराचरात भरून उरलेलं ऊन तुला दिसलंच नाही रे.
0: हो पण मग मग आश्माचं रत्न इथे आत्ताच कसं झालं?
1: तू संचिका नीट पाहिलीच नाहीस. त्या संचिकेचं छिद्र मी तुझा ती दिल्यापासून झाकलेलं होतं मृत्तिकेनं. आता रागाने तू ती संचिका आदळलीस आणि छिद्र मोकळं झालं. ऊन होतच आश्माचं रत्न झालं. तुला ते बंद असलेलं छिद्र दिसलंच नाही रे.
0: अहो पण आता या क्षणी मी उन्हात उभा आहे, मग योगिनी का डोळे झाकते? हात सरकव योगिनी, हात सरकव.
1: ती हात सरकवताच तू तिला दृष्टी देशील या परावर्तित प्रकाश किरणांनी. पण तिला या दृष्टीची काय आवश्यकता रे? कोणतं सौंदर्य, कोणता प्रकाश, कोणता स्वर्ग दाखवणार आहेस तू तिला? अरे अरे, ती बंद डोळ्यांच्या आत सदैव सचैल भिजते आहे त्याच उन्हात जे तू शोधत होतास रानोमाळ. पाहते आहे तोच स्वर्ग जो तुला हवा आहे उशापातून. स्वर्गातून बाहेर फेकण्याचा शाप दोघांचाही असला तरी जोवर ती स्वतःमधला प्रकाश अनुभवते आहे तोवर ती स्वर्गातच आहे रे गतिक. तिने डोळे उघडताच ती पाहिल हा बाहेरचा प्रकाश, पण त्याच क्षणी तिचा स्वर्ग संपेल रे बेटा. त्या क्षणी ती खरी लोटली जाईल पृथ्वीवर. गतिक, अरे तुझा उशाप हाच तिचा शाप ठरणार आहे रे.
0: म्हणजे?
1: नको आग्रह करूस तिला हात दूर करण्याचा. आता तूही उन्हात उभा आहेस, तुझा अश्मही रत्न झाला आहे, तेव्हा हा स्वार्थी विचार सोड. राहू दे तिला तिच्या स्वर्गात. तुझ्या स्वर्गासाठी तिला या प्रकाशाच्या गुहेतून बाहेर काढू नकोस गतिक.
0: मी बाहेर ज्याचा शोध घेतला ते ऊन योगिनीच्या आतच आहे, मग ती तर स्वर्गातच आहे. माझा उशाप खरंच तिच्यासाठी शाप ठरणार असेल तर मी का उडू तिला या मायावी प्रकाशाच्या खेळात दिसण्याच्या आणि पाहण्याच्या देखील? पण मग मी काय करू?
1: तू देखील प्रयत्न कर आतमधला प्रकाश पाहण्याचा.

0: ही गोष्ट आहे उन्हाची, जाणवलेल्या क्षणाची. ही गोष्ट आहे साक्षात्काराची, आत्मानुभवाची, ज्ञानाची. ही गोष्ट आहे आतून उजाडण्याची. ही गोष्ट आहे उन्हाची, माझी, तुमची, सर्वांची.
1: ज्ञ हे नवनाट्य आपण ऐकलं. लेखक रविशंकर झिंगरे, दिग्दर्शक पद्मनाभ पाठक, निर्मिती नाट्यवेद औरंगाबाद, संगीत प्रशांत राहतेकर. यातील भूमिका आणि कलावंत: नटी निकिता मांजरमकर, सूत्रधार संकर्षण कराडे, योगी विश्वनाथ दाशरथे, प्रतीक अविनाश पटवर्धन, शब्दा आणि योगिनी सुजाता पाठक, गतिक पद्मनाभ पाठक. सादर करते लक्ष्मीकांत धोंड.
2: आता आपण ऐकलं नभो

अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्य यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR